सुप्रभात श्रोती हो, सुप्रभात. FM बँड 101 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 27 ज्येष्ठ 1948, 17 जून 2026. पहाटेचे 5:55 आणि 50 सेकंद झाली आहेत. आजचे आपले कार्यक्रम सुरू करत आहोत. या प्रातकालीन सभेत मी श्रीनिवास उपासनी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रसारणास आरंभ करूया सनईच्या मंगलस्वरांनी.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली प्रभात रागातील धून आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6 वाजता हिंदी समाचार आमच्या

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्व्हर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
1: हर रोज सुबह 7 बजे

0: सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
1: भारत का गम एक्सपर्ट।
2: रोज सकाळी 8:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये डिझेलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
6: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
5: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच रूप नवे।
5: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
6: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
7: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
8: जो मयनाद ब्रह्म है।
9: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले। या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत।
10: श्रोते हो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।

रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या, पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे याचं भान ठेवा.

0: वॉचमॅन, वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. एफ एम बँड 101 मेगाहर्ट्सवर 6:35 होत आहेत. थोड्याच वेळात श्री रामचरित मानस आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: तहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो सकाळचे 6:45 झाले आहेत. आता ऐकूया
1: श्रोतेहो. क्रिसंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 9वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी. श्लोक गायन केलं आहे सुवर्णा देवधर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेतल्या तिसऱ्या अध्यायातला हा 9वा श्लोक, याचा अर्थ असा, स्वधर्माला सोडून केलेलं दुसरं कर्म बंधनकारक होतं, त्यामुळे हे अर्जुना तू कर्मफलाविषयी अनासक्त होऊन कर्म कर। कर्मफलाविषयी आसक्ती न धरता कर्म करताना भगवंतांनी कर्माला प्राधान्य दिलंय, तेही फलाशा टाकून। ते कर्म हा स्वधर्म आहे, तो स्वधर्म म्हणजेच यज्ञ, तो स्वधर्म आचर म्हणजेच त्या यज्ञाचं हेतूनी अर्थात कर्तव्य कर्माच्या हेतूनी कर्म कर। त्याशिवाय केलेली कर्म ही बंधनकारक होतात। विनोबाजी आपल्या गीताईमधून सांगतात, यज्ञार्थ कर्म सोडूनी लोक हा बांधिला असे, यज्ञार्थ आचरी कर्म अर्जुना मुक्त संगतू। आपली भारतीय संस्कृती ही यज्ञ प्रधान आहे। पूर्वीच्या काळी यज्ञ कर्म अनेकदा व्हायचे, त्यातले बहुतेक सकाम असायचे। राजे रजवाड्यांच्या काळात अश्वमेध, राजसूय, पुत्रकामेष्टी असे यज्ञ होत असत। त्या काळी ऋषीमुनीच काय, अगदी असुर सुद्धा यज्ञ करायचे। राम लक्ष्मणांना मारण्यासाठी रावणपुत्र मेघनाद यांनी केलेला यज्ञ हनुमंतांनी कसा उधळला याची गोष्ट आपल्याला माहीत आहेच। अनेक दैत्यांचे यज्ञ तामस प्रकारातले असायचे। उग्र तप करून भोळ्या बापल्या शंकराला प्रसन्न करून घ्यायचं आणि जगाला त्रास होईल असे वर मागायचे। आपली उपासना कशी करावी याबाबत भगवंतांनी प्रत्येक युगासाठी एक एक मंत्र दिलेला आहे। कृतये ध्यायते विष्णुः, त्रेतायाम यजतो मखैः, द्वापारे परिचर्यायाम कलौतत हरिकीर्तनात। सत्ययुगात विष्णूला भजावं, त्रेतायुगात मुख्यतः यज्ञ असावेत, द्वापारी भगवंताची सेवा, कलियुगात नामस्मरण आणि कीर्तन। यज्ञातही नित्य नैमित्तिक काम्य असे प्रकार आहेत। नित्य यज्ञात अग्निहोत्र, वैश्वदेव असे यज्ञ येतात। नैमित्तिक घरात मंगलकार्य असले की ग्रहमुख केला जातो। काम्य यज्ञ हल्लीच्या युगात पर्जन्य याग, पुत्रकामेष्टी, एखाद्या सामन्यात जय विजयासाठी कोणीतरी निवडणुकीत निवडून येण्यासाठी केले जातात, असे सकाम यज्ञ होतात। गीतेत यज्ञ हा शब्द केवळ होम हवन, त्याचं कर्मकांड या अर्थाने योजलेला नाही, त्याचा व्यापक अर्थ आहे। त्यामुळे या श्लोकामध्ये यज्ञ हा शब्द व्यापक अर्थाने आहे। स्वधर्म

हाच कसा नित्य यज्ञ आहे हे माऊली सांगतात. स्वधर्मो जो बापा तोची नित्य यज्ञू जाणपा, म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन, जो करी तया बंधन कहीच नाही. हा लोकू कर्मे बांधिला जो परतंत्रा भूतला, तो नित्य यज्ञात हे चुकला म्हणून. जेव्हा ब्रह्मानी सारी सृष्टी नित्य यज्ञ कर्मासहित सर्व प्राणी मात्र उत्पन्न केले, तेव्हा ते सगळे प्राणी मात्र कर्तव्य कर्मांना मुळीच जाणत नव्हते. त्यांनी ब्रह्मदेवाला विनंती केली, देवा या लोकी या युगी आम्हाला आधार काय? तेव्हा सगळ्या प्राणीमात्रांना त्यांनी सांगितलं, वर्णाश्रम धर्मानुसार जी कर्तव्य कर्म सांगितलेली आहेत ती स्वधर्म म्हणून पाळा, त्याचं आचरण करा. बाकी तुम्हाला काही करायची जरूरच नाही, ते आचरण म्हणजे स्वधर्म पालन होय. बाकी सर्व व्रत वैकल्य नियम वगैरे पाळायची काही आवश्यकता नाही.

कर्तव्य कर्म सांगितलेली आहेत ती स्वधर्म म्हणून पाळा, त्याचं आचरण करा. बाकी तुम्हाला काही करायची जरूरच नाही, ते आचरण म्हणजे स्वधर्म पालन होय. बाकी सर्व व्रत वैकल्य नियम वगैरे पाळायची काही आवश्यकता नाही. देहाला पीडा द्यायची, कुठे तीर्थाला जाण्याचीही जरुरी नाही. माऊलींनी ते ज्ञानेश्वरीत आपल्या रसाळ भाषेत सांगितलेले आहे. तुम्ही व्रते नियमू न करावे, शरीराते न पीडावे, दुरी केही न वचावे, तीर्थासिगा योगाधिक साधने साकांक्ष आराधने मंत्रयंत्र विधाने झणी करा, देवतांतरान भजावे हे सर्वथा न करावे, तुम्ही स्वधर्मी यजावे अनायसे. योग वगैरे साधना, सकाम आराधना किंवा कोणतेही मांत्रिक तांत्रिक उपाय कराल तर तेही करू नका. स्वधर्म सोडून इतर देवाधिकांना भजावं हेही जरुरी नाही. कर्तव्य कर्माचं आचरण कर्मयोगासारखं करणं हे एखादा यज्ञकर्म करण्यासारखंच आहे. ब्रह्मदेवानी पुढेही असं सांगितलं की सहजगत्या स्वधर्मरूपी यज्ञ आचरण केले तर तुम्ही सकाम कर्म न करताही हा स्वधर्म तुम्हाला कामधेनूसारखा होईल. या यज्ञाच्या योगाने देव संतुष्ट होतील, ते त्या आचरण करणाऱ्या साधकाला समृद्ध करतील. अशा तऱ्हेने परस्परांची अभिवृद्धी होऊन तुमचं कल्याणच होईल, तुमचा योगक्षेम खात्रीने चालवतील. पण तो स्वधर्म पाळला नाही, तो लुप्त झाला तर साऱ्या सुखाचं आश्रयस्थानच नष्ट होईल. जसा पाण्याचा वियोग झाला की मासा जिवंत राहू शकत नाही, तसंच स्वधर्म सुटला की माणसाचा नाश होतो. प्रत्येकाने आपला स्वधर्म आचरण हाच खरा यज्ञ आहे. स्वधर्म म्हणजे कोणता? हिंदू मुस्लिम ईसाई हा धर्म नाही. स्वधर्म पालन म्हणजे आपल्या वाट्याला जी कर्तव्य कर्म आली आहेत ती कर्मयोगाचं आचरण करून पाळणं. त्या यज्ञ कल्पनेत भगवंतांनी क्रांतिकारक बदल केलाय. आपल्या विभूती अर्जुनाला सांगताना ते त्याबद्दल म्हणतात, यज्ञानाम जपयज्ञोस्मी, यज्ञात मी जपयज्ञ आहे. भगवंताचं नामस्मरण करणं हाच मूळ यज्ञ आहे. कलियुगात नामस्मरण हा यज्ञ आहे, त्यांनी माणूस उद्धरून जातो. जसं नामस्मरणाने यज्ञ केल्याचं कर्म साधलं जातं, यज्ञ स्वधर्म या गोष्टींना गीतेत भगवंतांनी वेगळा आयाम दिलाय. पण होतं अगदी उलट, आपल्या कर्तव्य कर्माचा स्वधर्म सोडून नाही ते कर्मकांड केलं जातं. तुकोबारायांनी परखडपणे म्हटलंय, तीर्थी धोंडा आणि पाणी, किंवा तीर्था जाऊन तुवा काय केले, वरी वरी चर्म प्राक्षाळीले. माऊली म्हणतात, तीर्थे ब्राह्ममळुक शाळे, कर्मे अभ्यंतर उजळे, एव तीर्थे जाण निर्मळे सत्कर्मेची. तीर्थाच्या योगाने शरीराचा वरवरचा मळ धुतला जातो, पण कर्मानी चित्तशुद्धी होते. सत्कर्म म्हणजे पवित्र तीर्थक्षेत्रच असतात. कर्तव्य कर्म म्हणजे स्वधर्म म्हणजेच यज्ञ. त्या स्वधर्माला सोडून केलेलं दुसरं कर्म बंधनकारक होतं, म्हणून स्वधर्म पालन करणं हे कर्मबंधनातून सोडवतं. स्वधर्माचरणाने जे मिळेल ते स्वधर्म करण्यातच खर्च करावं, उरलेला शेष भाग त्याचा उपभोग घ्यावा. स्वधर्मरूपी यज्ञानी परमेश्वराचं अर्चन करावं. आजच्या युगात हा संदेश महत्वाचा आहे. स्वधर्म पाळणं म्हणजेच जी कर्तव्य कर्म आहेत ती कर्मयोगाचा आदर्श ठेवून करावीत. आजच्या संदर्भात हा श्लोक हल्लीच्या CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी याचं मूळ सूत्र सांगतो. दिवसभर आपण धावपळ करतो, कष्ट करतो, आणि रात्री झोपताना मनात एकच विचार येऊन जातो, मी हे सगळं कोणासाठी करतोय? माझ्या या धावपळीतून कष्टातून मला खरंच आनंद समाधान मिळते का? जेव्हा अशा कामात समाजासाठी राष्ट्रासाठी काहीतरी कार्य अर्थात चांगल्या ध्येयासाठी आपण कार्यरत राहतो तेव्हा ते काम आपल्याला थकवा निराशा येऊ देत नाही. आपण आपल्या पुरतच पण समाजहिताचं काम करूया. दुष्काळजन्य परिस्थितीत पाण्याचा कमीत कमी वापर, रक्तदानासारखं पवित्र दान करणं, प्लॅस्टिकचा वापर टाळणं अशी वैयक्तिक पातळीवर सुरू केलेली कामं एक वेगळं समाधान देतील. असं एखादं स्वधर्म म्हणून यज्ञकर्म हाती घ्यायला काय हरकत आहे?

श्रोतेहो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 9वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी. श्लोक गायन केलं होतं सुवर्णा देवधर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल अॅड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड कन्व्हर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ढीक 7 वाजलेत.
1: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
0: आता ऐकूया भुले बिसरे गीत, हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
2: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. G7 परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीच्या पुनर्स्थापनेवर भारताची महत्वाच्या देशांसोबत चर्चा. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्राची मान्यता. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. महिला बचत गटांना 1 हेक्टर शासकीय जमीन 5 वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आज पुणे दौऱ्यावर, पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार. आणि डॉक्टर

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. आता सविस्तर बातम्या. फ्रान्समधील एव्हियन शहरात सुरू असलेल्या 52व्या G7 परिषदेत जगभरातील प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल G7 शिखर परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्स्थापना या विषयावरील सत्राला संबोधित केलं. या सत्रादरम्यान पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला. भारतानं नेहमीच मानवतेला प्रथम प्राधान्य देण्याचा दृष्टिकोन स्वीकारला आहे असंही त्यांनी सांगितलं. भारताची आंतरराष्ट्रीय भागीदारीची दृष्टी वसुधैव कुटुंबकम या कालातीत सूत्रावर आधारित आहे असंही त्यांनी सांगितलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी कॅनडा आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर आज बैठक नियोजित आहे. G7 देशांनी भारतासह अनेक भागीदार देशांच्या सहकार्यानं जागतिक आरोग्य आणि विकास सहकार्य मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा केली. इबोलाच्या दुर्मिळ प्रकारावरील लस निदान आणि उपचारांच्या विकासासाठी पाठिंबा आणि कर्करोगाविरुद्धच्या जागतिक लढ्याला गती देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा G7 देशांनी पुनरुच्चार केला. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं 733.28 कोटी रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत 60% निधी केंद्र सरकार आणि 40% निधी राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. महाराष्ट्र पोलीस दल अधिक आधुनिक सक्षम आणि तंत्रज्ञान सज्ज होण्यास या निधीमुळे मदत होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्वच्छ निर्जंतुक पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठीचं नियोजन या धोरणात आहे. विकसित भारत जी रामजी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात बदल करणारा अध्यादेश जारी करायलाही मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. याशिवाय ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या निर्मितीच्या धोरणालाही मान्यता देण्यात आली. राज्यातील महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्याच्या महसूल विभागानं महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक पात्र महिला बचत गटाला 5 वर्षांच्या भाडेतत्वावर 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूरमध्ये ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा लागवड, बांबू लागवड आणि चराऊ जमीन विकासासाठी 1 लाख रुपयांचं अनुदान देखील दिलं जाणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज 1 दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यान आजपासून सुरू होणाऱ्या थेट दैनंदिन रेल्वे सेवेला वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. आजच्या पुणे दौऱ्यात अश्विनी वैष्णव हडपसर रेल्वे स्थानकालाही भेट देणार आहेत. तत्पूर्वी ते रांजणगाव इथं जबिल कंपनी, इकोबॉक्स इंडस्ट्रीयल पार्क आणि रांजणगाव गणपती MIDCला भेट देणार आहेत. जबिल कंपनीत सुरू होणाऱ्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्राचं यावेळी उद्घाटन होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र सरकारनं देशभरातील औषध विक्रीच्या नियमांमध्ये महत्वपूर्ण सुधारणा करत लहान गावांमध्ये कफ सिरप विक्रीसाठी उपलब्ध असलेली विशेष सवलत रद्द केली आहे. आता डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करता येणार नाही. कफ सिरपच्या वापरावर अधिक प्रभावी देखरेख ठेवणे, संभाव्य गैरवापराला आळा घालणे आणि सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेला बळकटी देणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि

0: कुटुंब कल्याण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. सागरी परिसंस्थेच्या संतुलनात समुद्री कासवांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. याबद्दल जनजागृतीसाठी 16 जूनला जागतिक समुद्री कासव दिन साजरा केला जातो. ऑलिव्ह रिडले हा यातला एक महत्वाचा प्रकार असून या कासवांच्या संवर्धनात रत्नागिरी जिल्ह्यानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यंदाच्या हंगामात रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वाधिक पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या हंगामात कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद झाली. त्यातून 108,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,277 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. रायगड जिल्ह्यात 22 घरट्यांमधून 1,044 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 738 घरट्यांमधून 53,325 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. यंदा रत्नागिरीतल्या वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकमळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर कासवांची घरटी प्रथमच आढळली. ऑलिव्ह रिडले कासव वन्यजीव कायद्यानुसार संरक्षित प्राणी आहे. हे कासव मच्छीमारांच्या जाळ्यात सापडल्यास जाळं कापून त्यांना जीवदान देण्याकरिता कांदळवन कक्षाकडून नुकसान भरपाई दिली जाते. जखमी कासवांवर उपचारांसाठी किनारपट्टीवर उपचार केंद्रही उभारण्यात आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून कासव महोत्सवासारखे उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत. कासव मित्र, ग्रामस्थ, मच्छीमार, स्वयंसेवी संस्था आणि वन विभागाचा कांदळवन कक्ष यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हे यश प्राप्त झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे बनावट आणि फसवे संदेश या ऍपवर झळकत आहेत. त्यामुळे NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. आगामी नीट UG परीक्षेचा पेपर फुटलेला नसून कुणीही या आमिषांना बळी पडू नये असं NTA यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. दरम्यान नीट UG फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा प्रशासनानं व्यापक तयारी केली आहे. परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. राष्ट्रीय चाचणी संस्थेतर्फे जिल्ह्यातील 26 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हवामान. जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात राज्यात सरासरीच्या केवळ 26% पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्य सरकारनं दिला आहे. मान्सूनला झालेला विलंब आणि धरणातील घटता पाणी साठा याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. दरम्यान येत्या 2 दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. G7 परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीच्या पुनर्स्थापनेवर भारताची महत्वाच्या देशांसोबत चर्चा. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्राची मान्यता. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. महिला बचत गटांना 1 हेक्टर शासकीय जमीन 5 वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आज पुणे दौऱ्यावर. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार. आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, आता पुन्हा ऐकूया भुले बिसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग.

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, सकाळचे 7:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी 1968 मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्रह्मचारी या चित्रपटातल्या या गाजलेल्या गीताचे बोल होते हसरत जयपुरी यांचे, स्वर मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांचा, तर संगीत शंकर जयकिशन यांचं. सचिन भौमिक यांनी हा चित्रपट लिहिला होता. रमेश सिप्पी यांनी चित्रपटाची निर्मिती केली होती आणि बप्पी सोनी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलेला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारासह अनेक पुरस्कार या चित्रपटाने जिंकले. मंडळी जे गाणं आत्ता आपण ऐकलं ना, त्या गाण्याची सुद्धा एक गंमत आहे बरं का. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर या गाण्याची जी चाल जयकिशन यांनी लावलेली होती ती एका वेगळ्याच चित्रपटासाठी होती, पण ती नाकारल्यामुळे जयकिशन खूपच निराश झाले. एकदा शम्मी कपूर यांच्या बरोबर बसलेले असताना जयकिशन यांनी ही चाल शम्मी कपूरला ऐकवली आणि त्यांना ती खूप आवडली. मग शम्मी कपूर यांनी दिग्दर्शक बप्पी सोनी यांना ब्रह्मचारी या चित्रपटात हे गाणं समाविष्ट करण्याचा सल्ला दिला आणि बघा आज हे गाणं चित्रपटातल्या लोकप्रिय गाण्यांपैकी एक गाणं ठरलं. या गाण्याबरोबरच चित्रपटात मोहब्बत के खुदा, दिल के झरोके में तुझको बिठा कर, चक्के में चक्का चक्के पे गाडी, मे गाऊ तुम सो जाओ ही सुद्धा गाजलेली गाणी होती बर का. मंडळी याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलतोय 1968 मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्रह्मचारी या चित्रपटाबद्दल. असं म्हणतात की निर्मात्यांनी शम्मी कपूर यांना पहिल्यांदा चित्रपटाची कथा ऐकवली, पण त्यांनी लगेच प्रतिसादच नाही दिला, त्यामुळे शम्मी कपूर यांनी ती कथा नाकारली असं समजून हा चित्रपट राजेंद्र कुमार यांना दिला गेला. मग राजेंद्र कुमार यांनी होकार दिल्याचं

जेव्हा शमी कपूरला कळलं तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की त्यांना तर पटकथा खूपच आवडली होती आणि ते चित्रपट करण्यासाठी तयार देखील होते. मग काय, शमी कपूर चक्क राजेंद्र कुमार यांच्या घरी गेले आणि त्यांना हा चित्रपट सोडण्याची विनंती केली. पण राजेंद्र कुमार काही या गोष्टीला तयार होत नव्हते, शमी कपूरही आपला हट्ट सोडायला तयार नव्हते. अखेर अथक प्रयत्नानंतर राजेंद्र कुमार यांनी माघार घेतली आणि शमी कपूर यांना ही भूमिका मिळाली. मंडळी, 1987 मध्ये प्रदर्शित झालेला मिस्टर इंडिया हा चित्रपट आठवतो का तुम्हाला? या चित्रपटामधल्या अनिल कपूरच्या पात्राची मूळ संकल्पना ही ब्रह्मचारी मधल्या शमी कपूरच्या पात्रापासून प्रेरित होती बरं का. जीवनात स्वतः संघर्ष करणारा माणूस जो अनाथ मुलांना आपल्या घरात आश्रय देतो आणि त्यांना जगवण्याचा वाचवण्याचा प्रयत्न करतो, हीच या दोन्ही चित्रपटांची वन लाईन थीम. मंडळी, चित्रपटांबद्दलच्या अशाच विविध गोष्टी मी तुम्हाला सांगणारे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात गीतकार हसरत जयपुरी यांचं मोहम्मद रफी यांनी स्वरबद्ध केलेलं आणि शंकर आणि जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हे एक सदाबहार गीत.

श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: सकाळचे 7:40 होत आहेत. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: टीचर, मला माझ्या आई बाबांना बघायचंय.
3: मला सुद्धा. आणि मला स्वतःला पण बघायचंय. मी कसा दिसतो ते बघायचंय.
2: मला रंग बघायचे, फुलं बघायची, समुद्र बघायचाय आणि आकाश पण बघायचंय. टीचर, मला तुम्हाला बघायचंय, आपली शाळा बघायची.
3: मला ना जे पुस्तक मी रोज हाताने वाचतो ते डोळ्याने वाचायचंय.
2: ज्या डोळ्यांनी आपण बघू शकतो ते डोळे कसे दिसतात हे बघायचंय मला.
4: ही उत्तर होती माझ्या अंधशाळेतल्या मुलांची. जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला 5 मिनिटांसाठी दृष्टी मिळाली तर काय बघायला आवडेल, आणि बघा आपल्याला हे सगळं सहज दिसतंय तर आपण त्याचं, आपल्या डोळ्यांचं काय महत्व जपलंय. तुम्हीच विचार करा आणि अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी आजच करा. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, विरंगुट आणि देहू.

0: संपर्क 89 39 41 42, 8929304142. देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: लहान मुलांच्या डोळ्यांबद्दल आपण बोलतो आहोत की त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे, चेकअप का केला पाहिजे. खरं तर पालकांना हे कळणं खूप गरजेचं आहे की आपल्या मुलांमध्ये कुठली कुठली लक्षणं जर दिसली तर त्यांना त्वरित डोळ्याच्या डॉक्टरांकडे घेऊन जाणं गरजेचं आहे, याबद्दल आज बोलूयात.
1: खूप लहान मुलांपासून सुरू केलं आपण. प्री स्कूलमध्ये 3 to 6 years परत ते मुलं आले की शाळेमधलं लिहून अबकडं हे खेळत नाहीत, किंवा टीव्ही बघतायत तर ते खूप टीव्हीच्या जवळ जात आहेत, मोबाईल बघतायत तर खूप मोबाईलचा वापर खूप डोळ्यांच्या जवळ जाऊन करतायत, परत तिरळेपणा किंवा थोडासा अचूक म्हणजे तुम्हाला लक्षात येतं की बरेच वेळेस एक डोळा बाहेर फिरतो, तो बरेच वेळेस दिसतो तुम्हाला की एक डोळा एकदम बाहेर फिरल्या जातो. तर तसं काही तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही त्वरित डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाऊन त्यांचा नंबर चेक केला पाहिजे. आता सुरू झाली समजा शाळा, ज्यांना खूप वाचता लिहिता येतं, हे मी 10वीपर्यंत सांगतोय की 1 ते 10 मुलांना अबकडे येतं, लिहिता येतं, पण त्यांचं काही कंप्लेंट्स असतात की मला मागच्या बेंचवर बसल्यावर दिसत नाही. मागच्या बेंचवर बसल्यावर ते स्पेशली काय करतात, ते मित्रमैत्रिणींचं लिहून घेऊन येतात, त्यांनी जे उतरवलंय ते लिहून घेऊन येतात. हे जर करत असतील आणि ज्या लोकांना चष्मा ऑलरेडी आहे, आम्ही जे सांगतो की इयरली चेकअप आवश्यक आहे, ते इयरली चेकअप तुमचं बरोबर ते दरवर्षी होतं आणि तुमचा नंबर एकदम जम्प होत नाही किंवा स्कीप होत नाही. बरेच वेळेस आम्हाला असं लक्षात येतं की -1 चा -3 झालाय, तर हा प्रॉब्लेम कम्प्लिटली अवॉइड होतो.
0: अगदी श्रोते हो, डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 39 30 41 42, 89 39 30 41 42, 8929304142. डॉक्टर, आज तुम्ही आपल्या पालकांना काय टीप द्याल लहान मुलांच्या डोळ्याच्या काळजी संदर्भात?
1: युजली डोळ्यांसाठी व्हिटॅमिन ए खूप आवश्यक असतं आणि डी खूप आवश्यक असतं. तर व्हिटॅमिन ए जन्य जे पदार्थ आहेत ते मुलांना युजली दिले पाहिजे. तर शेवग्याची शेंग, अंडी, दूध आणि मच्छी हे सगळे व्हिटॅमिन ए रिच सोर्स आहेत. तर व्हिटॅमिन ए रिच सोर्स असलेले गोष्टी जर मुलांना दिल्या तर तुमचे डोळे अतिशय उत्तम राहतात. त्याचबरोबर मुलांनी मैदानी खेळ, मी जसं सांगितलं की त्याच्यामुळे काय होईल, मैदानी खेळमुळे व्हिटॅमिन डी परत मिळतं. तर हे दोन्ही गोष्टींचं जर तुम्ही सेवन झालं, तुमच्याकडून जास्त एक्सपोजर झालं तर तुमचे डोळे अतिशय उत्तम राहतात, काही काळजी करायची गरज नसते.
0: पण श्रोते हो, डोळ्यांच्या आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 39 30 41 42, 89 39 30 41 42, 8929304142. पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम ड्राइड के हर दाना समान.
3: तो ऐसा बोलो ना,
2: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
4: क्यों छोटे साहब?
2: मम्मी मैं तो
4: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
5: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, सकाळचे 7:45 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी हा कार्यक्रम.
6: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
7: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
8: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं, रडणं, बोबडं बोबडं बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
8: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्ही

0: तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
1: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय, तो घ्यायचा. तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
2: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
1: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
2: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.

0: आपण ऐकलत योगेश खाडीलकर यांनी गायलेली शांता शेळके यांची रचना.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 7:50 झाले आहेत. आता थोड्याच वेळात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PN गाडगी आणि 7:55 क्रिसेंट म्युच्युअल फंड.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
4: रेवा डायमंड्स फ्रॉम हाऊस ऑफ PNG सादर करत आहेत खास मॉन्सून ऑफर.
5: नैसर्गिक हिऱ्यांचे अस्सल सौंदर्य, आधुनिक डिझाईन आणि मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट.
4: आजच भेट द्या रेवाच्या एक्सक्लुसिव्ह शोरूम सोड रोड पुणे आणि मॉल ऑफ द मिलेनियम.

0: कळला.
1: ही ऑफर सर्व पी एन गार्गिड अँड सन्स शोरूम्स मध्येही उपलब्ध.
2: रेवा प्रीमियम नॅचरल डायमंड ज्वेलरी, शाइन नॅचरली.
3: श्रोते हो, महिलांना आवडणारे सोन्याचे नेकलेस याची माहिती मागील काही भागांपासून आपण घेत आहोत. आज आपण गोकाक नेकलेस किंवा ब्लॉसम नेकलेस यांची माहिती घेण्यासाठी पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक यांना आमंत्रित केलंय. मोडक सर, कार्यक्रमात आपलं स्वागत.
4: नमस्कार
3: मोडक साहेब. आजवर आपण अनेक प्रकारच्या सोन्याच्या नेकलेस

0: आमंत्रित केलंय. मोडक सर, कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: नमस्कार.
0: मोडक साहेब, आजवर आपण अनेक प्रकारच्या सोन्याच्या नेकलेसची माहिती श्रोत्यांना दिली. आज आम्हाला गोकाक नेकलेसची माहिती द्या. ते कसं असतं, त्याचं डिझायनिंग किंवा पॉलिशिंग कसं असतं हेही सांगा.
2: गोकाक पॅटर्नच्या नेकलेसमध्ये दोन नेकलेस येतात.
0: बर.
2: एक गोकाक नेकलेस म्हणतात नुसतं त्याला. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आकाराच्या टिकल्यांच्यातून आकार किंवा डिझाईन बनवली जातात.
0: बर.
2: आणि त्याच्यामध्ये आपले जे जोंधळी मणी असतात त्या टाईपचे मणी टिकल्या याच्यातून त्याचे आकार बनवले जातात. एकाच नेकलेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पण टिकल्या वापरल्या जातात, म्हणजे वेगवेगळ्या आकाराच्या, कोयरी असेल, पान असेल, फुल असेल. ब्लॉसम नेकलेस आहे त्याच्यामध्ये मात्र बल्की साईजचं फुलं असतात, मोठी फुलं असतात, म्हणून त्याला ब्लॉसम म्हणायचं. आणि जनरली ब्लॉसम नेकलेस हा प्रकार हा लोकांनी त्याला पाडलेलं नाव आहे. अदरवाईज ते गोकाक नेकलेस. पण आता गोकाक नेकलेस मधला कुठला प्रकार, तर साधा गोकाक नेकलेस का ब्लॉसम, तर ब्लॉसम नेकलेस. ब्लॉसम नेकलेस मध्ये फुलाचे मोठाले आकार आणि त्याच्यातून निर्माण केलेलं, म्हणून त्याला ब्लॉसम म्हणायचं. ही दोन्ही प्रकारच्या नेकलेसमध्ये टॉप सकटच येतात जनरली सेट त्याचे. आणि याला गेरू पॉलिश असतं जनरली.
0: बर.
2: आणि गोकाक मधून पहिले डिझाईन्स इंट्रोड्यूस झाल्यामुळे त्याला गोकाक नेकलेस म्हटलं जातं किंवा गोकाक पॅटर्न म्हटलं जातं. 18-20% मजुरी असते. ब्लॉसम नेकलेसमध्ये फुलाच्या डिझाईन बरोबरच मणी जे आपण म्हणतो जोंधळी मणी ते पण त्याला सोल्डर करून त्या फुलांच्या बाजूनी, ब्लॉसमच्या बाजूनी, किंवा ते ब्लॉसम सुद्धा त्या मण्यातून निर्माण केलेली असतात, म्हणजे ब्लॉसम क्रिएट करण्याकरता. आणि ते जनरली पेंडंट जे खालचं असतं ते पण मोठं एक ब्लॉसम फुलच असतं. आणि अंगात जे नेकलेस असतं बाकीची पट्टी साईडच्या दोन्ही बाजू ते पण ब्लॉसमच असतं. आता या दोन्हीलाही तुम्ही गोंडाई वापरू शकता किंवा नेकचेनी वापरू शकता घालण्याच्या करता, तर त्यामुळे त्याचं वजन वाढू शकतं चेन नेकलेसनी. अदरवाईज वजनात जर म्हणाल तर ही नेकलेस साधारणपणे 25-35 ग्रॅम पर्यंत बसतात आणि मजुरीत म्हणाल तर 18-20% पर्यंत त्याची मजुरी असते.
0: पण ह्याचं पॉलिश कुठल्या प्रकारचं असतं?
2: गेरू पॉलिश असतं, रेड पॉलिश.
0: आणि गोकाक मध्ये पुतळी पण एक नेकलेसचा प्रकार असतो, तो काय असतो?
2: आता परंपरामध्ये पुतळीच्या टिकल्या, म्हणजे जसं लक्ष्मीहाराच्या टिकल्या असायच्या तसं ते पुतळी म्हणून जे काय एक फिगर होती तर त्याच्या टिकल्यांमधून तो नेकलेस बनवला जायचा, म्हणजे त्या टिकल्या असायच्या त्या नेकलेसमध्ये. जसं लक्ष्मीहारामध्ये लक्ष्मीच्या एम्बॉस केलेल्या टिकल्या असतात. आता पुतळीच्या आकाराच्या टिकल्यांचं फॅशन गेली, कोणाला नको असतं ते घालायला, त्यामुळे त्याच टिकल्यांवरती वेगवेगळे फिगर्स एम्बॉस केले जातात. ते टॉप सकट असतं आणि ते स्टीफ असतं, नाही तर लक्ष्मीहार फ्लेक्सिबल असतो, हे स्टीफ असतं, म्हणून ते नेकलेस प्रकारात मोडलं जातं. अदरवाईज ते हारात सुद्धा बनवू शकता, पुतळी हार पण यायचे, पण आता पुतळी नेकलेस यायला लागली आणि ती गोकाक पॅटर्न मध्ये असतात, म्हणजे गोकाकवरूनच बनून येतात. त्यालाही रेड पॉलिश असतं जनरली आणि ते साधारणपणे टॉप सकट जर विचार करायचा तर 80-90 ग्रॅम पर्यंत बसतं आणि त्याला नेकला परत चेन लावली तर आणखीन वजन वाढेल, नाही तर तुम्ही गोंडा लावून ते वापरू शकता. पुतळी नेकलेस हे तुम्हाला लेंथ तुम्ही ऍडजस्ट करू शकता, कमी वजनात बसवायचं असेल कमी लेन्थचं, जास्त वजनात, आणि अटायर नुसार, आता फॅशन नुसार गळ्याच्या बरोबर लागतं किंवा थोडस खाली उघडलेलं लागतं, तर त्या केसमध्ये तुम्ही कमी वजनातही बनवू शकता.
0: बरोबर. मोडक साहेब, आज आपण आमच्या श्रोत्यांना गोकाक नेकलेस कसे असतात, त्यात पुतळी नेकलेसही कसे असतात, त्याचं डिझाईन, पॉलिशिंग या सगळ्यांची माहिती दिलीत. मी आपले आभार मानते. धन्यवाद.
2: धन्यवाद.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: क्रिसेंट। नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आम्ही करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा। त्यासाठी आजही आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर। गुड मॉर्निंग भूषण सर।
1: गुड मॉर्निंग मॅडम। गुड मॉर्निंग श्रोते हो।
0: खरं तर आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलतो त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी काही चेकलिस्ट असावी का आणि ती कुठल्या पद्धतीची याबद्दल आज आम्हाला सांगा।
1: आता आपण म्युच्युअल फंड, इक्विटी मार्केट, इकॉनॉमी याच्याबद्दल चर्चा करत असतो कायम आणि नेमकं बघा मार्केटमधले चढ उतार म्हणजे मार्केटचे बुडबुडे बबल्स ज्याला आपण म्हणू शकतो किंवा मार्केटचा क्रॅश, हर्षद मेहता स्कॅम असो किंवा 2020 मधला कोरोनाचा काळ असो, बाजार नेहमी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जात असतो। इतिहास आपल्याला शिकवतो की सर्वजण उत्साहात असतात तेव्हा सावध राहावे आणि सर्वजण घाबरलेले असतात तेव्हा संधी शोधावी, पण नेमकं गुंतवणूकदार ह्याचा उलटा विचार करत असतो आणि म्हणूनच गुंतवणूकदाराने कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी स्वतःची एक चेकलिस्ट तयार करणं अपेक्षित आहे गुंतवणुकीसाठीची। सो काय प्रश्न घालावेत किंवा काय चेकलिस्ट मध्ये असलं पाहिजे? नंबर एक, मी हा निर्णय केवळ इतर लोक घेत आहेत म्हणून घेतो आहे का?
0: ओके,
1: हा पहिला प्रश्न त्याने स्वतःला विचारायला हवा। सेकंड, उद्या जर इक्विटी मार्केट समजा 20% खाली आलं तर माझी पहिली प्रतिक्रिया काय असेल? मी ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट करेल, मी पैसे विथड्रॉ करेल, मी काहीच करणार नाही, मी शांत बसेल, यातलं नेमकं मी काय करू शकतो, माझी कॅपॅसिटी काय सांगते? म्हणजे विलिंगनेस टू टेक द रिस्क असं आपण काय म्हणतो बघा मॅडम।
0: बरोबर।
1: तिसरा महत्वाचा प्रश्न, माझ्या या निर्णयामागे ठोस असं काही रिसर्च आहे की एखादी टिप कुठेतरी मला टीव्ही चॅनलला मिळालेली आहे, न्यूज आर्टिकलला मिळाली आणि त्याच्या मागे धावायचंय म्हणून मी पटापट जाऊन गुंतवणूक करतो? चौथा प्रश्न, हा पैसा मला पुढच्या 5 वर्षात 7 वर्षात लागणार आहे का? म्हणजे माझ्या पैशाचं इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग करताना मी काय ड्युरेशन साठी गुंतवणूक करतो याचं क्लिअर प्लॅनिंग असणं गरजेचं आहे। आणि पाचवा आणि शेवटचा, मी माझ्या पोर्टफोलिओ मध्ये डायव्हर्सिफिकेशन कशा पद्धतीने ठेवू शकतो, मी ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून व्याख्या काय, हे समजून घेणं गरजेचं आहे। सो चेकलिस्ट तयार करा, हे 5 प्रश्न स्वतःला घाला, या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहून काढा आणि मगच गुंतवणूक सल्लागाराकडे जा, म्हणजे आपली गुंतवणूक ही योग्य पद्धतीने होईल आणि तो आनंद जगण्यातला द्विगुणित होईल।
0: श्रोते हो, या गप्पांबरोबर आज इथेच थांबूयात, उद्या पुन्हा भेटूयात। क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार।
1: नमस्कार मॅडम। नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूयात। धन्यवाद। बाय बाय। गुड डे।
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड।
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।

0: Amphire Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे, FM 101 मेगाहर्ट्झवर. श्रोतेहो, सकाळचे 8 वाजलेत, ऐकूया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यान आजपासून सुरू होणाऱ्या थेट दैनंदिन रेल्वे सेवेला दुपारी 4 वाजता वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तत्पूर्वी ते रांजणगाव इथं जबील कंपनी, इकोबॉक्स इंडस्ट्रीयल पार्क आणि रांजणगाव गणपती MIDCला भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राष्ट्रांना जागतिक सागरी मार्गांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचं आणि संघर्षामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून खलाशांचं

0: जीवांचं संरक्षण करण्याचं आवाहन केलं आहे. फ्रान्समधील एव्हियन इथं आयोजित G7 शिखर परिषदेच्या विशेष सत्राला संबोधित करताना मोदी बोलत होते. या सत्रादरम्यान पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय भागीदारी उभारताना विशेषतः अधिकाधिक परस्पर जोडल्या गेलेल्या जगामध्ये विश्वासाचं महत्व अधोरेखित केलं. वाळवंटीकरण आणि दुष्काळविरोधी जागतिक दिन आज पाळण्यात येत आहे. वाळवंटीकरण आणि दुष्काळाच्या परिणामांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याबद्दल जागरुकतेकरता हा दिवस पाळला जातो. यावर्षी या दिवसाची संकल्पना रेंज लँड्स म्हणजे नैसर्गिक चराऊकुरणांचं जतन आणि संवर्धनावर केंद्रित आहे. चराऊकुरण हे जगातील सर्वात विस्तृत परंतु सर्वाधिक दुर्लक्षित परिसंस्थांपैकी एक आहे. चराऊकुरणांमध्ये प्रामुख्यानं स्थानिक गवत, झुडुपं आणि विविध प्रकारच्या लहान शाकीय वनस्पती आढळतात. ही कुरणं पाळीव तसंच वन्य शाकाहारी प्राण्यांच्या चरण्यासाठी उपयुक्त असतात. यामध्ये गवताळ प्रदेश, झुडपे आणि विरळ वनं, पाणथळ जागा आणि वाळवंट यासारख्या विविध परिसंस्थांचा समावेश होतो. पृथ्वीवरील एकंदर भूभागापैकी 40%हून अधिक भाग या प्रदेशाने व्यापलेला आहे. हे प्रदेश उच्च दर्जाचं पाणी, शुद्ध हवा देण्यासोबतच कृषी आणि आर्थिक उपक्रमांनाही आधार देतात. ICC महिला T20 विश्वचषकातील गट अ मधील आपल्या दुसऱ्या सामन्यात भारत आणि नेदरलँड्स यांच्यात आज लीड्समधील हेडिंग्ले इथं सायंकाळी 7 सामना होणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, सकाळचे 8:03:20 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकमान्य को ऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि
8: लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.

0: भक्ती संगीताच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकलं रवींद्र साठे आणि विभावरी जोशी यांनी गायलेली सुशीला देशपांडे यांची रचना. संगीत होतं दत्तप्रसाद रानडे, गुरुदत्त आणि ओमकार यांचं.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी
0: स्वामिनी। बिझलँड बिल्डिंग, कुमठेक रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल।
3: घरी पाहुणे आलेत, मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना।
2: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या।
3: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच।
2: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे। संपर्क 94223111106।

0: मिळेगा.
1: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
2: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीके केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
3: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
4: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
3: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
5: महागाईचा वाढतोय गुंता,
6: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता.
5: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना. अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
7: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोतेहो, आज संत निवृत्तीनाथ महाराज यांचा संजीवन समाधी दिवस. आजच्याच दिवशी म्हणजे 17 जून 1297 रोजी त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी संजीवन समाधी घेतली. ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेली संत निवृत्तीनाथ महाराज यांची ही भक्तिरचना.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे। कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो।
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड। संपर्क 9130089221।
2: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला। अधिक महिन्याच्या शुभक्षणी

0: जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणे गाडगिळ आणि सन्स मधूनच.
2: पुणे गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: आता ऐकूया बालकृष्ण दांडेकर आणि सहकार्यांनी गायलेलं हे भक्तिगीत.

0: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
2: काय रे सोन्या, काल अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
3: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो. ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश. आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया.
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
4: किती आनंदात सेलिब्रेशन चाललंय आज. अहो, पण बरोबर 1 वर्षापूर्वी याच दिवशी काय परिस्थिती होती. त्या रात्री अचानकच मयुरीच्या पोटात दुखायला लागलं. घरात आम्ही दोघीच, बाहेर कोसळणारा पाऊस, काही सुचत नव्हतं. कसा बसा हॉस्पिटलमध्ये फोन केला, अॅम्ब्युलन्स मधून मयुरीला घेऊन गेले. पण डॉक्टरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं मला तिला आधार दिला, विश्वास दिला की सगळं ठीक होईल. आणि खरंच तसं झालं. पावणे 2 तासांनी तिची अगदी सुखरूप डिलिव्हरी झाली. माझ्या इतक्याच मायेनं त्यांनी तिची काळजी घेतली, कारण त्यांना बरोबर कळलं होतं बायकांच्या गरजा वेगळ्या असतात. मनोमन मी डॉक्टरांचे आभार मानले. खरं तर आनंदानं हॉस्पिटलमध्ये जायची एवढी एकच वेळ.

0: असते आणि आमच्यासाठी सुद्धा ती अशीच आनंदीच राहिली. चला मी ही वर्षभरानं तो क्षण पुन्हा सेलिब्रेट करते.
1: सौजन्य न्यू विमेन्स हॉस्पिटल, अपटे रोड, पुणे. संपर्क 8888576666.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: कार्यक्रमात आता ऐकूया अक्षदा सावंत यांनी गायलेली, संदीप पैठे यांची रचना, संगीत आहे राजेश सिद्धांत यांचं.

0: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं तर मनोहर सबनीस आणि सहकारी यांच्या स्वरातील सच्चिदानंद यांची ही भक्तिरचना श्रोते हो. याबरोबरच लोकमान्य को आपली सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि
3: लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाईन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा कार्यक्रम.
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा सहज सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: ई KYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स.
1: शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स.
2: नीता अगं, ऑनलाईन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
3: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम.
4: अलो मम्मा.
3: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
4: सांग मावशी.
2: अरे, चार चार आकडी आहे.
4: अगं तू सांग मावशी.
2: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
4: 13111.
2: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर
3: आहे.
2: पण कसं आलं तुला?
3: अगं, सक्सेस अबॅकस मुळे.
2: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
5: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस. ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11 88 88 56 00 11.
6: जसं शरीराला हिलिंगची गरज असते, तसंच मनालाही हिलिंगची गरज असते.
7: वर्षानुवर्ष मनात दाबून ठेवलेल्या भावना मनामध्ये आणि शरीरामध्येही ताण निर्माण करतात.
6: म्हणूनच मनाचं हिलिंग जरूर करा.
7: आतून हलकं, शांत आणि पॉझिटिव्ह वाटण्यासाठी हे खूप गरजेचं आहे.
6: यासाठीच आर्ट ऑफ हिलिंगच्या शारदा कर्वे मॅडम घेऊन येत आहेत इंट्रोडक्टरी सेमिनार.
7: रविवार दिनांक 21 जून रोजी गांधी भवन कोथरूड येथे 9:30 to 1:30 या वेळेत.
6: सेमिनारच्या अधिक माहितीसाठी आणि रजिस्ट्रेशन साठी संपर्क 75 17 92 34 56
7: 7517923456.
8: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
6: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
8: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
6: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
8: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
6: संपर्क 9689911240
8: 9689911240.
9: अहो, सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
10: अगं, मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
9: आता घराघरात सकाळच्या वेळी हात संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
10: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
11: मी करता एक चांगली इंजिनियर झालीये. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
12: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
13: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
14: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087

0: 8797
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: आपण ऐकलं तर संत गोरा कुंभार या चित्रपटातील गदी माडगुळकर यांची रचना, स्वर आणि संगीत होतं सुधीर फडके यांचं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदी मांजली.
2: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
3: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीके केमिकल्स मुळे घर होते चकाचक।
2: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट।
3: लिक्विड सोपेनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्युम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट।
2: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स, विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड। दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स, घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता।
4: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे। ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे।
5: करोडों छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर।
4: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
7: आता ऐकूया मोलकरणी या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातील गदिमांची ही रचना। संगीत आहे वसंत देसाई यांचं।

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

0: टायगर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स.
1: शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
2: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
3: संपर्क 9689911240 9689911240.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट छत्री जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन, आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी

0: रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारणमुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पटीत की आहे.
1: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली गदी माडगुळकर यांची ही रचना. गातायत राम फाटक.

0: श्रोतेहो कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं तर राम फाटक यांनी गायलेली ग दि माडगुळकर यांची रचना. संगीत होतं सुधीर फडके यांचं आणि या गीताबरोबरच द कॉस्मॉस को ऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस को ऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस को ऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8:58 झाले आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. ग्रामपंचायत स्तरापर्यंत ऑप्टिकल फायबरद्वारे सक्षम आणि दर्जेदार ब्रॉडबँडसाठी पायाभूत सुविधेची उभारणी करून राज्यात सुधारित भारतनेट कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी महानेट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला केंद्र आणि राज्य शासनाचे समप्रमाणात प्रतिनिधित्व असणारी विशेष हेतू कंपनी म्हणजे SPV स्थापन करण्यास काल मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. सुधारित भारतनेट दुसऱ्या टप्प्यात चा कार्यक्रम केंद्र सरकारकडून सर्व ग्रामपंचायती आणि ग्रामीण घरांपर्यंत उच्चगतीची ब्रॉडबँड सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात येत आहे. राज्यात जूनच्या पहिल्या 15 सरासरीच्या केवळ 26% पाऊस झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्य सरकारनं दिला आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहनही राज्य सरकारनं केलं आहे. सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी विहिरींचं अधिग्रहण करण्याचं नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसंच आटपाडी तालुक्यातील 4 आणि जत तालुक्यातील 2 गावांसाठी 5 खासगी टँकर्सने पाणी पुरवठा करण्यात येत आहे अशी माहिती जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले यांनी दिली. केंद्र सरकारकडून देशाच्या विकासदराबाबत सादर केली जाणारी आकडेवारी दिशाभूल करणारी असल्याचा आरोप माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीनं आजची भारतीय अर्थव्यवस्था या विषयावर आयोजित केलेल्या विशेष चर्चासत्रात मुख्य वक्ते म्हणून ते काल बोलत होते. देशाची खरी आर्थिक आकडेवारी समोर आल्याशिवाय अर्थव्यवस्थेचं योग्य विश्लेषण आणि अचूक धोरण निर्मिती करणं शक्य नाही असं सिन्हा म्हणाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं महिला महोत्सवाचं आयोजन केलं होतं. यामध्ये लोकनृत्य तसंच विविध क्रीडास्पर्धा काल पार पडल्या. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: Ampere Registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Crescent
1: Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतिहो, सकाळचे 9:50 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी हा कार्यक्रम.
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: श्रोते हो, मराठी पद्य वाङ्मयात एकाच वेळी गझल, गीत आणि कविता या तिन्ही काव्यप्रकारात समान ताकदीने सृजनरत असलेले जे मोजकेच गझलकार कवी आहेत त्यात आजच्या आपल्या लेखणीचे शिलेदार रमण रणदिवे हे नाव आवर्जून घ्यावे लागेल. या काव्यप्रकारांवर रणदिवे यांचं नितांत प्रेम आहे आणि ते देखील रणदिवे यांना वश झालेले आहेत किंबहुना त्यांच्या प्रेमात पडले आहेत. मात्र या पलीकडेही रणदिवे यांची ओळख, शास्त्रीय संगीताची सखोल जाण असणारे गायक, संगीतकार, दाद देणारे रसिक श्रोता

आणि वाचक, नवोदित गझलकारांचे सुरत मार्गदर्शक आणि ख्रिश्चनिटीचे तत्व आचरणात आणणारा एक कुटुंब प्रमुख अशी विविध व्यक्तिमत्वे रणदिवे यांच्याशी समावलेली आहेत. श्रोत्यो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रमण रणदिवे यांची अतिशय गाजलेली ही गझल जी गायली आहे भीमराव पांचाळे यांनी. संगीत भीमराव पांचाळे यांचंच.

0: 020-670-1900.
1: नीता अगं, हे ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
0: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम.
2: अलो मम्मा.
0: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
2: सांग मावशी.
1: अरे, चार चार आकडी आहे.
2: अगं, तू सांग मावशी.
1: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
2: 13111.
1: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. हे हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे.
0: मग
1: हे पण कसं आलं तुला?
0: अगं, सक्सेस अबॅकस मुळे.
1: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
3: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट. सक्सेस अबॅकस ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क 88856500011. 8885600011.

0: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल,
1: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
0: संपर्क

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. जसं शरीराला हिलिंगची गरज असते तसंच मनालाही हिलिंगची गरज असते.
2: वर्षानुवर्ष मनात दाबून ठेवलेल्या भावना मनामध्ये आणि शरीरामध्येही ताण निर्माण करतात.
0: म्हणूनच मनाचं हिलिंग जरूर करा.
2: आतून हलकं, शांत आणि पॉझिटिव्ह वाटण्यासाठी हे खूप गरजेचं आहे.
0: यासाठीच आर्ट ऑफ हिलिंगच्या शारदा कर्वे मॅडम घेऊन येत आहेत इंट्रोडक्टरी सेमिनार.
2: रविवार दिनांक 21 जून रोजी गांधी भवन कोथरूड येथे 11:30 ते 13:00 या वेळेत.
0: सेमिनारच्या अधिक माहितीसाठी आणि रजिस्ट्रेशन साठी संपर्क 75-17-92-34-56.
2: 7517-92-3456.
3: किती आनंदात सेलिब्रेशन चाललंय आज. अहो, पण बरोबर 1 वर्षापूर्वी याच दिवशी काय परिस्थिती होती. त्या रात्री अचानकच मयुरीच्या पोटात दुखायला लागलं. घरात आम्ही दोघीच, बाहेर कोसळणारा पाऊस, काही सुचत नव्हतं. कसा बसा हॉस्पिटलमध्ये फोन केला, अॅम्ब्युलन्स मधून मयुरीला घेऊन गेले. पण डॉक्टरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं मला तिला आधार दिला, विश्वास दिला की सगळं ठीक होईल. आणि खरंच तसं झालं. 2 तासांनी तिची अगदी सुखरूप डिलिव्हरी झाली. माझ्या इतक्याच मायेनं त्यांनी तिची काळजी घेतली, कारण त्यांना बरोबर कळलं होतं बायकांच्या गरजा वेगळ्या असतात. मनोमन मी डॉक्टरांचे आभार मानले. खर तर आनंदानं हॉस्पिटलमध्ये जायची एवढी एकच वेळ असते, आणि आमच्यासाठी सुद्धा ती अशीच आनंदीच राहिली. चला, मीही वर्षभरानं तो क्षण पुन्हा सेलिब्रेट करते.
4: सौजन्य न्यू विमेन्स हॉस्पिटल, अपटे रोड, पुणे. संपर्क 888-87-6666.
5: जय हिंद. तुम्ही गेल्या दशकभरात घडून आलेला बदलाव पाहिला आहे का? भारत आता दहशतवादाच्या मुळावर थेट प्रहार करतो. आता नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे. पूर्वी आपण संरक्षण सामग्री परदेशातून आयात करत होतो, आज आपण विक्रमी संख्येने त्याची निर्यात करत आहोत. भारत आता शांत राहत नाही, भारत आता सहन करत नाही.
6: हमें गर्व है कि पिछले 1 दशक से हमारी सेनाएं तेजी से आत्मनिर्भरता की ओर कदम बढ़ा रही.
5: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
8: श्रोतेहो, आपण ऐकत आहोत रमण रणदिवे यांच्याविषयी. रणदिवे यांनी शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण पंडित यशवंतबुवा मराठे यांच्याकडे घेतले. ते स्वतः उत्तम हार्मोनियम वाजवतात. त्यांचा मुलगा निखिल सिंथेसायझर, निलेश तबला आणि नीती

सतीश व्हायोलिन वाजवतो. रणदेवी आपल्या या परिवारासह गझल आणि भजन गायनाचे कार्यक्रम करतात. 1965 पासून रणदेवी यांनी काव्यलेखनास सुरुवात केली. पहिली रचना समरगीत होते. त्यांचा पिंड गेय कावनाचा काव्याचा असल्याने ते छंदबद्ध लिखाण करीत. जेव्हा सुरेश भटांचा रंग माझा वेगळा हा काव्यसंग्रह त्यांच्या वाचनात आला तेव्हा ते गझलेच्या प्रेमातच पडले. भटांची जेव्हा प्रत्यक्ष भेट घडली तेव्हा रणदिवे यांनी आपली एक गझल त्यांना ऐकवली. त्याच गझलाचा मतला असा होता की हसवून चेहऱ्याला फसवून लोक गेले, हसवून चेहऱ्याला फसवून लोक गेले, आयुष्य टाचलेले उसवून लोक गेले. हा मतला भटांना फारच भावला. पुढे भटांनी रणदिवे यांना मार्गदर्शनही केले. एका कवी संमेलनात भटांनी रणदिवे यांची ओळख महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट गझलकार अशी करून देत गझलेचा वारसा हा कवी समर्थपणे पुढे नेईल असे जाहीर केले. श्रोतो कार्यक्रमात ऐकूया राजेश दातार यांनी गायलेली रमण रणदिवे यांची ही गझल.

0: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: यापूर्वी जेव्हा कधी कोणी परदेशातून परत यायचे तेव्हा ते त्या देशांमधील पायाभूत सुविधांची सातत्याने प्रशंसा करायचे. परंतु आता अटल सेतू, सुदर्शन सेतू, जिनाब रेल्वे पूल, बोगी बिल पूल, अटल बोगदा आणि पामबंद सागरी पुलाकडे पहा. या सुविधा प्रत्येक ठिकाणी अधिक जवळ असल्याची अनुभूती देतात आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी बनवतात.
3: 21वी सदी का भारत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर के जिस नए युग में प्रवेश कर रहा है वो अभूतपूर्व है, अकल्पनीय है.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
4: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
5: भारत का गम एक्सपर्ट.
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: श्रोते हो, गझलकार हा मूलतः उत्तम कवी हवा हे रणदिवे यांच्या कविता वाचताना, गझल ऐकताना जाणवतं. मूलत छंदोबद्ध लिखाणाकडे कल असल्याने, कवितेतील आशय गर्भतेचा अनुभव असल्याने आणि गीतसृजन संगीताच्या ज्ञानामुळे शब्दकळेत कर्णमधुर गेयता अंगभूत असल्याने रणदिवे यांचा गझल तंत्र अवगत करण्यासाठी फार कष्ट वा अवधी लागत नाही. त्यांच्या गझलेतील शेर एकाच वेळी कविता आणि गीतांशी संवाद साधतात. आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेली रमण रणदिवे यांची ही रचना.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 8661976772.
2: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे. ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे. आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे.
3: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
8: श्रुती हो रणदिवे यांची गीते गेयतेसह आशयनिष्ठ आहेत आणि कविता लयनिष्ठ आहेत. त्यांच्या गीताची एक झलक पहा की मानवा क्षणभर तू इथला, औचित येता निरोपवरचा होशील तू तिथला. आणि या कवितेच्या ओळी बघा की मनासारखे सारे काही जीवनातया घडते का, मनासारखे सारे काही जीवनातया घडते का, फुले निखळूनी पडती तरीही झाडासारखे फुलते का. तरल सकारात्मक विचार हा रणदिवे यांच्या समग्र काव्याचा गाभा आहे. अवतीभोवतीच्या नैराश्यजनक परिस्थितीने त्यांचे कविहृदय हेलावते, व्यथित होते, तेव्हा त्यातून काही सखेद उद्गार निघणे स्वाभाविक आहे. पण लगेच विवेकाने त्यांना मूळ प्रकृतीवरील ओळी लिहिण्यास बाध्य करते. कवी आपले काव्यसृजन गझल, गीत, कविता किंवा अन्य कोणत्याही काव्यप्रकारात करो, पण जेव्हा त्यांचे अधिष्ठान दार्शनिक चिंतन असते तेव्हा त्यातून साकारणारे विचार, कल्पना शाश्वत मूल्य घेऊन येतात. रमण रणदिवे यांचे सृजन याच दिशेने प्रवास करीत आहेत.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया बेला शिंदे यांनी गायलेली रमण रणदिवे यांची ही रचना, संगीतबद्ध केली आहे सलील कुलकर्णी यांनी.

0: श्रोते हो, रमण रणदिवे यांच्या या गझलेबरोबरच आजचा एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवई, हा नाट्य गीतांचा कार्यक्रम.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

श्रोतेहो कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं तर सुवर्ण तुला या नाटकातील मुकुंदराज गोडबोले यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं नाट्यपद. संगीत होतं पंडित छोटा गंधर्व यांचं.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत. कुंटे चौक, लक्ष्मी रोड.
5: मी कृत्या एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहतायत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
6: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
7: माझी हाईट 6 आहे, कमावली दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
8: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
9: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.

0: सहायता टेलीलॉके ऐप, वेबसाइट www.daily-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: एकी काळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
2: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार।
1: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते। आणि हुकुम सिंग ही
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर।
4: हर घर सूर्यघर।
1: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे। यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्यघर बनली आहे। यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे।
5: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: आपण ऐकलं तर मृच्छकटिक या नाटकातील योजना शिवानंद पाटील यांनी गायलेली गोविंद बल्लाळ देवल यांची रचना. संगीत होतं गोविंद बल्लाळ देवल यांचंच.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: कधी असरे कधी गळीरे कधी पाणी डोळे.
3: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे। कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो।
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड। संपर्क 9130089221।
2: तुम्हाला माहित आहे का, जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे, पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे। आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे, आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत।
3: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है।
2: 12 वर्षे

0: विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून, परंपरा तीच, रूप नवे।
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज।
4: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांझ धारा। सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: आपण ऐकलं तर धाडीला राम तिने का वनी या नाटकातील रजनी जोशी यांनी गालेली राजा भडे यांची रचना. संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
3: फसला.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क राहा.
5: तुम्हाला रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का? सुमारे 14 कोटी. ही खूप मोठी संख्या आहे नाही का? परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे. भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे. आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे. यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता.

0: परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे. भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे. आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे. यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता तर झालीच आहे, त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे.
1: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है. ये विलेज ड्रिवन, विमेन ड्रिवन मूवमेंट है.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: यांची अभिमानानं संलग्न आहेत. प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट, सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशांना जागतिक सागरी मार्गांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचं आणि संघर्षजन्य धोक्यांपासून खलाशांचं संरक्षण करण्याचं आवाहन केलं आहे. फ्रान्समधील एव्हियन इथं आयोजित G7 शिखर परिषदेच्या आउटरीच सत्रात ते बोलत होते. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक व्यापारात अडथळे आले असून जीवितहानीही झाली आहे. जागतिक सागरी व्यापाराद्वारे सर्व राष्ट्रांना जोडणाऱ्या खलाशांची सुरक्षा सुनिश्चित करणं ही आपली जबाबदारी आहे, असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज श्रद्धांजली वाहिली. बाळासाहेब देवरस यांनी आपलं जीवन राष्ट्रसेवा, सामाजिक समरसता आणि तरुणांच्या चारित्र्य घडणीसाठी समर्पित केलं. तसंच त्यांनी अस्पृश्यतेला सर्वात मोठा अभिशाप मानलं होतं. ते सर्वांसाठी सदैव प्रेरणास्थान राहतील, असं अमित शाह यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आर्थिक वर्ष 2025-26 देशाचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचलं आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे कळवलं आहे. मागील आर्थिक वर्षातील 1,54,000 कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात 15.6% वाढ झाली आहे. तसंच 2020-21 या आर्थिक वर्षातील 84,000 कोटी रुपयांच्या तुलनेत यात तब्बल 110% वाढ झाली असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. जम्मू काश्मीर सरकारनं जलजीवन मिशन 2 अंमलबजावणीसाठी जलशक्ती मंत्रालयासोबत सामंजस्य करार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याबाबत उद्या नवी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली असल्याचं जलशक्ती मंत्री जावेद राणा यांनी सांगितलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
2: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
4: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
0: ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट, सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, सकाळचं 10:01 झालं आहे. प्रसारित करीत आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: श्रोते हो नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मनमोकळ्या गप्पा मारायला आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकचे तज्ञ डॉक्टर कुणाल कामठे सर. डॉक्टर कुणाल सर नमस्कार.
8: नमस्कार मॅडम.
7: मला सर आज तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की आता फिस्ट्युला याबद्दल तुम्ही जे सांगत होता त्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की रुग्णाला वारंवार औषधं घ्यावी लागतात किंवा परत परत रिकरन्स आपण ज्याला म्हणतो ते होताना दिसतं. मग यावर ते उपचार आहे का किंवा तो औषधांनी बराच होत नाही असाही एक समज असतो, तो गैरसमज आहे का, या सगळ्याबद्दल सांगा.
8: मॅडम अगदी बरोबर आहे तुमचं. फिस्टुला म्हणजे मराठीतनं ज्याला आपण भगंदर म्हणतो, भगेंद्र म्हणतो, ज्याला नासूर असंही म्हटलं जातं की त्याचं शॉर्ट मध्ये लक्षण सांगतो की शौचाच्या ठिकाणी एखादी पुळी येते, ती पुळी संडासच्या जागेशी कनेक्टेड असते, पाईपलाईन सारखी एक जखम तयार होते, त्याला भगंदर म्हटलं जातं. हा इन्फेक्शनमुळे होणारा आजार आहे, प्युअरली इन्फेक्शनमुळे. त्यामुळे हा आजार कधीही औषधांनी बरा होत नाही. यासाठी आपल्याला काही ना काहीतरी ट्रीटमेंट ही करावी लागते. यासाठी बऱ्याच साऱ्या उपचार पद्धती आहेत ज्या अगदी वेदनारहित आहेत, बरोबर, की ज्याच्यामध्ये फिस्टुला म्हणजे भगंदर जर असेल तर यासाठी आपण लेझर ट्रीटमेंट करू शकतो. यासाठी लिफ्ट आहे, फिलॅक आहे, याचबरोबर आयुर्वेदामध्ये हजारो वर्षांपूर्वी सांगितलेली क्षारसूत्र उपचार पद्धती आहे, याचबरोबरीने क्षारकर्म उपचार पद्धती आहे, फिस्टुलॅक्टॉमी उपचार पद्धती आहे. अशा अनेक प्रकारच्या या ऑपरेशनचे प्रकार फिस्टुलाचे हे आपल्याला पाहायला मिळतात. फिस्टुला जर झालेला असेल तर त्यासाठी त्याच्या प्रकाराप्रमाणे ही लाईन ऑफ ट्रीटमेंट किंवा लाईन ऑफ ऑपरेशन हे ठरवलं जातं. या सगळ्या ज्या काही उपचार पद्धती आहेत या वेदनारहितच असतात. आणि आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी एवढी सुंदर आलेली आहे, लेझर सारख्या उपचार पद्धती आहेत किंवा

0: श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं हे बंधरे समाजाच्या या नाटकातील शांता शेळके यांची रचना, स्वर आणि संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. या गीताबरोबरच पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही हा नाट्यगीतांचा कार्यक्रम श्रोतेहो आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 एफ एम, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल. सकाळचे 9:58 झालेत. ऐकूया ठळक बातम्या.

0: ॲडव्हान्स क्षारसूत्रासारख्या उपचार पद्धती आहेत, किंवा आपण असं म्हणू शकतो की ज्या इंटिग्रेटेड अप्रोचनी केल्या जाणाऱ्या ऑपरेशनच्या पद्धती आहेत ज्या अगदी वेदनारहित असतात, पेशंटला कुठली वेदना होत नाही. महत्वाचं म्हणजे रिकव्हरी फास्ट होते. पेशंटच्या मनामध्ये किंवा प्रत्येक रुग्णाच्या मनामध्ये भीती असते की बाबा मला जर फिस्टुला झालाय, मी जर ऑपरेशन केलं तर माझं शौचावरील कंट्रोल जाईल का. सगळ्यात महत्वाचं ते आपल्याला दिसून येतं की या कुठल्याही उपचार पद्धतीमध्ये तशी कुठलीही भीती नसते. वारंवार ड्रेसिंग करायची गरज नसते. रिकव्हरी फास्ट होते आणि त्याची दैनंदिन कामं जी आहेत तो लवकरात लवकर ही चालू करू शकतो. त्यामुळं जर असं कोणाच्या मनात शंका असेल किंवा काय की मी औषधं घेतो बरं करतो, असं करू नये. तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट ही ठरवली पाहिजे.
1: डॉक्टर, आता तुम्ही जे सांगितलं की अशी काही लक्षणं जर दिसली यामध्ये, तर जनरली जे रुग्ण करतात की बाह्योपचार घेऊन टाकतात किंवा तात्पुरता इलाज करतात, तसं न करता तज्ज्ञांना दाखवणं कधी पण महत्वाचं आहे, याबद्दलच ऐकायचंय.
0: गुदप्रदेशी जर सूज आलेली असेल, गुदप्रदेशी वेदना असेल, थोडस तापमान वाढलेलं वाटत असेल, वेदना असतील, लालसरपणा वाटत असेल, किंवा गुदप्रदेशातनं कधी कधी पस किंवा चिकटस्राव आल्यासारखा वाटत असेल, किंवा रक्तस्राव येत असेल, किंवा सूज आल्यासारखी वाटत असेल, तर त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे. कारण की ती व्याधी, त्या व्याधीचं निदान होणं, त्याचे उपचार होणं हे त्याच वेळी खूप गरजेचं असतं, नाहीतर ते उपद्रवात्मक जातं आणि वेगळे आजार होतात. आज दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये जर पाहिलं तर गुदप्रदेशी आग होणे आणि ब्लीडिंग रक्तस्राव होणे अशी लक्षणं घेऊन येणारे रुग्ण खूप दिसतात. पण अशा या दोनच लक्षणांमध्ये 100 पैकी 1 रुग्ण हा कॅन्सरचा दिसून येतो. ही मोठी बाब आहे खूप. कारण की ही दोनच लक्षणं घेऊन येणाऱ्या 100 व्यक्तींमध्ये जर 1 रुग्ण कॅन्सरचा सापडत असेल तर आपल्या भारतामध्ये कॅन्सरच्या रुग्णांची संख्या ही प्रचंड प्रमाणामध्ये असणार आहे.
1: बरं,
0: यामुळे गुदप्रदेशी होणाऱ्या कुठल्याही त्रासाकडे दुर्लक्ष न करता त्वरित तज्ज्ञांचं ओपिनियन घ्यावं. यामध्ये मोर दॅन 80% आजार जे आहेत ते अगदी औषधाने बरे होतात. पण तुम्ही फिस्टुला क्रिएट होण्याची वाट बघू नका, ऍप्सिस क्रिएट होण्याची वाट बघू नका, आणि मुळव्या 3-4 ग्रेडकडे जाण्याची वाट बघू नका.
1: बरोबर. अच्छा, आणि काळजी मग पथ्याची किंवा खाण्यापिण्याची काय घ्यावी लागते?
0: ऑफकोर्स की याच्यामध्ये हा जो सगळा खेळ आहे तो चयापचयाचाच आहे. म्हणजे सगळा आपला पचनशक्तीशी रिलेटेड आहे. याचबरोबर आपल्या विहाराशी आहे, म्हणजे आपण काय करतोय, व्यायाम करतोय नाही करतोय. त्यामुळं मी सांगताना सिम्पलचा सल्ला देतो की सकाळी पोटभर नाश्ता करा, नाश्त्यामध्ये एखादं फळ खावा, दुपारी जेवणामध्ये थोडस सलाड घ्यायचं, पोळी भाजी इज इनफ, आणि जेवणानंतर ताक प्यायचं. रात्रीचं जे काही जेवण आहे ते हलकं जेवण करायचं. वरण भात किंवा ज्वारीची भाकरी, थोडीशी भाजी पुरेशी आहे. जेवणाची वेळ शक्यतो 7 ते 8, 8:30 अशी ठेवावी. जेवणानंतर झोप जी आहे ती साधारणतः 1.5 ते 2 तासांनी घ्यावी. झोपताना 1 ग्लास कोमट दूध, 2 चमचे साजूक तूप टाकून रोज पिण्यामध्ये ठेवावं. आणि जर बद्धकोष्ठता असेल आणि यांनी जर फरक पडत नसेल तर महिन्यातून किंवा 15 दिवसात एकदा अनुलॅक्स, लॅक्झी किंवा कॅस्टर ऑइल यासारखी औषधं ही एकदा तरी महिन्यातनं घ्यावीत, की ज्यामुळं कम्प्लीट आपलं इंटेस्टाईन, आपला कोठा क्लिअर होईल, ज्याला आम्ही कोलॉन क्लिअर किंवा गट क्लिन्झिंग ट्रीटमेंट म्हणतो.
1: डॉक्टर, अजून एक प्रश्न म्हणजे पायलोनिडल सायनस हा मग काय प्रकार असतो?
0: पायलोनिडल सायनस हा एक तरुणांमध्ये होणारा आजार आहे.
1: अच्छा.
0: ज्यामध्ये माकड हाड जे असतं त्याच्या बेसला, म्हणजे कमरेच्या ठिकाणी पाठीमागच्या साईडला एक हेअरचं जे इन्फेक्शन आहे, केसांच्या इन्फेक्शनमुळं तिथं एक ऍप्सिस तयार होतो, म्हणजे पू तयार होतो. त्याचं इन्फेक्शन होऊन ते पू तयार होऊन ते आतमध्ये जातं स्किनमध्ये, वेगवेगळ्या फोडी येतात, तिथं पुळ्या तयार होतात, त्याला म्हणतात पायलोनिडल सायनस. शक्यतो हा जर आपण आजार पाहिला तर हा आजार ज्यांचे हार्मोन इम्बॅलन्स असतात, की ज्या व्यक्ती खूप हेअरी असतात म्हणजे अंगावरती केस खूप असतात, ज्यांना घाम खूप येत असतो, अशा व्यक्तींमध्ये आपल्याला हे आजार होताना दिसतात. याचबरोबर ज्यांचं सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, स्पेशली आयटी सेक्टर आपण जर पाहिला तर ते खूप बसून काम करतात, तर यामुळे तिथे घामामुळं केसांच्या मुळापर्यंत होऊन इन्फेक्शन होऊन तिथे एक इन्फेक्शन प्रमाणे ऍप्सिस सायनसिस तयार होतो आणि त्याचं रूपांतर पायनोडियल सायनस मध्ये होताना आपल्याला दिसून येत असतं. याच्यासाठी सुद्धा आपल्याला ऑपरेशन करावं लागतं. यासाठी आयुर्वेदामध्ये क्षारकर्म, क्षारसूत्र किंवा ऍडव्हान्स टेक्निकमध्ये जर आपण पाहिलं तर लेझर सारख्या ट्रीटमेंट, ज्या मिनिमल इन्व्हेझिव्ह ट्रीटमेंट म्हटल्या

0: जातात, अशा ट्रीटमेंट सुद्धा करता येतात.
1: अच्छा, धन्यवाद डॉक्टर या सगळ्या गप्पा आमच्याशी मारल्यात त्याबद्दल. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, मुळव्याध, भगंदर आणि फिचर या आजारांवर प्रभावी वेदनारहित उपचार करून घ्या आणि या त्रासापासून मुक्ती मिळवा. यासाठी संपर्क करा डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंट साठी सुद्धा संपर्क करू शकता. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकच्या शाखा कोंढवा, पुणे स्टेशन, हिंजवडी आणि मुंबई इथे. संपर्क 88 886 65 185, 88 886 65 185, 888-666-185. मन मोकळ्या गप्पा या कार्यक्रमात डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकचे डॉक्टर कुणाल कामठे सर होते आपल्यासोबत. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम.
2: काय छान दिसतोय ना आपला बटू.
3: हो ना,
2: बाप लेकाचं मस्त ट्विनिंग झालंय. पांढरा झब्बा, पांढरी धोती आणि उपरण.
3: आणि तू आहेस ना पांढऱ्या पैठणी मध्ये. 15 दिवसांपूर्वी मला वाटलंही नव्हतं की ही मुंज इतक्या निर्विघ्नपणे पार पडेल. काय तो फिशुलाचा त्रास, धड सहनही होत नव्हतं की सांगताही येत नव्हतं. शिवाय तिथून होणारा स्राव तर वेगळाच. कॉन्फिडन्सच गेला होता माझा आणि त्यात तुझा आग्रह. पांढरी धोतीच घालायची, टेन्शनच आलं होतं मला.
2: पण काही झालं नाही ना, उत्तम ट्रीटमेंट झाली तुमची आणि ती सुद्धा वेळेत.
3: तुझ्यामुळे. तू मला बळजबरीने डॉक्टरांकडे घेऊन गेली नसतीस तर आज खरंच अवघड होतं. अगं मला तर इतका संकोच वाटत होता भगंदर साठी डॉक्टरांकडे जायचा.
2: अहो डॉक्टरांकडे जायला कसला संकोच, उलट जितक्या लवकर डॉक्टरांकडे जाऊ तितके लवकर बरे होऊ ना. आणि आता तुम्ही पूर्ण बरे झालात. चला बटू वाट बघतोय, उठवतय ना का हात देऊ.
3: चल, आता कितीही वेळा उडबस करायला लागली तरी काहीही टेन्शन नाही.
2: बरं का, तुम्हाला पण सांगते, अशा सांगता न येणाऱ्या आणि सहन न होणाऱ्या आजारांबद्दलचा मनातला संकोच बाजूला ठेवा आणि लवकरात लवकर जवळच्या डॉक्टरांना भेटा. हा संदेश डॉक्टर कुणाल कामठे यांच्या डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिक तर्फे जनहितार्थ जारी. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिक मुळव्याध, फिशर आणि भगंदर वर अत्याधुनिक आणि वेदनारहित उपचार. संपर्क 88 886 65, 888-666-185. शाखा कोंढवा, पुणे स्टेशन, हिंजवडी, उरळी कांचन आणि सायन मुंबई.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटच्या टीम मधले अनेक यंग जनरेशनची लोक आपल्याशी या कार्यक्रमाद्वारे जोडली गेलेली आहेत. त्यांचे गुंतवणुकीचे विचार आपल्याला कळत आहेत आणि त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटच्या टीम मधून हर्षल मराठे. नमस्कार हर्षल सर.
2: नमस्कार मॅडम.
1: आता गुंतवणुकीबद्दल बोलायचं झालं तर तरुणाईचं प्रतिनिधित्व करताना तुमच्या मनात गुंतवणूक बद्दलचे विचार काय आहेत हे ऐकायला आवडेल.
2: तरुणाईचे ज्यावेळेस प्रतिनिधित्वाबद्दल तुम्ही विचारतायत मला, तर ज्यावेळेस तरुण विचार करतो की इन्व्हेस्टमेंट मी कशी करावी का करावी, तर त्यामध्ये दोन तीन गोष्टी असतात की आता सध्या हा ट्रेंड चालला की ऑनलाईन बघू किंवा मग मी माझ्या पद्धतीने करतो, ह्या गोष्टीचा मुलं जास्त हे करतात म्हणजे आजकालचे तरुण. त्यामुळे स्वतःचा विचार करत असताना ते फक्त शॉर्ट टर्मचा विचार करतात की आजकाल गुंतवणूक करून बा थोड्या दिवसात बघू काय होतं, पण एकदम प्रॉपर इन्व्हेस्टमेंट असा काही विचार करत नाही. प्रॉपर इन्व्हेस्टमेंट इन टर्म्स ऑफ की लॉंग टर्म असा विचार करत नाही आणि मग शॉर्ट टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आणि याच्यातूनच मला काहीतरी परतावा मिळेल याचा विचार करून ते इन्व्हेस्टमेंट करतात. आणि मग असं होतं की अरे मी इतक्या वर्ष इन्व्हेस्टमेंट करतोय आणि मग याच्यात असं का माझ्याकडनं घडलं की हे व्यवस्थित चालत नाही किंवा मग इन्व्हेस्टमेंट होत नाही असं.
1: हा हा. पण जेव्हा तुम्ही ऍज अ क्रिसेंट मध्ये जॉईन झालेला आहात

0: आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट बद्दल माहिती जाणून घेतली तेव्हा तुमच्या आधीच्या विचारात आणि आताच्या विचारामध्ये काय फरक पडला?
1: हा फरक पडला की ज्यावेळेस मी क्रिसेंट ह्या फर्म मध्ये जॉईन झालो त्याआधी मी एका सीए कडे जॉबला होतो, म्हणजे की मला अकाउंटिंगचं नॉलेज होतं. पण त्यानंतर मी तिथून हळूहळू मग इकडे आलो, मी गावाकडून मी शहराकडे आलो. पण इकडे आले येताना माझ्याकडे जो नॉलेज नव्हतो की इन्व्हेस्टमेंट कसं करायचं काय करायचं, मी सुरुवातीला आईच्या नावाने इन्व्हेस्टमेंट केली. त्यानंतर मग इकडे आल्यानंतर मी माझ्या नावाने इन्व्हेस्टमेंट सुरू केली क्रिसेंटकडे. मग त्यानंतर मला कळलं की हळूहळू आपण इन्व्हेस्टमेंट क्रिसेंट हे कसं करतं काय करतं. त्यानंतर मग मी पण माझी स्वतःची गुंतवणूक एक चांगल्या वेळेने करत गेलो, म्हणजे की जसं की माझे गोल काय, इथून पुढे माझ्या जिम्मेदारी काय, किंवा मग इथून पुढे मला लागणाऱ्या गोष्टी त्याबद्दल मी कसं व्यवस्थित केलं पाहिजे, किंवा मग त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे हे मला कळालं. आणि सरांनी ज्या पद्धतीने गाईड केलं भूषण वाणी सरांनी, त्याच्यामुळे मला एक चांगला मार्ग मिळाला आणि एक यंग गुंतवणूक म्हणून एक पुढे आलो.
0: वा, आता तुम्ही म्हणालात की तुम्ही सुद्धा खूप कमी वयामध्ये असताना गुंतवणुकीला सुरुवात केलेली आहे. तसा हल्लीच्या मुलांना प्रश्न पडतो की नेमकी गुंतवणुकीला सुरुवात कधी करावी, लग्नाच्या आधी करावी का नंतर करावी, कारण हल्ली लग्नाचेही खर्च इतके वाढलेले असतात, प्रत्येकाचं काहीतरी वेगळं स्वप्न असतं. तर अशा मुलांना तुम्ही काय सांगाल?
1: अशा मुलांना मी असं सांगेल की पहिले तर मी हे सांगतो की मी इन्व्हेस्टमेंट केव्हा सुरू केली, म्हणजे ज्यावेळेस मी 12वी पास आउट झालो तर काही अशा गोष्टी होत्या घराकडून की माझ्यावर जिम्मेदारी होती, त्यामुळे मी जॉब करणं सुरू केलं कारण की मला काहीतरी इन्कम म्हणून हवं होतं. तर तेव्हा मी जिथं जॉबला होतो तिथं त्यांनी म्हणे की तू काहीतरी कमवतो त्याच्यातला काहीतरी भाग तू इन्व्हेस्टमेंट कर. तर मी वयाच्या 18व्या वर्षापासून इन्व्हेस्टमेंट सुरू केली. त्यानंतर मी आता करत करू आता मला 10 वर्ष होतील इन्व्हेस्टमेंट करून. तर त्याच्यामुळे काय की ज्यावेळेस तुमची एक इन्कम काहीतरी मिळते, म्हणजे इन्कम इन टर्म्स ऑफ की स्टायपन मी हो किंवा मग काहीतरी मला पॉकेट मनी मिळते, तर ते इन्व्हेस्टमेंट करत जा, म्हणजे त्याला वय नसतं. जर मला मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहिलो आहे किंवा मग मला एक इन्कम म्हणून येत आहे, तर मी ते थोडेसे पैसे बाजूला टाकणं हे माझं कर्तव्य आहे. तेव्हा आपण एक चांगले गुंतवणूकदार होऊ शकतो भविष्यातले, एक मॅच्युअर गुंतवणार तेव्हाच की एक चांगले सगळ्या गोष्टी घडू शकतात.
0: बरोबर, याबद्दल अजूनही हर्षल सर बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो SIP SWP एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. हर्षल सर, तुम्ही सांगितलं की तुम्ही कुठल्या वेळात इन्व्हेस्टमेंट सुरू केली, आता माझा जो पुढचा प्रश्न होता की तरुणाईला तुम्ही काय सांगाल, लग्नाच्या आधीपासून सुरुवात करावी, लग्नाच्या वेळी सुरुवात करावी का नंतर सुरुवात करावी?
1: तर आजकाल काय की लग्न एक प्रायोरिटी असल्यामुळे काय की त्याच्यात एक इन्व्हेस्टमेंट केव्हा करावं हे तरुणाला कळत नाही की मला लग्नाला किती खर्च लागणार आहे, किंवा मग माझं लग्न 6 महिन्यात होणार की 1 वर्षात होणार की 2 वर्षात होणार. हे कन्फ्युजनमुळे आजकालची मुलं काय करतात की मला इन्कम आहे पण मी इन्व्हेस्टमेंट आत्ता सुरू करू की 6 महिन्यांनी केलो की लग्नानंतर करू, त्यामुळे कन्फ्युजन. माझं हेच मत आहे की तुमचं जे इन्कम येत असेल पण तुम्हाला माहिती आहे की लग्नाला खर्च लागला, तर अशा फंडात इन्व्हेस्टमेंट करा की ती फक्त लग्नासाठी राहील. पण असं नका करू की लग्नाला किती खर्च येणार म्हणून मी आता इन्व्हेस्टमेंटच करत नाही. तर सुरुवात करा, काहीतरी इन्कम येते त्याच्यातून तुम्ही पैसे बाजूला काढा, आणि माझा पहिला पगार येत असेल म्हणजे आला की लगेच तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करायला काही हरकत नाही. म्हणजे की तुमचं इन्व्हेस्टमेंट पण सुरू होते आणि तुमचे जे भविष्यातले खर्च आहे ते पण व्यवस्थित मारी लागतात. आणि एक लॉंग टर्म गुंतवणूक करणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा विचार करता तेव्हा.
0: हल्ली तरुणांमध्ये आपण बघतो की फायनान्शियल डेट वर जाण्याचा सुद्धा एक ट्रेंड आहे, ज्यांचं लग्न ठरलेलं असतं ते लोक फायनान्शियल डेट वरती जातात. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल, आणि हे जेव्हा फायनान्शियल डेट फिक्स होते तेव्हा कोणते मुद्दे त्यांनी डिस्कस करणं गरजेचं आहे?
1: हा अतिशय सकारात्मक बदल आहे, म्हणजे जो तुम्ही प्रश्न विचारला की लग्न हा फक्त भावनिक नाही आर्थिक दृष्ट्या महत्वाचा निर्णय असतो, त्यामुळे दोघांनी आर्थिक बाबींवर मोकळेपणाने चर्चा करणे आवश्यक आहे. कारण की ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करतो इन्व्हेस्टमेंटचा विचार येतो किंवा मग लग्नाचा विचार करतो ज्यावेळेस फायनान्स पण डिस्कशन होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस जसं आपण म्हणतो की आपल्याकडे रिलेटिव्ह किती, तुमचे पैसे किती, तर त्यावेळेस इन्व्हेस्टमेंटचा पण म्हणजे फायनान्स पण हा खूप गरजेचा आहे लग्नाआधी. तर त्यावेळेस फायनान्शियल दरम्यान दोघांचे उत्पन्नाचे स्रोत काय आहे, तुमच्या करिअर बद्दल तुम्ही काय विचार करताय, किंवा मग बचत व गुंतवणुकीच्या सवयी तुम्हाला आहेत का नाही हे जाणून घेणं गरजेचं आहे. कर्ज किंवा आर्थिक जबाबदाऱ्या तुमच्यावर किती आहेत, म्हणजे की लग्नाआधी माझ्यावर काही डेट असेल मुलावर किंवा मुलीवर, तर त्याच्यावर तुम्ही काय कॉल घेताय. त्यानंतर घर खरेदी, प्रवास, मुलांचे

0: शिक्षण यासारखी भविष्यातली जे खर्च आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, याच्यावर बोलणं गेलं पाहिजे. त्यानंतर खर्च आणि बचत या बाबतीत दृष्टिकोन काय, म्हणजे की मी खर्च करण्याची पद्धत, कारण की शेवटी लाईफस्टाईल वेगवेगळी आहे, त्याची थॉट प्रोसेस वेगळी, माझी थॉट प्रोसेस वेगळी, त्यावेळेस दोघांची थॉट प्रोसेस काय आहे त्यानुसार तू कसं विचार करते आणि मी कसं करतो याच्यावर खूप बोलणं गरजेचं आहे. कारण की ज्यावेळेस खर्चाचा प्रश्न येतो तर पैसे हा खूप महत्वाचा दृष्टिकोन असतो, विषय असतो, त्यामुळे या गोष्टी होणं गरजेचं आहे. आणि त्याबरोबर म्हणजे जसं लग्नाचं असेल तर माझा एक विमा असणं पण गरजेचं आहे, म्हणजे इन्शुरन्स किंवा मग काहीतरी हँडसम हे असणं पण गरजेचं आहे.
1: बरोबर. तेव्हा मला सगळ्या तरुण मित्रमैत्रिणींना हेच सांगायचं आहे की तुम्ही देखील तुमच्या इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली आहे का, नसेल केली तर ती आजपासूनच सुरुवात करा. आणि समजा त्याच्याशी रिलेटेड कोणतेही प्रश्न तुमच्या मनात असतील, इन्व्हेस्टमेंट कुठे करावी, कशी करावी याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97 64 12 55 33 97 64 12 55 33 9764 12 55 33. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: धन्यवाद मॅडम.

0: ಬ್ಯಾಂಕ್ ಫೀ ರಿಜಿಸ್ಟರ್ಡ್ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಟರ್ಸ್ ಪ್ರೈವೇಟ್ ಲಿಮಿಟೆಡ್. ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ನಂಬರ್ 9764125533. ಕನ್ವರ್ಟ್ ಯುವರ್ ಲೈಫ್ ಇನ್ ಟು ಸೆಲೆಬ್ರೇಷನ್.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
5: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सक्सेस अबॅकसचे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पाटील सर.
6: नमस्कार मॅडम.
5: सक्सेस अबॅकस मध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अनेक विद्यार्थी जोडले गेलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांना या क्लासचा वैदिक मॅथ्सचा अबॅकसचा खूप फायदा झालेला आहे. पण त्यांचे अनुभव कसे होते हे आम्हाला त्या मुलांकडनं किंवा त्यांच्या पालकांकडनं सुद्धा ऐकायला आवडेल. तुम्ही काय सांगाल याबद्दल?
6: निश्चित मॅडम, गेल्या 12 वर्षांमध्ये अनेक सक्सेस स्टोरीज आमच्या सक्सेस अबॅकसच्या माध्यमातून घडलेल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, अगदी सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा असेल, यामध्ये चांगलं यश मिळवलेलं आहे. अगदी सैनिक स्कूलच्या प्रवेश परीक्षेत राज्यात प्रथम आलेले देखील आपले विद्यार्थी आहेत. आणि मला सांगायला आवडेल आताच रिसेंटली घडलेली सक्सेस स्टोरी म्हणजे आमच्या साताऱ्यामधील जिया करपे ही आमची सक्सेस अबॅकसची विद्यार्थिनी. तिने एनडीए प्रवेश परीक्षेत भारतामध्ये ऑल इंडिया रँक सेकंड मिळवलेला आहे.
5: क्या बात है.
6: तर तिची प्रतिक्रिया आपण तिच्या शब्दामध्ये ऐकूया.
5: अगदी नक्कीच.
7: मी एनडीए मध्ये ऑल इंडिया रँक सेकंड आहे आता सप्टेंबरच्या अटेम्प्ट मध्ये. आणि मी एकच सांगेन की एनडीए मध्ये सगळ्यात अवघड मॅथ्सचा पेपर असतो सर. आणि सक्सेस अबॅकसच्या ह्या स्किलचा खूप उपयोग झालेला आहे. आणि ज्याला कुणाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स द्यायच्यात त्या सगळ्यांनाच त्याचा खूप उपयोग होईल. कारण तिथं जे क्विक आन्सर्स हवे असतात ते सगळे अबॅकसमध्ये तुम्हाला येतात. तुमचं माइंड आपोआपच डेव्हलप होतं. त्यामुळे मी सगळ्यांना सल्ला देईन की त्यांनी हे एक स्किल सेट त्यांच्यात इम्प्रूव्ह करावा.
5: श्रोते हो, जिया करपे हिचा हा इंटरव्ह्यू ऐकल्यानंतर तुम्हालाही लक्षात आलं असेलच की अबॅकस किंवा वैदिक मॅथ्समुळे मुलांची किती छान प्रगती होऊ शकते. तेव्हा मुलांच्या मनातली गणिताची भीती घालवण्यासाठी, पाढेपाठ करण्याच्या स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स, मेमरी वाढवण्यासाठी तुम्ही देखील सक्सेस अबॅकसच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेसला जरूर तुमच्या मुलांची ऍडमिशन घ्या. सक्सेस अबॅकसला संपर्क करण्यासाठी नंबर आहे 88 86 56 00 11, 88 86 56 00 11, 8888 56 00 11. सर, अजून कोणाची प्रतिक्रिया आज ऐकवणार आहात?
6: हो निश्चितच, आम्हाला ऑनलाईन सुद्धा आम्ही क्लास घेत असल्यामुळे बऱ्याच वेळेला पालकांचा प्रश्न असतो की ऑनलाईन मध्ये मुलांना रिझल्ट भेटेल का किंवा ऑनलाईन मध्ये मुलं शिकतील का. तर ऑनलाईन मध्ये देखील खूप सारे रिझल्ट आलेले आहेत.

0: सक्सेस हा वॅकर्स हा ऑनलाईन क्लास देखील 100% रिझल्ट ओरिएंटेड आहे. तर ऑनलाईन मधूनच पुण्यातून श्रीजय देशपांडे या विद्यार्थ्याने आमच्याकडे कोर्स पूर्ण केला होता, तर त्याच्या आईची प्रतिक्रिया आपण आता ऐकूया.
1: नक्कीच. नमस्कार, मी राधिका देशपांडे, सक्सेस अबॅकस ऑनलाईन बॅच स्टुडंट, हा श्रीजय माझा मुलगा, त्याची मी आई. मॅथ्स म्हणजे गणित हा फार मोठा प्रॉब्लेम आहे आज मुलांचा. सक्सेस अबॅकसची ऍड बघितली आणि त्याच्यातून आम्हाला असं वाटलं प्रगती होईल माझ्या मुलाची गणितामध्ये. हे साताऱ्याचे असल्यामुळे आणि आम्ही पुण्याचे, तर हे कसं साध्य होणार? पण ऑनलाईन म्हटल्यावर परत मला प्रश्न असा निर्माण झाला की ऑनलाईन मधनं मुलं कसे काय शिकू शकतील. पण तरी सुद्धा आम्ही ती सक्सेस अबॅकस जॉईन केलं आणि जसं जसं त्याच्या लेवल पुढे पुढे जात गेल्या तसं तसं आमच्या लक्षात आलं की ऑनलाईन मधून सुद्धा खूप चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घेता येतं आणि त्यातून माझ्या मुलाला गणित आवडायला लागलं. तर मी सगळ्यांना हीच रिक्वेस्ट करेन की तुम्हीही सगळ्यांनी सक्सेस अबॅकस जॉईन करा. जरी तुम्ही कुठेही महाराष्ट्रात असलात किंवा कुठेही देशभरात असलात तरी सुद्धा तुम्हाला सक्सेस अबॅकस तुम्हाला कोचिंग घेता येतं घर बसल्या आणि ते सक्सेसफुल होतं आणि ह्याचा रिझल्ट आज माझ्या समोर आहे. माझा मुलगा आज प्लसमध्ये आहे ह्याच्या मॅथ्समध्ये आणि तो अख्ख्या क्लासमध्ये फर्स्ट आलेला आहे. तुम्ही सक्सेस अबॅकस ऑनलाईन बॅचचे तुम्ही जॉईन करा आणि आपल्या मुलांची ऍडमिशन घ्या.
2: श्रोते हो, ऑनलाईन असो की ऑफलाईन असो, गणित शिकणं महत्वाचं. या गणिताची भीती घालवण्यासाठी, पाढेपाठ करण्याच्या स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स आणि मेमरी वाढवण्यासाठी, तसंच स्पर्धा परीक्षांचा सुद्धा उत्तम अनुभव देण्यासाठी आजच तुमच्या मुलांना सक्सेस अबॅकसच्या क्लासला घाला. ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेससाठी संपर्क 88 86 56 00 11, 88 86 56 00 11, 8885600011. पुन्हा भेटूयात सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात किरण पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: धन्यवाद मॅडम.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
5: श्रोत्यांनो नमस्कार.
4: विक्रम, आता ही जी केस आहे यांचं वय आहे 46 वर्ष.
5: बरोबर.
4: मिसेस पौर्णिमा असं नाव समजूयात. उंची 160 सेंटीमीटर जेव्हा तुझ्याकडे आल्या तेव्हा त्यांचं वजन आहे 96 किलो. सो उंचीच्या मनानं वजन जास्त आहे. मेडिकल इश्यूज काही नाहीत, वेगळ्या गोळ्या वगैरे कुठल्या चालू नाहीयेत, पण त्यांचे पिरियड्स इरेग्युलर झाले होते नुकतेच. सो त्या वजन कमी करायला आणि हा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करायला आल्या होत्या.
5: पौर्णिमा मॅडमची आता केस सांगतो. आता ऍक्च्युली त्यांचं वजन आपल्याकडे ज्या दिवशी आल्या तेव्हा 96 केजीज होतं.
4: ओके.
5: पण जेव्हा मी त्यांना विचारलं की तुमचं वजन म्हणलं किती वर्ष एवढं आहे, तर त्या म्हणल्या की नाही, गेले 1-2 वर्षात साधारण 12-15 किलो वजन हे 1-2 वर्षामध्ये वाढलेलं आहे. नाहीतर 82-85 मध्ये वजन असायचं, 85 वरती कधीच जायचं नाही. फक्त गेल्या 1-2 वर्षात काय झालं असेल माहिती नाही, त्यामुळे वजन वाढलंय. आणि आपल्याकडे यायचं मेन त्यांचं कारण म्हणजे 3-4 महिने आपल्याकडे यायच्या आधी त्यांचे पिरियड्स, त्याच्या डेट्स आणि हे सगळं गडबडायला लागलं होतं. त्याच्याकरता त्यांनी गायनोकॉलॉजिस्टला सुद्धा दाखवलं आणि त्यांना हे कळत नव्हतं की हा मेनोपॉज
4: आहे
5: का नाही आहे. कारण का वजनही झपाट्याने वाढलं होतं, त्यामुळे त्यांच्या गायनोकॉलॉजिस्ट म्हणत होत्या की पीसीओडी किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्सही असू शकेल. आणि त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना वजन कमी करा हे तर ऑफकोर्स सांगितलं होतं. कारण का 160 सेंटीमीटरला 96 किलो वजन म्हणजे खूप जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेनोपॉजल चेंजेस आहेत का वजन वाढल्यामुळे पिरियड्स रेग्युलर झाले हे शोधून काढणे, या दोन गोष्टींसाठी बेसिकली पौर्णिमा मॅडम आपल्याकडे आल्या.
4: ओके. सो तू त्यांना काय काय सांगितलंस आणि वजन किती कमी झालं हे ऐकूच या. पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 9011-325-00, 9011-325-00, 90-111-32500. सो विक्रम, तू सांगतोयस पौर्णिमा मॅडम यांच्या केस बद्दल आणि तू म्हणालास तसं 160 सेंटीमीटर उंची आणि 96 किलो वजन. सो वजन कमी करणं हा मेन उद्देश.
5: वजन कमी करणं हा तर मेन उद्देश होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाढलेल्या वजनामुळे जे बाकीच्या गोष्टी असतात, डलनेस, एनर्जी न पूरण, त्याच्यानंतर 2-3 जिने चढल्यानंतर गुडघे दुखणं, धाप लागणं, हेही गोष्टी त्यांना होत होत्या. मग जेव्हा त्यांची लाईफस्टाईल नीट बघायला चालू केली तेव्हा काही काही गोष्टी आढळल्या. त्या म्हणजे साखर खाणं थोडंसं अनफॉर्च्युनेटली जास्त होतं. रोज 2-3 कप

0: चहा, त्याच्यामध्ये प्रत्येका चहामध्ये 1 ते 1.5 चमचा साखर जात होती, पहिली
1: ओके.
0: गोष्ट. दुसरी गोष्ट, बाहेर खाण्याचं प्रमाण जास्त होतं. आणि तिसरी गोष्ट, जो सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे, ह्यांचाही होता, झोपेचा इश्यू होता. 11:30 पुढेच झोपणं होतं, पण सकाळी 6:30 उठायला मात्र कंपल्सरी लागत होतं. त्यामुळे भरपूर वेळेस, म्हणजे आठवड्यातले 4 ते 5 दिवस मी म्हणलं तसं 11:30 पुढे झोपत होत्या आणि 6:30 उठत होत्या, म्हणजे अशी किती झोप मिळत असणार. तर अशी त्यांची सिच्युएशन होती. सगळ्या गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या. मेन म्हणजे झोपेचं महत्व समजावून सांगितलं. मी नेहमी म्हणतो, झोप ही अशी गोष्ट आहे ज्याचं महत्व वजन कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये किती आहे हे लोकांना अजून अनफॉर्च्युनेटली कळतच नाही. मी त्यांना समजावून सांगितलं सगळं. ऑफकोर्स डाएट घरचंच असल्यामुळे काही इश्यू नव्हता फॉलो करायला, आणि एक्सरसाइजही घरच्या घरी करायचं असल्यामुळे सगळं फॉलो करायला त्यांना इझी जात होतं. व्यवस्थित पहिल्या दिवसापासून फॉलो करायला उत्तम पद्धतीने चालू केलं. आज आपण त्यांचा रिझल्ट बघितला. आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून 4 महिने झालेत. 4 महिन्यात आज त्यांचं 10 च्या वरती थोडंसं वजन कमी झालंय, पण आपण पकडूया 10 किलो कमी झालंय. 96 होतं, आता 86 खालती वजन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या 4 महिन्यामधले गेले जे 2 महिने आहेत, हे 2 महिने त्यांचे पिरियड हे एकदम परत व्यवस्थित यायला लागलेत. म्हणजे आणि त्यांच्या गायनोकॉलॉजिस्ट सुद्धा म्हणल्या की जर का इफ दिस इज द केस तर यू कॅन बी सेफ, की अजून मेनोपॉझल काही इश्यूज नसावेत. म्हणजे असं ऑफकोर्स वजन अजून भरपूर कमी करायची गरज आहे, पण एक सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने झाली आणि सिच्युएशन चिघळायच्या आधी लवकर त्याच्यातनं सावरली गेली.
1: ओके. सो पौर्णिमा मॅडमच्या केस बद्दल ऐकलं, वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000 9011135000 90111 3251. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक वृंदावन होमिओपॅथिक कन्सल्टन्सी.
4: नमस्कार श्रोते हो, वृंदावन होमिओपॅथी कन्सल्टन्सी प्रस्तुत शरीरधर्म मानसिकता आणि समाज या कार्यक्रमात मी तुमचं स्वागत करते. श्रोते हो, शरीरधर्म आणि त्याचा मानसिकतेवर होणारा परिणाम याविषयी या कार्यक्रमात आपण बोलत असतो आणि अधिक माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत वृंदावन होमिओपॅथी कन्सल्टन्सीच्या डॉक्टर उर्जिता. गुड मॉर्निंग डॉक्टर.
5: गुड मॉर्निंग
4: डॉक्टर. प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे नेमकं काय आणि कशाला नेमकं प्री मॅच्युअर असं म्हणायचं?
5: जेव्हा संबंध ठेवत असताना पुरुषाचं वीर्यपतन लवकर होतं तेव्हा जनरली आपण त्याला प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणतो. पण आता हे अगदी व्यवस्थित डिफाईन करायचं असेल तर जेव्हा संबंध ठेवत असताना पुरुषाच्या अपेक्षेपेक्षा आणि त्याच्या जोडीदाराच्या अपेक्षेपेक्षा सुद्धा लवकर वीर्यपतन होतं, म्हणजे ताठरता आलेली आहे, योनीमध्ये प्रवेश झालेला आहे, परंतु काही सेकंदात किंवा 1 मिनिटापेक्षा कमी कालावधीमध्ये स्खलन होत आहे, तर अशा वेळेला आपण त्या वीर्यपतनाला प्रीमेच्युअर इजॅक्युलेशन असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर मन अजूनही त्या गोष्टीसाठी तयार आहे पण शरीराकडनं ती कपॅसिटी संपलेली आहे आणि तिथे समाधान नसतं संबंधांमधलं किंवा आनंदही नसतो, दोघांनाही नसतो आणि कुठेतरी हे अर्धवट झालंय असं वाटायला लागतं आणि त्याला आपण प्रीमेच्युअर इजॅक्युलेशन म्हणतो.
4: मग याच्यावर काही उपचार आहेत?
5: यावरती खूप सारे उपाय असतात. औषधोपचार आणि त्यासोबत काउन्सिलिंग हे खूप महत्वाचं असतं आणि त्यासाठी औषधोपचार करत असताना त्याची कारणं जाणून घेणं गरजेचं असतं आणि जी काही कारण आहेत त्यानुसार आपण त्याच्यावरती औषधोपचार करतो आणि समुपदेशन हे खूप महत्वाचं असतं.
4: डॉक्टर, याची कारणं काय आहेत हे आपण जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, लैंगिकतेविषयी विविध लैंगिक समस्यांविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील, शंका असतील, तर त्या शंकांचं समाधान करण्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता वृंदावन होमिओपॅथी कन्सल्टन्सीच्या डॉक्टर उर्जिता यांना. त्यासाठी फोन नंबर आहे 77-220-81-290 77-220-81-290 77-220-81-290. डॉक्टर उर्जिता, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन बद्दल आपण बोलत होतो आणि त्याची कारणं तुम्ही सांगत होता.
5: आता आपण त्यांना थोडंसं विभागूया. मानसिक कारणाआधी आपण बघूयात. कारण प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असेल, सेक्स रिलेटेड बरेचसे प्रॉब्लेम हे त्याची सुरुवात बऱ्याचदा मानसिकतेमधनं किंवा काही कारणांमधनं होते. आता अनेकदा संबंधांच्या सुरुवातीच्या काळात, म्हणजे संबंध यायला सुरुवात झाली आहे कपलमध्ये, त्यावेळेला अगदी सुरुवातीच्या काळात प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन खूप कॉमनली दिसतं. त्याचं कारण संबंध कसे ठेवायचे माहीत नाहीये, नेमका किती कालावधी असला पाहिजे हे माहिती नाही, म्हणजे त्याचा अनुभव नाही.

0: असं असू शकतं स्त्री पुरुष दोघांनाही. आणि त्याचं एक परफॉर्मन्स प्रेशर पण क्रिएट झालेलं असतं, म्हणजे आता संबंध ठेवायचे म्हणून येणारं जे प्रेशर आहे पुरुषांना की आता मला पार्टनरला सॅटिस्फाय करायचं आणि ते विशिष्ट वेळात झालं पाहिजे, ताठरता विशिष्ट वेळ टिकली पाहिजे, ह्याची एक एन्झायटी क्रिएट होते, तो फार महत्वाचा भाग असतो. आणि इतर ताणतणाव हे तर आहेच आहेत, म्हणजे मानसिक ताणतणाव ज्याला आपण म्हणतो ते आहेच आहेत. त्याच्यानंतर जर स्वतःच्या एकंदरीत परफॉर्मन्स विषयी साशंकता असेल आणि आपण पार्टनरला आवडतोय का नाही असं वाटत असेल त्याविषयीची साशंकता असेल तर ते सुद्धा एक महत्वाचं कारण असतं. आता जेव्हा पुढे जातो आपण नात्यात, तेव्हा नात्यांमध्ये असणारे वादविवाद भांडणं आणि त्या दरम्यान जर संबंध येत असतील ते रिझॉल्व्ह न होता तरी सुद्धा प्रीमेच्युअर इजॅक्युलेशन होऊ शकतं. कधी कधी दोघांच्याही संबंधांमध्ये जेव्हा सातत्याने पुरुषाच्या बाबतीत हे घडायला लागतं तेव्हा जर स्त्री जोडीदाराकडून त्याविषयी खूप जास्त तक्रार असेल किंवा त्याविषयी की काही गोष्टी व्यक्त केल्या असतील, चिडचिड झाली असेल, तरी सुद्धा पुरुष जोडीदाराला त्याचं प्रेशर क्रिएट होऊ शकतं, त्यातनं प्रीमेच्युअर इजॅक्युलेशन होऊ शकतं.
1: ओके.
0: आणि शारीरिक जी कारण आहेत त्यामध्ये इतर आजार आहेत, मेडिकेशन्स आहेत किंवा काही हॉर्मोनल कंडिशन्स आहेत, सिच्युएशन्स आहेत, जीवनसत्व आणि महत्वाचे घटक यांचा अभाव आहे, तर यामुळे ते घडू शकतं.
1: आता अगदी थोडक्यात सांगू शकाल का की काय केलं पाहिजे?
0: महत्वाचं आहे ऍक्सेप्ट करा, याच्यासाठी वेळ वाया घालवू नका, अंगावर काढू नका, ताबडतोब तज्ञांना भेटा आणि घरगुती उपाय काही करू नका, समुपदेशन घ्या आणि औषधोपचार घ्या.
1: श्रोते हो, लैंगिकतेविषयी विविध लैंगिक समस्यांविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील, शंका असतील, तर त्या शंकांचं समाधान करण्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता वृंदावन होमिओपॅथी कन्सल्टन्सीच्या डॉक्टर उर्जिता यांना. त्यासाठी फोन नंबर आहे 77-220-81-290, 77-220-81-290, 77-220-81-290. श्रोते हो, पुन्हा भेटूयात वृंदावन होमिओपॅथी कन्सल्टन्सी प्रस्तुत शरीरधर्म मानसिकता आणि समाज या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक वृंदावन होमिओपॅथी कन्सल्टन्सी.
3: काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलेत. पुणे विविध भारती 101 FM तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. सकाळचे 10:35 आणि 15 सेकंद झालेली आहेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत. यामध्ये ऐकूया हे गीत जीवनाचे या चित्रपटातलं गीत पंडित सत्यशील देशपांडे यांच्या स्वरात.

0: हे होतं हे गीत जीवनाचे या चित्रपटातलं गीत. गायलं आणि संगीतबद्ध केलं होतं पंडित सत्यशील देशपांडे यांनी. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 10:40 झालेली आहेत. प्रसारित करतोय काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शर्विल होमिओपॅथी.

0: श्रोते हो नमस्कार. शर्विल होमिओपॅथी प्रस्तुत आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत डोकेदुखीबद्दल, आणि याच विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी तो उपस्थित आहेत डॉक्टर योगेश पाटोळे. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
1: नमस्कार
0: डॉक्टर. अनेकांना डोकेदुखीचा त्रास हा नेहमी होत असतो, आणि नेहमी आपण बघतो की डोकेदुखीचा त्रास झाल्यानंतर ती व्यक्ती खूप त्रस्त झालेली असते, काही वेळेला अश्रू सुद्धा अनावर होतात. तर डॉक्टर, हा इतका गंभीर आजार आहे का, आणि डोकेदुखी होतं म्हणजे नक्की काय होतं आणि त्याचे काही प्रकार आहेत का, याबद्दल आपण काय सांगाल?
1: नक्कीच, तुमच्या प्रश्नातून मला थोडस कुतूहल पण दिसतंय, आणि माझ्या स्वतःच्या वैयक्तिक वैद्यकीय सेवेमध्ये मला खरोखर काही आश्चर्याचे धक्के बसलेले आहेत. कारण होतं कसं ना की डोके दुखतं बाबा, आणि एक आपला सर्वसामान्य समज असतो की आज ना उद्या ती थांबेल, आणि आपण तात्पुरते उपचार म्हणून पेन किलर घेतो आणि डोकेदुखीला थांबवतो. पण असं करणं खरोखर गरजेचं आहे का? तर आपण असं विचार करूयात की आपल्याला जो आजार झालेला आहे याचा योग्य अभ्यास किंवा योग्य माहिती आपण मिळवणं खरोखर खूप गरजेचं आहे. तर डोकेदुखी म्हणजे काय बाबा, किंवा डोकं दुखतं म्हणजे आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या संपूर्ण सिस्टीममध्ये नेमके काय बदल होत असतात? तर आज आपण पाहिलं की या धावत्या जीवनशैलीमुळे तणाव हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. कुठे ना कुठे कुणी ना कुणी कुठल्या तरी ताणतणावाला समोर जात असतं, पण ह्या तणावाचा परिणाम आपल्या शरीरावर आणि आपल्या रोगप्रतिकारक शक्तीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसून येतं. तर डोकेदुखी होण्यामागचं एक कारण म्हणजे तणाव आहे. दुसरा एक प्रकार की जो सर्वसामान्यांना खूप चांगल्या पद्धतीने आता माहीत झालेला आहे तो म्हणजे मायग्रेन. तिसरा जो प्रकार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की बऱ्याचशा रुग्णांना खूप जुनी

0: सर्दी असते आणि ती सर्दीनंतर बाहेर पडत नाही आणि कालांतराने त्याचं रूपांतर सायनसायटिस मध्ये होतं. म्हणजेच काय, आपल्या नाकाच्या आणि कपाळाच्या वर ज्या हवेच्या पोकळ्या आहेत त्याच्यामध्ये ही सर्दी जाऊन बसते. त्या खड्ड्यांमध्ये ही सर्दी जाऊन बसल्यानंतर आपल्याला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. नंतरचा जो एक प्रकार आहे क्लस्टर हेडेक, म्हणजे काय की बाबा ज्या रक्तवाहिन्या आहेत ह्या खूप ठणकतात आणि त्याच्यामुळे सुद्धा तीव्र वेदना होतात आणि ती डोकेदुखी होते. आता आपण याच्यातला थोडासा फरक समजावून घेऊया की नेमकं ही डोकेदुखी काय आहे बाबा, हे आपल्याला कळालं, याचे प्रकार काय आहेत हे आपल्याला कळालं. आता तणावामुळे जी डोकेदुखी होते याच्यामध्ये काय लक्षणं दिसून येतात, सगळ्यात महत्वाचं काय की आपल्या आयुष्यामध्ये येणारा जो काही ताणतणाव आहे ही सहन करण्याची प्रत्येकाची एक क्षमता आहे. क्षमतेच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस आपण स्वतःच्या शरीराला काम करण्यास भाग पाडतो, ते शारीरिक असू देत, मानसिक असू देत, भावनिक असू देत, त्यानंतर मात्र आपल्याला त्या गोष्टींचा त्रास व्हायला लागतो, ताण जाणवायला लागतो आणि हा ताण आपल्या शरीराला, आपल्या मेंदूला, आपल्या मनाला सहन होत नाही आणि त्यावेळेस भावनांचा एक प्रकारे उद्रेक होतो. मग ह्या तणावामुळे जी होणारी डोकेदुखी आहे याच्यामध्ये नियमित डोकं दुखतं का अजिबातच नाही. ज्यावेळी तुम्हाला खूप कामाचा स्ट्रेस येतो किंवा कुठलं खूप टेन्शन वाढतं किंवा कुठली खूप मोठी जबाबदारी आपल्यावर पडते त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की ही डोकेदुखी त्या काळापुरती आहे बाबा आणि नंतर ती कमी होते. म्हणजेच काय, याचा एक एपिसोड, याचं एक ठराविक असं अंतर आहे की ठराविक अंतराने हा तणावामुळे होणारी जी डोकेदुखी आहे ही आपल्याला उद्भवते. नंतरचा जो प्रकार आहे मायग्रेन, तर मायग्रेन या प्रकारामध्ये जर आपण पाहिलं तर अक्षरशः रुग्ण हा मेटाकुटीला आलेला असतो. कारण त्यावेळेस ज्या प्रकारच्या वेदना होतात ह्या अक्षरशः दोन दोन तीन तीन वेदनाशामक गोळ्या घेऊन देखील ही डोकेदुखी कमी होत नाही आणि हे रुग्ण ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की वैद्यकीय क्षेत्राला कुठे लिमिटेशन्स आहेत का, तर निश्चितच नाही. परंतु त्या आजाराचा जर आपण योग्य अभ्यास करू शकलो आणि रुग्णाने जर आजाराची इत्थंभूत माहिती, इतिहास हा जर व्यवस्थित दिला तर होमिओपॅथीद्वारे आपण अशा प्रकारचे आजार मुळासकट बरे करू शकतो.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29 750-686-29-29 संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29
0: मायग्रेन झाला तर अक्षरशः घरातली लाईट सहन होत नाही, रस्त्यावरून जाणाऱ्या गाडीचा आवाज, हॉर्न हा देखील सहन होत नाही. एक साधारण 4 तास ते सर्वसाधारणपर्यंत 3 दिवसापर्यंत मायग्रेनची डोकेदुखी कंटिन्युअस राहू शकते. पण ही एपिसोडिक आहे आणि दुर्दैवाने असं म्हणूयात की बाबा स्त्रियांमध्ये ह्या मायग्रेनचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. काही ठराविक टप्पे असतात स्त्रीच्या आयुष्यातले, उदाहरणार्थ पाळी येण्याचा काळ असेल, गर्भारपणा असेल आणि रजोनिवृत्ती असेल. ह्या ठराविक पिरियडमध्ये केव्हाही कुठल्याही स्त्रीला मायग्रेनचा अटॅक किंवा मायग्रेनचा त्रास हा सुरू होऊ शकतो आणि एकदा सुरू झाल्यानंतर तो कंटिन्युअस पुढे राहतो. सगळ्यात महत्वाचं दुसरं असं आहे की तरुणांमध्ये ह्या डोकेदुखीचं प्रमाण खूप जास्त आहे आणि नंतर आपल्याला असं लक्षात येतं की त्यांना तो आजाराची एक प्रकारे सवय पडते. डोके दुखली की आपण 2 गोळ्या घेतलं की डोकं थांबतं, परंतु कालांतराने आपल्याला असं लक्षात येतं की ज्या आपण पूर्वी गोळ्या घेत होतो आता त्या गोळ्यांना ही डोकेदुखी दाद देत नाही. मुळातच मायग्रेनचं हे जे दुखणं आहे ना हे चुकीच्या पद्धतीने कधी कधी निदान केलं जातं, डायग्नोस केलं जातं. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की ही डोकेदुखी तणावामुळे आहे किंवा सायनसच्या त्रासामुळे आहे, त्याच्यामुळे आपण त्या पद्धतीने उपचार सुरू ठेवतो परंतु मायग्रेनचं दुखणं काही थांबत नाही. नंतर आपण पाहिलेलं आहे की सायनसची डोकेदुखी, ज्या पद्धतीने मी सांगितलं की काही रुग्ण असतात की ज्यांना सर्दीचा आणि अलर्जीचा ज्यावेळेस त्रास होतो त्यावेळेस सुरुवातीला सर्दी बाहेर पडते, परंतु आपण काही उपचार घेतो आणि नंतर आपल्याला लक्षात येतं की जी आता सर्दी जी पूर्वी बाहेर पडायची आता ती बाहेर पडत नाहीये, माझं नाक गच्च होतंय, नाकाच्या आजूबाजूचा जो भाग आहे हा ठणकतोय, गाल ठणकतायत, कपाळाच्या वर ठणकतोय, भुवया ठणकतायत आणि ही डोकेदुखी सुद्धा सुरू होते. म्हणजे आपण असं लक्षात घ्यायचं की ही जी डोकेदुखी आहे ही सायनसमुळे होणारी डोकेदुखी आहे. अक्षरशः लोक डोक्यावर तेल चोपडतात, मालिश करतात, वाफारे घेतात, नाना प्रकारचे बिचारे घरगुती उपचार करून बघतात, परंतु श्रोते हो लक्षात घ्या, जोपर्यंत आपण या आजाराचं योग्य निदान करत नाही तोपर्यंत आपण त्याला मुळासकट बरं करू शकत नाही. त्याचप्रमाणे क्लस्टर सारखा जो आजार आहे, क्लस्टर हेडेक सारखा, याच्यामध्ये सुद्धा अक्षरशः ठणके बसतात. म्हणजे अक्षरशः रुग्ण असं सांगतो की मी रुमाल बांधूनच झोपतो, त्यावेळेस मला थोडंसं कुठेतरी बरं वाटतं. ह्या खुशी

0: झोपलं की मला बरं वाटतं, ह्या कुशीवर झोपलं की माझं डोकेदुखी खूप ठणकते, पालथं झोपलं तर जरा मला बरं वाटतं. असे वेगवेगळ्या पद्धतीचे लक्षणं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या डोकेदुखींमध्ये दिसून येते. आणि डोकेदुखीचे मुळात जे प्रकार आपण केलेले आहेत, प्राथमिक दुय्यम डोकेदुखी आणि दुसरी जी आहे ती म्हणजे माध्यमिक डोकेदुखी. माध्यमिक अवस्थेमध्ये असणारी जी डोकेदुखी आहे याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की डोकेदुखी हा एक प्रकारचं लक्षण आहे इतर आजारांच्या लक्षणांसोबत. उदाहरणार्थ मेंदूज्वर असेल किंवा मेंदूचे काही आजार असतील किंवा मेंदूमध्ये गाठ झाली असेल, ट्यूमर झाला असेल, पित्ताशयाचे काही आजार झाले असतील, ज्यांचा रक्तदाब वाढलाय असे काही आजार असतील, ज्यांना डोळ्याचे काही आजार झाले असतील, ज्यांना कानाचे काही आजार झाले असतील, किंवा काचबिंदू, मोतीबिंदू, डोळ्याचा नंबर वाढणे, कानाचे काही त्रास असणे, ह्यासारख्या वेगवेगळ्या आजारांमध्ये आपल्याला असं दिसून येतं की डोकेदुखी हा एक प्रकारचं लक्षण म्हणून आणि ते प्रमुख लक्षण म्हणूनच सुरुवातीला येतं. कारण काय की बाबा कुठलाही पेशंट आमच्याकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो आम्हाला सांगत नाही की मला काचबिंदू झालाय, माझा बीपी वाढलेला आहे. तर प्राथमिक अवस्थेमध्ये हे लक्षण दिसून येते की डोकेदुखी आहे, पण त्या डोकेदुखीचा जर सखोल विचार केला तर आपण अशा मोठ्या आजारांचं सुद्धा वेळीच आणि योग्य पद्धतीने निदान करू शकतो, ही महत्वाची बाब आहे.
1: आपल्या दैनंदिन जीवनातले ताणतणाव हे डोकेदुखीचं एक प्रमुख कारण आहे, त्याचबरोबर मायग्रेन, जुनी सर्दी आणि सायनस ही सुद्धा डोकेदुखीची काही कारण आहे, डॉक्टरांनी आताच आपल्याला सांगितली.
2: डॉक्टर, आज आपण सर्व श्रोत्यांना डोकेदुखीबद्दल ही माहिती दिलीत, आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी.
4: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
7: श्रोतेहो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर आशिष मडके आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
8: नमस्कार.
7: सर, आता श्वास मध्ये बऱ्याच प्रकारचे पेशंट्स येत असतील, त्यातले काही पेशंट अगदी सिरियस सुद्धा असतात की ज्यांना डायरेक्ट आयसीयूत ऍडमिट करायला लागतं. मग अशा गंभीर रुग्णांना बऱ्याच उपचारांनी बरं करावं लागतं, व्हेंटिलेटर हा त्यातला एक भाग असतो. असे काही पेशंट तुमच्याकडे झालेले आहेत अशा एखाद्या बद्दल सांगा.
8: हो, 70 एक गृहिणी होत्या आणि त्यांना त्यांचे नातेवाईक घेऊन आले, ते म्हणजे त्यांना आयसीयू मध्ये ऍडमिट करण्यासाठीच. आयसीयू मध्ये बघितलं असता त्यांचा हार्ट रेट वाढलेला होता, ऑक्सिजन लेवल फार कमी झाली होती, शुद्ध त्यांची बऱ्याच टक्क्यांनी कमी झाली होती.
7: ओके.
8: आणि त्यांना पाहिले असता त्यांना दीर्घकालीन आजार म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, ज्याला आपण सीओपीडी या नावाने ओळखतो, तो आजार होता. बरेच दिवस त्यांनी हे अंगावर काढले होते आणि तो त्रास त्यांना भरपूर वाढला होता, पण शुद्ध हरपल्यावर नातेवाईक त्यांना घेऊन आले आणि ही जेव्हा आम्ही पाहिलं तेव्हा त्यांच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडची लेवल ही फार प्रमाणात वाढली होती. ह्यासाठी आम्ही त्वरित त्यांना ट्यूब टाकली, ट्यूब म्हणजे श्वसन नलिकेत नळी टाकून त्यांना व्हेंटिलेटर लावला आणि तो कृत्रिमरित्या त्यांना श्वास पुरवला. यामुळे काय झाले की तो जो साचलेला कार्बन डायऑक्साईड होता हा सगळा बाहेर काढला गेला आणि पुरेसा ऑक्सिजन त्यांना सप्लाय केला गेला.
7: अच्छा.
8: ह्यामुळे त्यांची स्थिती सुधारली आणि ते त्यातून बाहेर आले.
7: ओके. याबद्दल तुमच्याकडून अधिक ऐकायचं आहे, पण त्याआधी श्रोतेहो श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. डॉक्टर आशिष सर, तुम्ही सांगताय आयसीयूत जे पेशंट येतात त्यांना जेव्हा व्हेंटिलेटर लावतात त्या केस बद्दल.
8: हो, तर व्हेंटिलेटर किंवा इंट्युबेशन ह्या गोष्टी किंवा ह्या टर्म्स ऐकल्यानंतर पेशंटला घाबरल्यासारखं वाटतं किंवा नातेवाईकांना घाबरल्यासारखं वाटतं, पण हे जेव्हा गरज असते तेव्हाच हे केलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे हे फक्त सीओपीडी मध्ये होतं का, तर नाही, हे बऱ्याच विकारांमध्ये होतं, जसे की एआरडीएस म्हणजे छातीमध्ये पाणी साठणे, क्रॉनिक निमोनिया किंवा वाढलेले निमोनियाज, मेंदूच्या

0: आजार ज्यांच्यामध्ये श्वसनाचा कंट्रोल गेलेला आहे.
1: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934.
0: बऱ्याच मल्टिपल गोष्टींसाठी पेशंटला इंट्युबेट म्हणजे नळी टाकली जाते आणि कृत्रिम श्वास पुरवला जातो.
1: ओके.
0: आणि हे पेशंट

0: बऱ्याच मल्टिपल गोष्टींसाठी पेशंटला इंट्युबेट म्हणजे नळी टाकली जाते आणि कृत्रिम श्वास पुरवला जातो.
1: ओके.
0: आणि हे पेशंटच्या भल्यासाठीच केलं जातं.
1: बरोबर.
0: ह्यामध्ये बऱ्याच लोकांना वाटतं की त्रास होतो नळी टाकल्यामुळे, त्यांना अस्वस्थ होतं, पण हे नळी टाकताना थोड्याशा प्रमाणात भूल दिली जाते आणि पेशंटला त्रास रहित ही नळी टाकली जाते.
1: अच्छा.
0: व्हेंटिलेटर हा शब्द ऐकताच बऱ्याच नातेवाईकांच्या किंवा बऱ्याच पेशंटच्या मनामध्ये ही एंड स्टेज किंवा हा अखेरचा ट्रीटमेंट असं मानलं जातं. पण असं नसून, व्हेंटिलेटर ही संजीवनी असून पेशंटना थोड्याशा कालावधी नंतर ह्यातून पेशंट बाहेर येऊ शकतात आणि ह्यामध्ये पेशंटच्या प्रकृतीमध्ये आणि लाईफ मध्ये सुधारणा होऊ शकते.
1: अच्छा.
0: श्रोतेव, रुग्ण जेव्हा स्वतः श्वास घेण्यासाठी सक्षम नसतो तेव्हा बाहेरून कृत्रिम श्वास द्यावा लागतो. पुरेसा प्राणवायू दिला जातो आणि या अवधीत मूळ आजार बरा केला जातो. रुग्णाच्या आजारानुसार व्हेंटिलेटरचा कालावधी ठरतो, त्यामुळे व्हेंटिलेटरला घाबरून जाऊ नका.
1: खूप छान ही केस तुम्ही एक्सप्लेन केली, वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलेत पुणे विविध भारती 101 FM वर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. सकाळचे 10:55 आणि 10 सेकंद झालेली आहेत.
4: उफ्फ, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम ड्राइड, ये हर दाना समान.
5: तो ऐसा बोलो ना,
4: निर्मा शुद्ध नमक. ये हुई ना बात.
6: क्यों छोटे साहब?
4: मम्मी मैं तो
6: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
7: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
7: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
9: ते जो मयनाद ब्रह्म हे.
10: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
11: श्रोते हो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
12: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
13: आकाशवाणी
12: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
13: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
3: आपण ऐकताय पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल पुणे विविध भारती 101 FM वर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. सकाळचे 10:58 होत आहेत. आता ऐकूया ठळक बातम्या.
14: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. महाराणा प्रताप यांचं जीवन हे अढळ स्वाभिमान, आत्मसन्मान, स्वातंत्र्य आणि राष्ट्रभक्तीची

0: एक अजरामर गाथा आहे असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. महाराणा प्रताप यांची देशभक्ती, कर्तव्य आणि स्वाभिमान यांचा आदर्श आपल्या जीवनात अंगीकारण्याचं आवाहनही बिर्ला यांनी सर्वांना केलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करारानुसार या आठवड्याच्या अखेरीस होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली होईल आणि जागतिक स्तरावर तेलाचा पुरवठा पूर्ववत होईल या आशेमुळे आज कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 5.4% घसरून 78.66% वर आली आहे. यावर्षी मार्च नंतर पहिल्यांदाच तेलाच्या किमती प्रति बॅरल 80 डॉलर्सच्या खाली आल्या आहेत. कच्च्या तेलाचे कमी झालेले दर आणि अमेरिका इराण शांतता कराराबाबतच्या सकारात्मकतेमुळे आज सकाळी व्यवहारांना सुरुवात होताना भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक स्थिर राहिले. सेन्सेक्स 8.58% वाढीसह 76,817 अंशांवर तर निफ्टी 1 अंशाच्या घसरणीसह 23,988 अंशांवर व्यवहार करत होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची समीक्षा बैठक घेतली. दिल्लीत झोपडपट्टी आणि जे जे क्लस्टर विकास धोरणाला मान्यता देण्यात आली असून याबाबत लवकरच अधिसूचना काढली जाईल असं शहा यांनी यावेळी सांगितलं. 5 JJ क्लस्टर पुनर्विकास योजनांसाठी येत्या 45 दिवसांच्या आत निविदा काढण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पुढील महिन्याच्या सुरुवातीला सुरू होणाऱ्या वार्षिक अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रशासनानं सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था, मॉक ड्रिल्स आणि कवायती केल्या जात आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58
1: ठळक बातम्या आपण ऐकल्यात पुणे विविध भारती 101 FM वर तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवर. 11:20 होत आहेत. प्रसारित करतोय चंदूकाका सराफ मधुमालती.
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
1: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दामिनी या चित्रपटातलं समीर यांचं नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं गीत कुमार सानू यांच्या स्वरात.

0: साधना सरगम आणि कुमार सानू यांच्या सहस्वरातलं हे गीत होतं दामिनी या चित्रपटातलं समीर यांचं. संगीत दिलं होतं नदीम श्रवण यांनी. चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमातलं यानंतरचं गाणं काही क्षणातच.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
2: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
3: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
2: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
3: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
2: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मुरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
4: तुम्ही लक्ष्मी रोड नारायण पेठ शनिवार पेठ सदाशिव पेठ कसबा पेठ नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स सरस्वती सदन अधिक कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे। ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे।
2: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: चंदुकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमात यानंतर ऐकूया दुश्मन या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं उत्तम सिंग यांनी संगीतबद्ध केलेलं गीत लता मंगेशकर आणि कुमार सानू यांच्या सहस्वरात।

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999127.
1: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6 आहे, कमावली दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर

0: डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
2: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
3: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
2: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
3: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.
4: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीके केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
5: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
6: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्युम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
5: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
7: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
8: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
9: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
8: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.
10: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
11: चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमातलं या पुढचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
12: ते जो मयनाद ब्रह्म है.
13: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
14: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना अर्थ सार्थ करणारी मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
4: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
4: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात।
3: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे।
4: संपर्क 9689911240,
3: 9689911240।
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
6: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे।
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: जो जीता वोही सिकंदर या चित्रपटातलं हे गीत होतं उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या स्वरात. गीतकार मजरूह आणि संगीत दिलं होतं जतीन ललित यांनी. चंदुका का सराफ मधुमालती या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत काही क्षणातच.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: पुणे विविध भारती 101 FM वर तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकताय कार्यक्रम चंदुकाका सराफ मधुमालती. आणि कार्यक्रमात आता ऐकूया लगान चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं AR रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, उदित नारायण, अलका याग्निक आणि वसुंधरा दास यांच्या सहस्वरात.

नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: सहायता टेलीलॉ के ऐप, वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना, 880551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणा गाडगीळ आणि सन्स मधूनच।
2: पुणा गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमात आता ऐकूया रामलीला चित्रपटातलं गीत अरिजित सिंग यांच्या स्वरात। गीतकार आहेत सिद्धार्थ गरिमा।

नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: जय हिंद. तुम्ही गेल्या दशकभरात घडून आलेला बदलाव पाहिला आहे का? भारत आता दहशतवादाच्या मुळावर थेट प्रहार करतो. आता नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे. पूर्वी आपण संरक्षण सामग्री परदेशातून आयात करत होतो, आज आपण विक्रमी संख्येने त्याची निर्यात करत आहोत. भारत आता शांत राहत नाही, भारत आता सहन करत नाही.
4: हमें गर्व है कि पिछले एक दशक से हमारी सेना तेजी से आत्मनिर्भरता की ओर कदम बढ़ा रही.
3: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
6: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
8: पुणे विविध भारती 101 FM वर तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकताय कार्यक्रम चंदुका का सराफ मधुमालती. आणि या कार्यक्रमात आता ऐकूया लम्हे या चित्रपटातलं गीत लता मंगेशकर आणि हरिहरन यांच्या स्वरात. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार शिवहरी.

0: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
1: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
0: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अधिक कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
2: यापूर्वी जेव्हा कधी कोणी परदेशातून परत यायचे तेव्हा ते त्या देशांमधील पायाभूत सुविधांची सातत्याने प्रशंसा करायचे, परंतु आता अटल सेतू, सुदर्शन सेतू, जिनाब रेल्वे पूल, बोगी बिल पूल, अटल बोगदा आणि पामबंद सागरी पुलाकडे पहा. या सुविधा प्रत्येक ठिकाणी अधिक जवळ असल्याची अनुभूती देतात आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी बनवतात.
3: 21वीं सदी का भारत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर के जिस नए युग में प्रवेश कर रहा है वो अभूतपूर्व है, अकल्पनीय है.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
4: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
5: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
4: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही.

0: यातील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमातलं या पुढचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया आमच्या दोन कार्यक्रमांविषयी.
2: तेजोमय नाद ब्रह्म हे.
3: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
4: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
5: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज।
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा। सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
5: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल। आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
6: कला। या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
7: चंदूकाका सराफ, मधुमालती या कार्यक्रमातलं आता शेवटचं गीत ऐकूया। चित्रपट आहे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे। गीतकार आनंद बक्षी, संगीतकार जतीन ललित आणि स्वर आहेत लता मंगेशकर आणि उदित नारायण यांचे।

0: जिल्ह्यातल्या खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. बीड जिल्ह्याला फेब्रुवारी ते मे या 4 महिन्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसला, त्यामुळे 4,500 हेक्टरवरील शेतीचं मोठं नुकसान झालं. तर आता जूनमध्ये पावसानं ओढ दिल्यानं खरीपाच्या पेरण्याही रखडल्या आहेत. जिल्ह्यातल्या 143 पाणी प्रकल्पांपैकी 12 प्रकल्प कोरडे पडले असल्यानं पाणी टंचाईही गंभीर होत आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं, खतं, कीटकनाशकं वेळेत आणि योग्य दरात उपलब्ध व्हावीत, तसंच बोगस बियाणं विक्री, साठेबाजी आणि जादा दरानं खत विक्रीच्या प्रकारांना आळा बसावा यासाठी कठोर पावलं उचलावीत, तसंच संबंधित विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने रद्द करावेत असे आदेश जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी काल आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले. लातूर जिल्ह्यात 26 केंद्रांवर येत्या 21 जून रोजी नीट यूजी परीक्षा होणार आहे. यासाठी लातूर जिल्हा प्रशासनानं व्यापक तयारी केली असून परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. पंढरपूर शहरातल्या मध्यवर्ती भादुले चौकातल्या 7 दुकानांना काल मध्यरात्री लागलेल्या आगीत 40 ते 50 लाख रुपयांचं नुकसान झालं असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: ठळक बातम्या आपण ऐकल्यात पुणे विविध भारती 101 FM वर, तसेच न्यूज ऑन AIR या ॲपवर. दुपारचे 12:10 झालेले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.

0: दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजचा चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: आपण ऐकताय पुण्यातलं पहिलं लोकप्रिय चॅनल पुणे विविध भारती 101 FM वर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. सकाळचे 11:58 झालेली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आज पुणे दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रांजणगाव औद्योगिक वसाहत इथं जबील सर्किट इंडिया कंपनीच्या विस्तारित उत्पादन सुविधेचं उद्घाटन होत आहे. जळगाव जिल्ह्यात दरवर्षी जून महिन्यात सरासरी 123 मिलीमीटर पाऊस पडतो, तर 16 जूनपर्यंत सरासरी 66 मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो. परंतु यंदा आतापर्यंत केवळ 9.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसानं ओढ दिल्यानं

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: पुणे विविध भारती 101 FM वर आता प्रसारित करतोय कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। सादर करते कैलाश शिंदे।

0: हॅलो, आपकी पसंतच्या सर बरेच काही श्रोत्यांचं या कार्यक्रमात मी कैलास शिंदे अगदी मनापासून स्वागत करतोय. सुरू करूयात आजचा हॅलो आपकी पसंत हा कार्यक्रम. श्रोतो, हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काही हास्य कलाकारांनी अभिनय केला होता आणि त्यावर आधारित आम्ही सुरुवातीचे दोन भाग या हास्य कलाकारांवरती केंद्रित असे प्रसारित केलेले होते. आज कार्यक्रमात आपण बोलणार आहोत, जसा जसा काळ बदलला आणि स्थित्यंतर हिंदी चित्रपटसृष्टीत झाली आणि त्यानंतर हास्य कलाकारांची जागा आहे मुख्य नायक यांनी घेतली आणि काही मुख्य नायकांनी हिंदी चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका देखील केल्या, काही विनोदी प्रसंग हे साकारले, अशाच काही कलाकारांविषयी आजच्या हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात आज गप्पा मारूयात आणि त्यांच्यावरती चित्रित केलेली काही गीत आजच्या कार्यक्रमात ऐकूयात. हॅलो
1: हॅलो,
0: बोला.
1: नमस्कार.
0: कार्यक्रम हॅलो आपकी पसंत, स्वागत कार्यक्रमामध्ये हॅलो आपकी पसंत.
1: धन्यवाद सर. आपण कैलास शिंदे बोलताय का?
0: कैलास शिंदे बोलतोय, बोला.
1: नमस्ते नमस्ते. तर मेहमूदचं गाणं सांगितलं तर
0: मेहमूद यांच्या चित्रपटांविषयी बोलता येईल आपल्याला, बोला.
1: मेहमूदचं चित्रपट चित्रपटातलं विनोदी भूमिका तर भरपूर सगळ्याच आहेत त्यांच्या, पण तो जो आहे जल गया मेरे दिल का जहा हे गाणं जर ऐकायला मिळेल तर छान वाटेल. विनोदी गाणं आहे, सुंदर गाणं आहे.
0: ओके, चित्रपट आठवतोय?
1: चित्रपट नाही आठवणार सर.
0: बर.
1: जल गया मेरे दिल का जहा जाने, मन्नाड यांच्या आवाजात गाणं आहे.
0: ओके ओके. हा, मन्नाड्यांनी तर मेहमूद यांच्यासाठी खूप
1: खूप खूप गाणी
0: पार्श्व गायन केलेलं आहे त्यांच्या चित्रपटांसाठी. भूत बंगला मध्ये सुद्धा त्यांनी मन्नाड्यांनी त्यांच्यासाठी आओ ट्विस्ट करे हे गीत जे आहे, तर राहुल देवबर्मन यांचं संगीत असलेला हा चित्रपट होता, मन्नाडे यांनी पार्श्व गायन केलेलं होतं. या
1: सर, असं असं ऐकिवत आहे सर की किशोर कुमार आणि राहुल देवबर्मन आणि मेहमूद हे तिन्ही चांगले मित्र होते.
0: हो

0: हो बरोबर. आणि त्याचमुळं म्हणजे ज्या चित्रपटांचं संगीत संयोजन हे आरडी कडे असायचं त्या चित्रपटामध्ये हमखास हटके किशोरजींचं गाणं असलेलं असेलच असं गृहित धरलेलं असायचं. आणि एक से बडकर एक जी आपण म्हणू ना एक मस्त प्रकारची
1: अजरामर गीत झाली.
0: हा एक काही कलाकारांची एक अशी भट्टी जमली असं आपण म्हणतो एकदम छान
1: तसं
0: ते भट्टी जमलेली असते ते मग कलाकार त्यांचं सर्वोत्कृष्ट जे आहे ते देऊन जातात. ठीक आहे, चित्रपट माहिती नाही पण शोधून आपण हे गीत तुमच्यासाठी प्रसारित करू कार्यक्रमामध्ये. धन्यवाद.

0: बोला
1: सातकर बोलतोय म्हणले.
0: हॅलो, आपकी पसंत मध्ये आपलं स्वागत. बोला सातकर.
1: आपलं रेकॉर्डिंग गाणं लाव आहे का? हिंदी गाणं चालू आहे कार्यक्रम.
0: हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आहे.
1: हा लावा. कोणतं लावा तुम्हाला? लावा.
0: बर, काय करतात सातकर? समजलं नाही.
1: आम्ही शेती करतोय.
0: किती एकर शेती आहे?
1: एक दीड एकर जमीन आहे.
0: काय सध्या काय लावलंय आता? का पावसाची प्रति?
1: पावसाची वाट पाहतोय. पाऊस पडत नाही ना आता. सोयाबीन करायचं होतं, भात लावायचे.
0: बर, पण म्हणजे पूर्व मशागतीची कामं सगळी उरकून घेतली आहेत आता.
1: रोटरी झालेली आहे, फन्नी झाले, सगळं झालेलं आहे. फार बाजरी होती, बाजरी काढली होता, उन्हाळी बाजरी होती ना.
0: बर, किती झालं उत्पादन बाजरीचं?
1: बाजरी झाली 4 कट्टे, शेंगा झाल्या 4 कट्टे.
0: पण मग काय त्यातलं घरी किती ठेवता? बाहेर बाजारामध्ये किती विकता? का घरी वापरासाठीच? काय
1: आपण घरीच खातो. थोडंफार विकायचं म्हणा, विकलं म्हणायला 4 कट्टे गिनुगाचे. बाजरीचे लागते ना आपल्या वरच्या खांडाला, मग उरलं तर वरच्या विकून टाकायचं नंतर.
0: काय भाव मिळाला का म्हणा जाऊ?
1: नाही, 60-65 भेटला माझा बिनुका शेंगाला, ओली शेंगाला.
0: ओके,
1: बरं झालं म्हणायचे.
0: अच्छा अच्छा अच्छा, बरं. चला, छान एक विनोदी कलाकारांविषयी आपण बोलतोय. मुख्य नायकांनी विनोदी भूमिका केलेली आहे, तर असं एक छानसं विनोदी गीत प्रसारित करतोय तुमच्यासाठी. तुम्हाला आवडलं?
1: धन्यवाद.

0: la la la la la la la la la la la la la la la.
1: हॅलो,
2: बोला, कार्यक्रम आपकी पसंद.
1: हॅलो, पहिला शिंदे साहेब म्हणा, आता अधिक महिना म्हणजे आज संपला.
2: बर बरोबर, काय मग अधिक मसामध्ये जावयांना बोलून धोंडे वगैरे खायला घातले की नाही?

0: हिंदू साहेब आमचे मित्र बोलतो, बघा दोन मिनिटं बोला.
1: हॅलो,
2: बोला.
1: आकाशवाणी पुणे का?
2: बोला बोला, कोण बोलताय?
1: हा, रेवंत सिद्धेश्वर मंदिर आहे किल्ला भाग, मित्र आहे त्यांचं.
2: हा, नाव सांगा.
1: संजय गोवे.
2: हा बोला संजयजी. हा
1: काय ना, आम्ही कार्यक्रम ऐकतो म्हणलो तुमचं.
2: बर, कसे वाटतात
1: आपली आवड?
2: राखी
1: दुसरे बातमी.
2: हा
0: अरे वशिन साहेब, तुमच्या पुणे केंद्राच्या कार्यक्रमाला आणि तुमच्या निवेदकाला तोड नाही बघा.
2: बर,
0: कैलास शिंदे साहेब अशी एक वेळ उठते आमच्या परिचयाची शेवटपर्यंत राहणार आहे.

0: हेलो हेलो आपकी पसंद मजी ना
1: कार्यक्रम हेलो आपकी पसंद
0: महमूद च्या बद्दल बोलायचा होता.
1: बोला, कोण बोलताय?
0: मी जाफर चौधरी बोलतोय, हडपसर रामटेकडीवर.
1: हा हा, स्वागत कार्यक्रमात, बोला.
0: तर एक गाणं सांगायचं होतं, कॉमेडी वाला, महमूदचा कुठलाही, किंवा कुवारा बाप मधला ते रिक्षा मध्ये रिक्षावर गाणं गातून ते लावायचं होता.
1: बर,
0: हॅलो.
1: कुवारा बाप मधला.
0: हा, कुवारा बाप मध्ये
1: मैं हूँ घोडा तू है गाडी,
0: मैं हूँ घोडा ये है गाडी, ते सॉन्ग आहे ना, ते लावायचं होतं.
1: बर, काय करतात जाफर चौधरी?
0: मी टेलर काम करतो, माझा लोणी मध्ये टेलरचं दुकान आहे, मेगा टेलर म्हणून.
1: बर,
0: जेन्ट्स कपडे शिवायचं.
1: ओके, अच्छा.
0: 20 बारचे दिवसभर चालू असतो, काम चालू असतो.
1: बर,
0: म्हणजे मी जवळजवळ 50 वर्षी झाले असेल 20 बारचे ऐकतो.
1: अच्छा,
0: ठीक आहे, थँक्यू. Hurry up, hurry up, hurry up.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: हॅलो
3: हॅलो
2: हा हॅलो, आपकी पसंत कार्यक्रम।
3: हा सुप्रभात कैलास सर, मी पुणे नरेमधनं सौ सुनीता सुहास परदेशी बोलतीये।
2: बोला सुनीता परदेशी, स्वागत।
3: मी म्हटलं आज हास्य अभिनेते मुख्य हिरोंच्या बद्दल बोलायचंय ना।
2: बोलायचंय बोलायचं।
3: हा खरं काय झालंय माहिती का, जे खरंच कॉमेडी भूमिका करून आपलं उदरनिर्वाह करत होते, आपला रोल सिनेमात मिळत होते, त्याच्यावर पण हा कलाकार, मेन हिरो कलाकारांनी बाजी मारली आणि बिचाऱ्या कॉमेडी जे खरंच करत होते मनापासून, त्यांच्या पोटावर मात्र गदा आली, हे मात्र तितकंच खरं आहे। जसं वॅमची भूमिका करणाऱ्या हिरोईन्स होत्या, हेलन म्हणा, बिंदू म्हणा, पद्मा खन्ना, तर मग काही हिरोईन पण स्वतः त्या भूमिका करायला लागल्या, तर त्यांचा पण मग त्यामुळे पार्ट कमी झाला। पण हे तितकंच खरं आहे की सगळे कलाकार ताकदीचे असतात, कलाकार लोक जे मेन हिरो आहेत त्यांनी पण छान त्यांच्या भूमिका, सगळ्या भूमिका छान बजावल्या, म्हणजे ते अगदी कॉमेडी असो किंवा एखादा प्रेमी असो, छान त्यांनी भूमिका केल्या चित्रपटात, तेही खरं आहे। तर मला ह्या अनुषंगाने गायल चित्रपटामधलं सनी देओल आणि मीनाक्षी शेषाद्री यांच्यावर पिक्चरायझ झालेलं गाणं मला ऐकायचंय। त्याच्या मागची छोटीशी आठवण म्हणजे आम्ही हा सिनेमा जेव्हा बघायला गेलो होतो तेव्हा आमचा मुलगा लहान होता, 5-6 वर्षाचा होता, आज तो माझा मुलगा 36 वर्षाचा आहे। तर त्या सिनेमात त्या गाण्याच्या वेळेला तो एवढा मनापासून खळखळून हसत होता की प्रेक्षक त्याच्याकडे वळून वळून बघत होते, त्याला काय त्यात दिसत होतं, काय समजत होतं, जे डोक्यात आहे, तर त्या अनुषंगाने मला हे गाणं ऐकायला आवडेल सर।
2: कारण सनी देओल नृत्य करतो हेच मुळामध्ये एक हास्यास्पद, कारण तो
3: आणि त्यांनी ऍक्शन पण त्यामध्ये इतके असे कॉमेडी केल्यात की त्यामुळे ते कॉमेडीच तो रोल करतोय असं त्या गाण्यासाठी वाटलं ते, तर त्यामुळे ते गाणं मला लावावं असं माझी इच्छा आहे।
2: चला या निमित्ताने एक वेगळी मनोरंजनाची बाजूही आज आपल्याला या ठिकाणी ऐकायला आणि बघायला मिळते, तर या गीताचा आस्वाद घेऊयात कार्यक्रमामध्ये। धन्यवाद फोनसाठी।

0: हॅलो, कोण बोलताय ते नाव मला जरा समजलं नाही, परत सांगा.
1: मी डॉक्टर मोहन पाठक बोलतो हडपसर वरून.
0: हा हा, डॉक्टर मोहन
1: पाठक. भूल देणारा डॉक्टर आहे, एनबीएनएससी.
0: अच्छा.
1: तर ते सिनेमा तिथे जाऊन बघण्यामध्ये जी मजा होती ती आता ऑनलाईन ओटीटी मध्ये वगैरे येत नाही.
0: बरोबर.
1: जॉनी लिव्हर वगैरे हे तर म्हणजे साइड विनोदी भूमिका करणारेच लोक होते. मेहमूदनी बरेच काम
0: मेहमूदने केले. आणि मेहमूद विषय आपण मागच्या कार्यक्रमामध्ये पण बोललेलो आहोत. या कार्यक्रमामध्ये एक दोन कॉल पण आहेत, पण आपण मुख्य जे आहे ते मुख्य कलाकार म्हणजे जसं गोविंद असेल, अमिताभ असतील किंवा सलमान खान, शाहरुख खान वगैरे अशा कलाकारांनी, गोविंदा असेल, गोविंदानं सुद्धा अनेक चित्रपट जे आहेत ते त्यामध्ये हास्य भूमिका किंवा हास्य प्रसंग अतिशय प्रभावीपणे केलेले आहेत. तर
1: राजेंद्रनाथ हे पूर्णपणे विनोदी होते, पूर्ण रोलच त्यांचा विनोदी असायचा. असरानी
0: हो, असरानी.

0: तर कुठलं गीत ऐकूयात मोहन पाठक आज?
1: मला पडोसन मधलं मेहमूद आणि
0: चालेल चालेल चला, धन्यवाद फोन केला त्यासाठी.
1: ओके
0: ओके,
1: फोन इन्क्लूड केल्याबद्दल थँक्यू.
0: हो
1: मी हडपसरला राहतो आणि एनएसएसच्या प्रॅक्टिस करतो.
0: ओ हो, अच्छा, लोकांचं थोडस ज्या वेदना असतात त्या कमी करण्याचं काम करताय तुम्ही.
1: हो हो, म्हणजे ऑपरेशनला भूल देणे हा मुख्य व्यवसाय.
0: योग्य प्रमाणामध्ये ती अचूक मात्रा किंवा ते इंजेक्शन देणं हेही तेवढंच महत्वाचं असतं आणि त्याच्यामुळे ती शस्त्रक्रिया
1: लोकांना फारशी माहिती नसते.
0: हो बरोबर.
1: आणि मी आता 35 वर्ष झाले जवळपास हे काम करतो, म्हणजे त्यावेळेस आम्हाला खूप कमी फॅसिलिटी मध्ये काम करायला लागायचं. परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली आहे, तरी पण कधी कधी कोणत्याही कारणामुळे ऍक्सिडेंट होतात. जसं आता 6-6 वर्षाची मुलगीची डेथ झाली डोळ्यात ऑपरेशन करताना वगैरे, असं म्हणजे कधीतरी काहीतरी कारण होऊ शकतं. म्हणजे आम्हाला फार कॉशियसली काम
0: करायला लागतं आणि अशा घटना तुरळक असतात. कधी कधी जे आहे ते रुग्णाचं वजन, वय वगैरे, आजार, या गोष्टी, उंची, या बाबी सगळ्या लक्षात घेऊन मागील आजाराची लक्षणं काय आहेत किंवा आता काय डायग्नोज केलेलं आहे हे सगळं पाहून ती योग्य उचित मात्रामध्ये ते इंजेक्शन प्रमाणामध्ये देणं हे महत्वाचं असतं.
1: बरोबर. त्याला लागणारी आम्हाला जे रिक्वायरमेंट आहे ते आम्हाला म्हणजे फार प्रयत्नपूर्वक किंवा कधी कधी मिळतच नाही. आम्ही अगदी सुरुवातीच्या काळापासून खूप कमी फॅसिलिटी मध्ये मोठे मोठे ऑपरेशन करायचो.
0: बरोबर.
1: परंतु एकंदरीत आपली सिस्टीम अशी आहे की त्यात सुधारणा व्हायला पाहिजे.
0: बरोबर.
1: म्हणजे आम्हाला सुरक्षितपणे काम करता येईल. दिवसेंदिवस पुण्यासारख्या शहरांमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये स्थिती सुधारते आहे. पेशंटला पण एक्सप्लेन करून घेतो आपण, ते प्रॉपर कन्सल्ट घेऊन घेतो, काही घटना घडणार असेल त्याबद्दल माहिती देतो. परंतु सामान्य माणसाकडनं एवढी अपेक्षा नाही की त्याला सगळं कळेल.
0: बरोबर बरोबर,
1: असं असतं.
0: ठीक आहे, गंभीर विषयावरती बोललो पण छान मजेशीर एक कॉमेडी गीत कार्यक्रमामध्ये नक्की ऐकूयात आपण.
1: हो
0: धन्यवाद.

0: प्रिया संजय परदेशी बोलतीये.
1: बोला बोला.
0: हॅलो, आपकी पसंद मध्ये माझा फोन लागलाय ना सर?
1: बरोबर. हॅलो, आपकी पसंद मध्ये
0: मला गोविंदाचं गाणं ऐकायचं आहे.
1: अरे वा.
0: हॅलो.
1: हा हा बोला ना. कुठलं ऐकूया?
0: त्याने खूप छान भूमिका केलेली आहे कॉमेडी मध्ये. आणि त्यांच्या जोडीला आहे कादर खान.
1: बरोबर.
0: सिनेमा आहे तो. तर त्यातलं कोणतंही गाणं चालेल.
1: अच्छा, दुल्हे राजा चित्रपटाचं कोणतंही गीत तुम्हाला ऐकायला आवडेल?
0: हो हो.
1: गोविंदा म्हटलं की जसं डान्सिंग स्टार, जसं आपण म्हणतो ना तसं डान्सिंग स्टार इल्झाम पासून गोविंदानं त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात झाली आणि त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. मग डान्सिंग स्टार बरोबर फाईट आपण म्हणूयात, नृत्य असेल आणि कॉमेडीमध्ये सुद्धा अचूक गोविंदाचं टायमिंग होतं. अनेक चित्रपटांमध्ये गोविंदांनी छान हास्य भूमिका साकारल्या. मग कुली नंबर वन असेल, आंटी नंबर वन असेल यासारखे चित्रपट असेल, दुल्हे राजा, तसंच साजन चले ससुराल हा सारखा चित्रपट असेल, या चित्रपट अखियों से गोली मारे हा जुदा जो चित्रपट होता त्याच्यामध्ये रवीना टंडन बरोबर ते त्यांनी अभिनय केला होता. तर आणि खास करून गोविंदा, कादर खान, शक्ती कपूर ज्या चित्रपटांमध्ये असायचं तर ते एकदम फुल टू मनोरंजन असायचं प्रेक्षकांसाठी. हे चित्रपट टोटल धमाल आपण म्हणूयात की मनोरंजनाचा तडका जसा असतो तर तसा हा चित्रपट पाहायला. विरंगुळा 3 तास कसे निघून जायचे आपल्याला समजायचं नाही. तर
0: माझ्या सहकार आहे, त्यांची मी नावं सांगते. आम्हाला सगळ्यांना मिळून हे गाणं ऐकायचं आहे.
1: सांगा सहकार्यांची नावं. सांगा.
0: अल्मास बागवान, रजनी, संजय परदेशी.
1: बर. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे. चला, ओके. पण बोलला, छान बोलला. दुल्हे राजा मधलं गीत सांगितलं, आणखी काय छान मस्त पैकी ऐकूयात कार्यक्रमामध्ये.

0: हॅलो, नमस्कार.
1: कैलासजी, मी लक्ष्मीरोडवरून संजय बोलतोय.
0: हा हॅलो, आपकी पसंत मध्ये संजयजी आपलं मनापासून स्वागत. बोला.
1: मला अमिताभ बच्चनच्या बाबतीत सांगायचं होतं.
0: बर, हॅलो, आपकी पसंत मध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: अमिताभ बच्चन जे आहेत ते सुरुवातीपासून चांगले ऍक्टर आहेत.
0: हो,
1: त्यांनी चांगल्या एक एक प्रत्येक पिक्चर मध्ये त्यांनी चांगल्या चांगल्या भूमिका केलेल्या आहेत.
0: बरोबर.
1: हा, आणि आजपर्यंत चांगल्या भूमिकेमुळे ते आज चांगले स्टार म्हणून ओळखले जातात.
0: बरोबर.
1: आणि प्रत्येक पिक्चर त्यांचे असे छान गाजलेले आहेत. बघा,
0: तर तुम्ही अमिताभ बच्चन यांचा उल्लेख केलाय आणि आज कार्यक्रमामध्ये आपला विषय देखील असा आहे की ज्या मुख्य नायकांनी विनोदी काही प्रसंग किंवा विनोदी भूमिका त्यांच्या चित्रपटांमध्ये.
1: आता अमिताभ बच्चनचा तो पिक्चर बघा, घ्या तुम्ही अमर अकबर अँथनी.
0: बर, अच्छा. बर, त्यातला एखादा तुम्हाला हास्य प्रसंग जसा खूप तो चित्रपट आवडला आणि त्यातला एखादा हास्य प्रसंग आपल्याला आवडलेला सांगता येईल कार्यक्रमामध्ये आज?
1: हो हो. तर त्याच्यामध्ये बघा कसं आहे की ज्या टायमाला कव्वाली चालू असती, पडदा आहे पडदा, त्या टायमाला बघा तो अमिताभ बच्चन सगळे सीट फुल झालेले असतात, तिच्या शेजारी बसून ते कव्वाली बघत असतात. त्या टायमाला कव्वाली मध्येच बघा ते असे वा वा वा असे करत असतात.
0: बरोबर बरोबर.
1: हा, तर तो एक आहे. दुसरा म्हणजे अमिताभ बच्चन आणि विनोद खन्नाची जेव्हा फाईट चालू होती अशी.
0: हा हा, बरोबर.
1: तर त्या टायमाला बघा अमिताभ बच्चन जे आहेत आणि विनोद खन्ना दोघांची फाईट होती, मग ती अशी झोपडी वगैरे दाखवली, त्यात जाऊन पडतात. मग त्यात अमिताभ बच्चन एक असा फाईट मारतो विनोद खन्नाला. मग त्यानंतर पण बघा त्याच्यामध्ये ते दाखवलेलं आहे की अमिताभ बच्चन म्हणतो हा मी एक ही मारा लेकिन सॉलिड मारा.
0: सॉलिड मारा क्या. अच्छा अच्छा अच्छा.
1: ते एक आहे. आणि दुसरं बघा ते दारूतून आल्यानंतर जखम मारल्यानंतर जखमा झालेले असतात.
0: आरशासमोर उभं राहून,
1: आरशासमोर जाऊन ते स्वतः असं जखमीला लावायचं. त्यांना काय वाटतं की जखमीलाच आपण लावतोय आणि तिथं असं हे ते बघा किती असं छान.
0: तो तर तो सीन तर एकदम अल्टिमेटच आहे. म्हणजे चेहऱ्याला एका ठिकाणी जखम झालेली असते, डोक्याला खोच पडलेली असते आणि ते बँडेज आणि ते बहुतेक आपण काय आयोडीनची बाटली ते घेऊन.
1: हो हो, आयोडीनची बाटली. बरोबर आहे. करेक्ट.
0: तो घेऊन ते जखम पुसायचा आणि ते बँडेज लावायचा प्रयत्न करत असतात आणि
1: करत असतात.
0: चेहरा जो आहे तो आरशासमोर उभं राहून ते स्वतःला लावायच्या ऐवजी ते बँडेज जे आहे ते आरशामध्ये लावण्याचे अल्टिमेट तो सीन पिक्चराइज झालेला आहे. तसंच त्यातलं गीत पण जे आहे ते माय नेम इज अँथनी गोन्साल्विस हे जे सुद्धा किशोर कुमार यांच्या आवडतलं गीत.
1: किशोर कुमार. बरोबर आहे.
0: बरोबर.
1: पण त्यातलं जे आहे ना, तर त्यातलं आपलं बघा त्यांचं जे गाणं आहे ते देख के तुमको दिल दोना है हमसे प्यार.
0: हा हा हा. बर,
1: ते गाणं आपल्याला ऐकायचं.
0: बर बर बर. चला, अमर अकबर अँथनी मधलं हे छानच गीत कार्यक्रमामध्ये आज संजय करंडे यांच्यासाठी नक्की नक्की ऐकूयात. संजयजी फोन केलात, छान अमर अकबर अँथनी चित्रपटातलं हे हास्य प्रसंग लक्षात ठेवून तुम्ही आमच्याशी आज.
1: अमिताभ बच्चनचा अभिनय सगळ्याच पिक्चर मधले चांगले आहेत पण त्यावेळी हे खास चांगले गाजलेले पिक्चर आहेत.
0: बरोबर. आणि संजयजी फोन केलात, हा प्रसंग सांगितला त्यासाठी धन्यवाद. तुमच्या पसंतीचं गीत ऐकवतोय कार्यक्रमामध्ये आज.
1: धन्यवाद.
0: हो, ओके.
1: बाय
0: बाय.

एक आवाहन आणि विनंती 2 महिन्याच्या आत वारंवार फोन करणाऱ्या श्रोत्यांसाठी. अशा श्रोत्यांनी किमान 2 महिन्याचं अंतर हे फोन करण्यासाठी पाळावं, म्हणजे नवीन श्रोत्यांना सहभागी करून घेण्यात तुमचं सहकार्य आम्हाला उपयोगी पडेल. तो आपका अगला कॉल होगा 2 महिने.

आणि आता दुसरी विनंती, आमच्या वारंवार फोन करूनही फोन न लागणाऱ्या आणि आमच्याशी संपर्क होऊ न शकणाऱ्या श्रोत्यांसाठी, त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न सोडू नये किंवा हार मानू नये. फोन क्रमांक 2553705 किंवा 1706. यासोबतच हा कार्यक्रम शोधू आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय कळवण्यासाठी prasaran.pune@gmail.com म्हणजेच prasaran.pune@gmail.com या ईमेल आय डीवर आपला अभिप्राय कळवू शकता. त्याचा फोन इन लोबसावामध्ये समावेश करण्यात येईल. यानंतर पुन्हा आपली भेट होईल या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. याचं प्रसारण होईल बुधवारी विविध भारतीला FM बँड 101 MHz दुपारी 12 ते 1 दरम्यान. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: हॅलो आपकी पसंत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात। सादर करते होते कैलाश शिंदे। श्रोते हो आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर। ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी।
3: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली। जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं। संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र।

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: आपण ऐकताय पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल पुणे विविध भारती 101 FM वर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. दुपारचा 1:20 होत आहेत. प्रसारित करतोय द नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
2: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
1: नेक्स्ट वेव्ह मधलं पहिलं गाणं आहे बर्फी चित्रपटातलं पॅपॉन आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरातलं. गीतकार निलेश मिश्रा, संगीतकार प्रीतम.

0: हे होतं जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटातलं गीत जावेद अख्तर यांचं. फरहान अख्तर, ऋतिक रोशन, अभय देओल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं शंकर एहसान लॉय यांनी. द नेक्स्ट वेव कार्यक्रमातलं यानंतरचं गाणं काही क्षणातच.
1: एकीकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की

0: ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे.
1: अरे राम, या हा पंखा का चालू ठेवलायस? वीज बिल काय तुझा बाप भरणार?
0: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर.
0: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्यघर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
4: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
5: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
6: भारत का गम एक्सपर्ट.
7: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
8: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलाईन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

मोहित चौहान यांच्या स्वरातलं हे गीत होतं गुलजार यांचं. संगीत दिलं होतं विशाल भारद्वाज यांनी आणि चित्रपट होता कमी ने. द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे रहना है तेरे दिल में या चित्रपटातलं. बॉम्बे जयश्री आणि हॅरिस जयराज यांच्या स्वरात गीत आहे समीर यांचं.

यानंतर ऐकूया गँगस्टर या चित्रपटातलं गीत जेम्स यांच्या स्वरात, गीतकार मयूर पुरी, संगीतकार प्रीतम.

0: हे होतं लापता लेडीज या चित्रपटातलं गीत अरिजित सिंग यांच्या स्वरात. गीतकार प्रशांत पांडे, संगीतकार राम संपत.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे. ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे. आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे.
5: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है.
4: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
7: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
8: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

आपण ऐकलं गुरु चित्रपटातलं गुलजार यांचं ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, मरियम टॉलर, चिन्मयी आणि कीर्ती यांच्या सहस्वरात. द नेक्स्ट वेव या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे इश्किया या चित्रपटातलं गुलजार यांचं. स्वर आहे राहत फतेह अली खां यांचा आणि संगीत विशाल भारद्वाज.

0: सपनों को हकीकत में बदलने के लिए सही समय पर सही कदम उठाना जरूरी है। भारतीय वायुसेना में कमीशन्ड ऑफिसर बनने के लिए एफकैट 2 ऑफ 2026 के आवेदन 20 मई से खुले हैं। विवरण के लिए विजिट करें afcat.edcil.co.in पर।
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: श्रोतहो, आपण ऐकताय पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल पुणे विविध भारती 101 FM वर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर, आणि कार्यक्रम चालू आहे द नेक्स्ट वेव। श्रोतहो, यामध्ये काही आपण नवीन हिंदी चित्रपट गीतं ऐकली, आता कार्यक्रमात ऐकूया काही नवीन मराठी चित्रपट गीतं। मितवा या चित्रपटातलं अश्विनी शेंडे यांचं गीत ऐकूया, निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेलं, जान्हवी प्रभू अरोरा आणि स्वप्निल बांदोडकर यांच्या सहस्वरात।

0: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

चंद्रमुखी या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं श्रेया घोषाल यांच्या स्वरात. गीत होतं गुरु ठाकूर यांचं आणि संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी. द नेक्स्ट वेव या कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूया. फुलराणी या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं. संगीत आहे निलेश मोहरीर यांनी दिलेलं आणि स्वर आहेत स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांचे.

0: हे होतं फुलराणी या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात. आणि या गीताबरोबरच आजचा द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: श्रोते हो, आपण ऐकताय पुणे विविध भारती, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल. 101 एफ एम वर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. दुपारचे 2 वाजलेले आहेत. आता प्रसारित करतोय जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला रात और दिन या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, लता मंगेशकर

हे होतं सुजाता या चित्रपटातलं गीत तलत महमूद यांच्या स्वरात. गीत होतं मजरू यांचं आणि संगीत दिलं होतं एस डी बर्मन यांनी. जुन्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सीआयडी चित्रपटातलं गीत गीता दत्त यांच्या स्वरात. गीतकार मजरू, संगीतकार ओ पी नय्यर.

सीआयडी चित्रपटातल्या गीता दत्त यांच्या स्वरातल्या या गीतानंतर जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया अनुराधा या चित्रपटातलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीतकार शैलेंद्र, संगीतकार पंडित रविशंकर.

श्रोते हो, या गीताबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. यानंतर ठीक 2:15 वाजता हिंदी समाचार आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

0: 15 सेकंद झालेली आहेत. आता प्रसारित करतोय कार्यक्रम आम्ही. यामध्ये ऐकूया ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर आणि त्यांची पत्नी लेखिका दिग्दर्शिका संध्या गोखले यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा भाग 5 संवादक सादर करते संजय भुजबळ. ऐकूया आम्ही.
1: शोधो आम्ही या कार्यक्रमात सध्या आपण ऐकत आहात ज्येष्ठ अभिनेते निर्माता दिग्दर्शक अमोल पालेकरजी आणि त्यांच्या पत्नी निर्मात्या दिग्दर्शक लेखिका संध्या गोखले यांच्याशी गप्पा. आज 5 भाग.

0: त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: सर, ताई जसं म्हणाले की एखादं कॅरेक्टर लिहिताना कुणीतरी व्यक्तित्व समोर असायला लागतं, तसं पडद्यावर नायक गात असताना काही आवाज आपल्या डोक्यात फिक्स असतात की अमोलजी म्हणजे भूपिंदर असतील, अमोलजी म्हणजे येसुदास असतील. या सगळ्या अनुभवातूनही आपल्या अभिनयाला थोडं जास्त बळ मिळतं म्हणा, त्या इमेजचं म्हणा, किंवा खरंच तो आवाज त्या गायकाचा वाटतो तेव्हा त्या गायकाला आणि नायकाला दोघांनाही हा अनुभव येत असतो.
2: माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मला माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच येशुदास सारखा आवाज मिळाला हे माझं भाग्य
1: खरंच.
2: आणि तो इतका इतका म्हणजे चपखल बसला, म्हणजे हा आवाज म्हणजे अमोल
1: हो
2: आणि अमोल म्हणजे येशुदास,
1: अगदी
2: असं ते समीकरण एकदम जुळून गेलं.

0: असे अनेक वेगवेगळे
1: आवाज. अमित कुमार,
0: मुकेशचं गाणं होतं रजनीगंधामध्ये, पण त्याला लिपसिंक वगैरे नव्हता त्यामुळे तसं असोसिएशन लोकांचं झालं नाही, परंतु फार कमी लोकांना माहीत असलेली आणि एकाच चित्रपटामध्ये झालं ते म्हणजे रफी साहेबांनीही मला आवाज दिला होता. दामाद म्हणून जो चित्रपट होता पुन्हा हेमंत भोसलेचं संगीत होतं आणि त्याच्यामध्ये रफी साहेबांचा आवाज होता. मला असं वाटतं की माझा अभिनेता म्हणून जर काही कौशल्य असेल तर ते हेच की हा आवाज माझाच आहे असं मी लोकांना पटवून द्यायचो.
1: वा, खूप एक सुंदर छान गाणं आहे की ते जिंदगी के सफर में ना जाने,
2: आशाताईंसोबत
1: सुंदर गाणं.
2: नक्की ऐकूया आपण ते.

0: मला वाटतं गप्पांच्या ओघात आपण संगीतावर भरपूर बोलतो आहोत. संगीत ही अशी गोष्ट आहे की सतत जिवंत राहणारी, थोडंफार रूप बदलणारी आहे. सातच सूर, पण त्यांचं कॉम्बिनेशन बदलत रोज एक नवा जन्म होतो संगीताचा. या सगळ्या आव्हानाला खरं तर आजचे संगीतकार पुरेसे पडतात का? एकूणच आजच्या संगीताबद्दल, संगीतकारांबद्दल तुमच्या दोघांची मला मतं ऐकायला आवडतील.
1: एक म्हणजे आपण मागची पिढी पुढची पिढी नॉस्टॅल्जिया याच्यात अगदी नाही रमलं, स्मरण रंजन या लेवलवरती सुद्धा, तरी एक अगदी ठोस विधान आपण करू शकतो की गेल्या दशकामध्ये चिरंतन राहणारी गाणी दोन दशकांमध्ये इनफॅक्ट फारच कमी आहेत, फारच कमी. जरी खूप ताकदीचे संगीत दिग्दर्शक

0: आपल्याकडे आहेत, शंकरे साधनॉय आहेत, अमित त्रिवेदी आहे, अनेक म्हणजे अगदी अजय अतुल अलीकडचे म्हणजे आपण म्हणलं तर प्रीतम, कितीतरी म्हणजे नावं घेतलीत, नवीन तर आता खूपच आलेले आहेत, तरी पूर्वीच्या गाण्यांमध्ये जो एक अवीट मेलडी असायची त्याच्यापेक्षा सुद्धा वाद्य आणि त्याच्यातलं ड्रम सेक्शन ह्याच्यावरती खूप जोर असतो आता. आणि कदाचित लोकांना आवडतं ते, कदाचित आपल्याला रेकल्यासारखं वाटतं. अगेन हा स्मरणरंजनाचा भाग नसून आत्ताच्या युवा पिढीमध्ये सुद्धा, म्हणजे 20 वर्षाची आत्ताची जी मुलगी असते किंवा मुलगा असतो, ते सुद्धा मदनजींची गाणी, सलील चौधरींची गाणी किंवा त्यांना हंदोनोतली गाणी माहिती असतात आणि ते गातच असतात, म्हणजे ते गुणगुणत असतात किंवा असे. तर असं का होतं, मला नेहमी असा प्रश्न पडतो की खरंच आपण 80 नंतर खूप कमी पद्धतीने अशी चिरंतन गाणी दिली गेली सिनेमासाठी असं मला खरंच वाटतं. आता तर काय झालंय, आता तर एकतर OTT प्लॅटफॉर्म्समुळे वेबसिरीज ही जी कॉन्सेप्ट आली आहे किंवा OTT प्लॅटफॉर्मसाठी सिनेमे जे होतात त्याच्यात तुरळक गाणी, म्हणजे आता एक कला नावाचा एक सिनेमा येऊन गेला आत्ताच आणि त्याच्यामध्ये जुन्या काळातली गाणी आहेत, खूप सुंदर आहेत ती गाणी इनफॅक्ट. तर अशा वेगवेगळ्या लोकांच्या इंटरेस्टिंग, आता संजय लीला भन्साळी स्वतः गाणी देतो, त्याच्यामध्ये गुजराती बाज असतो एक, आणि सुंदर प्रयोग होत आहेत. परंतु 8 वर्षांनी 5 वर्षांनी तुम्हाला गाणं ते आठवेलच असं नाही. सुद्धा शंकरचं एक गाणं आहे सुंदर, बोल ना हलके हलके, विम्पलासमधलं गाणं आहे ते, सुंदर आहे, म्हणजे खरंच सुंदर आहे. आणि किंवा करण जोहरच्या सिनेमामध्ये त्यांनी जे दिलं माय नेम इज खान, मला वाटतं किंवा अप्रतिम गाणी आहेत त्याची, पण तुम्हाला ती 10 वर्षांनी गाणी आठवतील का असा प्रश्न पडतो मला कधी कधी. मग पुन्हा आपण त्या जुन्याच गाण्यांकडे जातो.
1: त्याच संदर्भात मी असं म्हणजे स्मरण रंजनात रंगून राहणारा किंवा गुंतून राहणारा माणूस मी नाही, किंवा आमचा वेळ कसा ग्लोरियस होता आणि आज काय असंही मी कधी म्हणत नाही. परंतु हे निश्चित म्हणायला पाहिजे की त्या काळामध्ये म्हणजे 60, 70 आणि 80 या 3 दशकामध्ये सगळे संगीत दिग्दर्शक अगदी नामवंत, प्रत्येकाची स्वतःची एक वेगळी ओळख होती. म्हणजे गाणं लागल्यानंतर तुम्ही अनाउन्स न करता मला
0: कळायचं आहे की शंकरचं गाणं आहे का,
1: हे गाणं SD बर्मनचं आहे, हे गाणं मदन मोहनचं आहे, हे गाणं शंकर जयकिशन, ही जी छाप असायची अगदी लक्ष्मीकांत प्यारेलाल. गाणं लागल्यानंतर आपल्याला कळतं की हे फक्त
0: गाणं आहे. म्हणजे
1: जसं त्याच संदर्भात आणखी सगळे वेगवेगळे गायक आपापली छाप आणि आपापला चेहरा हा कायम ठेवून उभे होते. म्हणजे तलत महमूदचा आवाज वेगळा, रफीजींचा आवाज वेगळा, मुकेशचा आवाज वेगळा, किशोर कुमारचा आवाज वेगळा, हेमंत कुमारचा आवाज वेगळा, आणि हे सगळं इतकं वैविध्य आज कुठे दिसत नाही.
0: मला आज दिसत नाही असं वैविध्य, म्हणजे परंतु अजय अतुलांचं मी इथे करीन की त्यांच्या गाण्यांमधली जी वैविध्यता आहे, म्हणजे एक तर मेलडीवरती भर असतो, वेगवेगळ्या गायक गायकांकडनं तो स्वतःच गातो सुद्धा, सो अप्रतिम नटरंगची गाणी आहेत किंवा, पण एक फार मोठा त्यांनी दिलेला एक आत्ताचा, म्हणजे की हे आहे अजयचं गाणं आहे किंवा अजय अतुलचं गाणं आहे असं म्हणणं, एक सिम्फॉनिक त्यांचा जो वेस्टर्न सिम्फनीचा जो त्यांचा एक प्रचंड त्याच्यावरती ग्रीप आहे. म्हणजे मी आपण एक गाणं लावूयात, ते 0 सिनेमातलं गाणं आहे मेरे नाम तू, त्याच्यातला जो सिम्फनीचा आहे.

0: त्याच्या मागे जी सिम्फनी किंवा आपण धडक म्हणजे सैराट
1: होय
0: उदाहरणार्थ, हा जो विचार आहे सिम्फनीचा तो फार अफलातून आहे आणि तो त्यांचा सिग्नेचर मार्क आहे असं मला वाटतं. बॅक टू बॅक त्यांचं एक मराठी आणि एक हिंदी असं जर आपल्याला गाणं ऐकायचं असेल तर मेरे नाम तू झिरो मधलं ऐकू शकतो आणि नीळकंठ मास्तर या सिनेमातलं अधीर मन झाले
1: असं गाणं बॅक टू बॅक दोन्ही ऐकवायला.
0: येस.

0: सर इथे एक विचार असं वाटतं, जसं गीतकार किंवा रचनाकार शेवटच्या वाक्यामध्ये शेवटच्या ओळीमध्ये स्वतःचं नाव टाकतात, गायक तर त्याच्या आवाजानं तो परिचित असतोच, ते माझं गाणं तो सहज दाखवू शकतो, तसं संगीतकारही, जसं ताई म्हणाल्या की संजय लीला भजनाने म्हणलं की राजस्थानचं म्युझिक येणार, तसं प्रत्येक गाण्यामध्ये या कोणी आपली काही छाप नेहमीसाठी सोडली आहे का? रिदम असेल, ती मेलडी असेल, संगीताच्या अंगाने संगीतकार आपली छाप त्या गाण्यावर कशी सोड, जसं आपण म्हणाला की हे गाणं ऐकलं की मला कळतं लक्ष्मीकांत प्यारेलालचं आहे,
1: हो अनेक आहेत की
0: तशा एखाद्या त्यांच्या खुब्या म्हणा की ते ती नॅक हे बीट वाजलं की हे लक्ष्मीकांत प्यारेलाल
2: नाही, पण त्याच्याच अनुषंगाने मी आणखी एका अंगाकडे येईन, तो म्हणजे गीतकार. जशी या लोकांची ओळख होती तशीच गीतकारांची सुद्धा एक स्वतःची एक ओळख होती म्हणजे, आणि त्यावेळेला मोठमोठ्या दिग्गजांनी सिनेमासाठी गाणी लिहिली, अतिशय नावाजलेले कवी हे सिनेमासाठी गाणी लिहायचे, म्हणजे तेव्हा कधी असा भेदभाव झाला नाही किंवा फरक झाला नाही,
0: बरोबर,
1: त्यातलं काही कमीपणा मानायचे नाही.
2: हा
0: नक्कीच.
2: तर हे जे सगळे गीतकार होते, तर गीत आता गुलजार साहेबांचं गाणं तुम्ही ऐकल्यानंतर लगेच कळतं की हे गुलजार साहेबांचंच गाणं असू शकतं,
0: बरोबर,
2: हे आणखी कोणाचं असू शकणार नाही. ही जी खासियत आहे एक स्वतःची मुद्रा म्हणणं किंवा स्वतःचा छाप उमटवणं, स्वतःची ओळख कायम ठेवणं, हे जे गीतकारांनी सुद्धा त्याला हातभार लावला, माझ्या मते तो खूप महत्वाचा आहे त्याच्यातला.
0: बरोबर, मग गीतकाराप्रमाणे पण संगीतकाराची छाप बदलत जायची का?
1: ऍक्च्युली संगीतकाराबरोबर
0: छाप आपण कशी ओळखतो,
1: म्हणजे अरेंजर च पण खूप महत्वाचं स्थान होतं, म्हणजे प्रत्येक संगीतकाराकडे, ओके, म्हणजे संगीतकार तुम्हाला चाली द्यायचा, पण त्याच्यामधली जी अरेंजमेंट आहे, म्हणजे एका संगीतकारांनी एक संगीतबद्ध केलेलं गाणं म्हणजे चाल दिलेली, तीन चार वेगवेगळ्या अरेंजर्सकडे दिली तर त्याचा पूर्णपणे चेहरा बदलतो टोटली. म्हणजे उत्तम सिंग जे आरडीजीन आरडी बर्मनसाठी करायचे किंवा त्यांनी केलं काय, किंवा मराठीत पण तू अशी उदाहरण देऊ,
2: शामराव होते होय, अतिशय सुंदर अरेंजमेंट. आपल्याकडे हा भाग आजही मला वाटतं की हा दुर्लक्षित राहिलेला आहे.
0: खरं तर आणखी खूप सुंदर सुंदर रचना आणि त्याविषयीच्या सुंदर सुंदर आठवणी तुमच्याकडनं ऐकायच्या आहेत, पण आजच्या कार्यक्रमाची वेळ इथं संपतीये, पुढच्या भागात नक्की भेटूया. तर श्रोते हो, आपण ऐकत होता ज्येष्ठ अभिनेते निर्माता दिग्दर्शक अमोल पालेकर आणि त्यांच्या पत्नी निर्मात्या दिग्दर्शिका लेखिका संध्या गोखले यांच्याशी गप्पांचा पाचवा भाग. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा.

0: या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: आम्ही हा कार्यक्रम आपण ऐकलात. सादर करते होते संजय भुजबळ. आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. दुपारचे 3 वाजून गेलेले आहेत. सखी सहेली हा कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज।
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। परंपरा तीच, रूप नवे।

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5 वाजले आहेत, ऐकूयात
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

आपण ऐकत आहात देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. आज ऐकूया जी ए कुलकर्णी यांच्या कुसुम गुंजा या कथासंग्रहातील गोष्ट चैत्र. चैत्रात हळदी कुंकू सुरू झालं की रखमाला डोक्यावरून पदर नीट ठेवायलाही उसंत मिळत नसे, कारण मग 5-7 गल्ल्यात घरोघरी जाऊन आज आहे हा हळदी कुंकू कचेरीजवळ, करंदीकरांकडे तळ्याजवळ, देशपांडे रामाच्या देवळाजवळ, नाईक जोशी फुलबाग गल्लीत हुक्केरीकर, अशी लांब लचक यादी एखाद्या मंत्राप्रमाणे घुळवावी लागे. पण मग या महिन्यात पायांचा कापूस झाला तरी चोळीच्या दंडकाठात पैसे देखील पुष्कळ जमत. हळदी कुंकू सगळ्यांना मुक्त असे आणि त्या ठिकाणी जायला ओळख सुद्धा लागत नसे. आमंत्रण सुरू व्हायच्या आधीच गल्लीतील बायका रेशमी लुगडी पैठण्या कोवळ्या उन्हात टाकत आणि त्यांच्या ठेवणीचा वास घालवत, गोट पाटल्या असल्याच तर सोनाराकडून लाल पूड घालून त्या झगमगीत होत आणि डुकराचे केस असलेल्या कुंचल्यांनी नथी कुड्या घासल्या जाऊन उजळ होत. चैत्र आला की घरातल्या सर्वात लहान पोरांचं मात्र धाबं दणाणे, कारण मग त्याला नथी फुगले

आपल्या पैठणी लुगडी कुणी कुणाचे ऐकत नसताना एकदम सगळ्याच मोठ्याने बोलणाऱ्या बायका यांच्या घोळक्यात गुरफटून सतत हिंडावं लागे. हरभरे आणि कोशिंबिरीचा डबा घेऊन गुमान मागोमाग येणं एवढंच त्याचं काम असे. पण निदान भटकायला तरी मिळतं म्हणून राजू आईबरोबर जात असे. पण नंतर मात्र महिनाभर हरभऱ्याची चामटी खायचा त्याला खूप कंटाळा येई. त्या मंगळवारी रखमाने येऊन लांबलचक यादी उलगडली. चाराच्या सुमाराला गल्लीतल्या अर्ध्या बायका जमा झाल्या. त्या जमावात आणखीन दोन चार पोरं आहेत हे बघून राजूला बरं वाटलं. मारुती रामदेव या गल्ल्या हिंडून होईपर्यंतच 6 वाजले. अजून वरची आळी दुर्गादेवी दोन पिंपळ हे भाग हिंडायचेच होते. आता राजूची हरभऱ्यांची पिशवी भरली होती आणि कैऱ्या किसून केलेली कोशिंबीर खाऊन त्याचे दात आंबायला लागले होते. पण मुख्य म्हणजे अद्याप नायकांच्या घरी जायचं होतं. नायकांचं हळदी कुंकू गावात फार प्रसिद्ध होतं. तिथे लहान मुलांना देखील पन्ह प्यायला मिळे. त्या प्रशस्त वाड्याच्या मधल्या दिवाणखाण्यात आरास होत असे आणि खाली लाल फुलं असलेला गालिचा असे. मागे भिंतीला जांभळी पितांबरे लावून समोर 50 झगझगीत समया लावलेल्या असत. रामाच्या देवळातील लाल हिरव्या निळ्या हंड्या त्या दिवशी तिकडे येत आणि त्यांच्यामध्ये एक झुंबर 1000 रंगाच्या दिमाखात किणकिणत असे. पण आता संध्याकाळ होत आली होती आणि आईला घरची ओढ लागली होती. पण राजूचा नायकांकडे जाण्याचा आग्रह काही कमी होईना. आई राजूला घेऊन नायकांच्या घरी आली आणि गालिच्यावर बसली. राजूने पिशवी खाली उतरवली आणि अनेक मुलांप्रमाणे थोडं बाजूला बसून तो पन्ह्याची वाट पाहू लागला. नाईकबाई परात एवढी नद घालून गोट पाटल्या असलेले गोरे गोरे हात हलवत हळद कुंकू द्यायला सांगत होत्या आणि पैठणी नेसलेली तिची सासू नाईक काकून शेजारीत खुर्चीवर सारं पाहत गप्प बसली होती. आईने बराच वेळ वाट पाहिली पण तिच्याकडे कुणी येईनाच. तिच्या नंतर आलेल्या बायकांना हळदी कुंकू मिळालं, पोरांनी पन्ह घेतलं, पण राजूच्या आईकडे पाहूनही नाईकबाई काही म्हणतच ना. हळद कुंकू देताना संध्याकाळ होत आली, मलाही घरी जायचंय, अखेर आई संकोचाने म्हणाली. दोन्ही बाजूंना सोन्याचे हात हलवत नाईकबाई तुरू तुरू आली आणि नथीच्या दाणेदार मोत्यातून म्हणाली, पण बाई मघाशीच तुम्ही एकदा येऊन गेलात की, हळदी कुंकू सर्वांनाच आहे, पण मूठभर हरभऱ्यासाठी पुन्हा कसलं यायचं ते. आई तिच्याकडे पाहतच राहिली. तिचा चेहरा काळसर लाल झाला. मी मघाशी नाही आले आणि मूठभर दाण्यांचा प्रश्न नाही, ती ओटी असते, पण तुम्ही शास्त्रासाठी एक दाणा घाला, ती शक्यतो शांतपणाने म्हणाली. नाईकबाईंची सासू खुर्चीवरून उठली. तिचा चेहरा कळवळल्यासारखा झाला होता. ती नाईकबाईला म्हणाली, अगं दे ना त्यांना ओटी, नुसत्या हरभऱ्यासाठी कोण यायला बसलंय आपल्याकडे. छे मला नाही आवडत हे, नाईकबाई म्हणाली. तुम्हाला माहिती नाही कशा बायका असतात एक एक या. आणि ती पाठमोरी झाली. तिच्या आंबाड्यात तळहाता एवढं सोन्याचं फूल होतं. आई मुकाट्याने उठली आणि गौरी पुढे गेली. तिथल्या करंड्यातील हळद कुंकू तिने देवीवर वाहिलं आणि स्वतःच कुंकू लावून घेऊन तिने नमस्कार केला. मग तिने पिशवी उचलली आणि राजूला घेऊन ती बाहेर पडली. राजू आता रडण्याच्या बेतात होता. त्याची मान वर होईना. आपण आग्रह धरला नसता तर आई नायकांकडे गेलीच नसती असं त्याला सारखं वाटू लागलं. शेवटी आईच म्हणाली, तुझी काही चूक नाही, गप्प बस, मात्र यातलं घरी काही सांगू नको. रात्री हरभरे तसेच पिशवीत राहिले आणि कोशिंबीर देखील आईने दादांना दिली नाही. रात्रीची भांडी घासायला निंगव्वा आली तेव्हा आईने हरभऱ्यातील 2 दाणे आणि चमचाभर कोशिंबीर देवाच्या कोनाड्यात ठेवली आणि बाकीचं सारं निंगव्वाला देऊन टाकलं. गुरुवारी सकाळी दादा बाहेर जायच्या तयारीत होते तेव्हा आई बाहेर आली आणि आपला एक सर, सोन्याचं एक लहान फूल आणि राजूची अंगठी तिने त्यांच्यासमोर ठेवली. यांचे पैसे आणायचे, ती म्हणाली. दादांनी सारे जिन्नस गोळा केले आणि खिशात घातले, पण ते काही बोलले नाहीत. पैसे कशाला म्हणून नाही विचारलं तुम्ही, ती पुन्हा म्हणाली. मी कशाला विचारू, तसं काही कारण असल्याखेरीज तू पैसे आणणार नाहीस. आतापर्यंत मी नसती चौकशी कधी केली आहे का? मग झालं तर उद्या मी हळदी कुंकू करणार आहे, पण या खेपेला नुसतं गल्लीपुरतं नाही, सगळ्यांना मोकळं असं गाव हळदी कुंकू.

घेऊन येताना एवढं सामान आणायचंय, ती म्हणाली. तिने यादीचा एक लांब कागद दादांना दिला. मोठं हळदी कुंकू म्हणताच राजू खुलला. त्याने उतावीळपणे विचारलं, मग पन्ह देखील करायचं का ग आई? होय तर, अगदी मोठं पिंप भरून करू. आपण ग्लास कप भरभरून सगळ्यांना पन्ह देत आहोत अशी चित्र राजूला आत्ताच दिसू लागली. त्याला वाटलं, कुणास ठाऊक, थोडे उरलेच तर इकडेच राहणाऱ्या वर्गातील पोरांना देखील आपण ते देऊन टाकू. शुक्रवारी सकाळीच घर अंबाबाईचं देऊळ झाल्याप्रमाणे बायकांनी भरून गेलं. दादांनी श्रीखंडे वकिलांच्या घरून मोठं जाजं मांडलं. सरस्वती फराळाच्या दुकानामधून आतून चांगली कलही असलेलं पितळी पिंप पन्ह्याकरता त्यांनी उचलून आणलं. घरी हंड्या नव्हत्या, पण नरसू मामाने मुद्दाम एक दिवस रजा काढली आणि संध्याकाळपर्यंत पाठ मोडून रंगीत रांगोळीची चित्र काढली. त्यानेच येताना दोन लाल रंगीत पाठ आणि चांदीचं तबक आणलं होतं. नंतर त्याने गडबडीने जाऊन एक फोनोग्राफ आणून ठेवला. हळदी कुंकू तर उत्तम सजलं. रखमाने जाऊन सगळीकडे आमंत्रण दिली. आता दादांना नरसू मामांना घरी जागाच नव्हती. आईने त्यांना स्पष्ट सांगितलं, बाहेर जा आणि सावकाश 9 वाजता घरी या. मग बायकांची गर्दी होऊ लागली. पन्ह्याचे लहान लहान ग्लास भरून देताना राजूची आणि ते धुवून पुन्हा तयार ठेवताना नरसू मामाच्या शांतीची तारांबळ उडून गेली. आईने आज आपली एकुलती एक पैठणी काढली होती आणि तिची नथ लहान धुतल्या बारीक तांदळासारख्या मोत्यांची होती. 7:30 वाजता गर्दी थोडी कमी झाली, पण आई सारखं दाराकडे बघत होती. तिने रखमाला खोदून खोदून विचारलं, नायकांच्या घरी आमंत्रण गेलं ना? तर रखमा कपाळावर हात मारून घेत म्हणाली, आवो बाई, आता काय सांगू, जाताना एकदा येतानाच एकदा, दोनदा जाऊन वरडले मी तिथं. आईचा चेहरा आता दमलेला हिरमुसलेला दिसत होता. तोच दारात टांगा थांबला. स्वच्छ पातळ नेसलेली नाईक काकू त्यातून उतरली आणि आत आली. पण आईचं लक्ष तिच्या मागे होतं. तिच्या मागून नाईक बाई येताच आईचे डोळे स्वच्छ आरशासारखे झाले आणि तिचा चेहरा चिंच पाण्याने घासलेल्या गौरीसारखा उजळला. ती आत गेली आणि तिने 2 रंगीत पाट आणले. स्वतः तिने त्याच्या भोवती रांगोळी काढली. त्यांना बसायला सांगितलं. तुमच्याकडे होय हळदी कुंकू, मला माहीतच नव्हतं, नाईक बाई म्हणाली. पण त्यानंतर ती एकही शब्द बोलली नाही. सारा वेळ ती टांगलेल्या दह्याच्या गाठोड्यासारखा चेहरा घेऊन गप्प होती. आईने त्यांना अत्तर लावलं, हळदी कुंकू दिलं आणि चांदीच्या तबकाने त्यांची भरभरून ओटी भरली. सारं झाल्यावर तिने दोघींनाही वाकून नमस्कार केला. मग ती आत आली आणि राजूला म्हणाली, राजू, त्यांना पन्ह नेऊन दे. त्यावर त्याला डोळे कोरडे ठेव म्हणून सांगणाऱ्या आईला स्वतःच्या डोळ्यातलं पाणी मात्र आवरलं नाही. आपण ऐकत होतात जी ए कुलकर्णी यांच्या कुसुम गुंजा या कथासंग्रहातील गोष्ट चैत्र. श्रोते हो, आपण ऐकत आहात देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. आता ऐकूया जी ए कुलकर्णी यांच्या कुसुम गुंजा या कथासंग्रहातील गोष्ट ग्रहण. दूर मठात घंटा 4 वाजली आणि दादंभटाने उठून कंदील लावला. त्यांनी दोरीवर वाळत घातलेल्या सदऱ्याला हात लावून पाहिला. तो अद्याप पूर्णपणे वाळला नव्हता, परंतु तो अंगात घालायला हरकत नाही असं त्याला वाटलं आणि त्याची काळजी थोडी कमी झाली. खरं म्हणजे त्याने सदरा दुपारी धुवून वाळत टाकला होता, पण मग संध्याकाळी पाऊस जो पाझरू लागला तो आत्ता कुठे कमी झाला होता. तोपर्यंत खोलीची एक भिंत तर बोटाने दाबली तर चेपण्या इतकी ओली झाली होती. ग्रहण सुटल्यावर 2-4 जुने कपडे घेऊन जाण्याबद्दल देसाईचा निरोप आला. तेव्हा त्याने सदरा नुकताच पिळून दोरीवर टाकला होता. दादंभट एकदम गडबडून गेला आणि काय करावं हे त्याला क्षणभर समजेना. दुसरा सदरा तर इतका विरला होता की तो परवाच अंगातून काढत असताना एकदम फिसकला होता. मग त्याने 2 तास बसून तो 1-2 ठिकाणी शिवला आणि धुतलेला सदरा वाळलाच नाही तर वेळ भागवून नेण्याची त्यांनी व्यवस्था केली होती. तो खोलीचं मागचं दार उघडून परसात आला.

0: तेव्हा ओलसर थेंबांचा शिडकावा घेऊन थंडगार वारं त्याच्यावर आदळलं. चंद्र समोरच्या चिंचेत एका फांदीत गुरफटून अडकल्यासारखा दिसत होता आणि त्याच्या भोवती अजूनही एका दुसऱ्या ढगाचा फिसकारा उरला होता. चंद्राचा नखा एवढा तुकडा अद्याप मोडलेला दिसत होता. तिकडे पाहताच दादंभटाला वाटलं, म्हणजे ग्रहण आता 15-20 मिनिटात सुटणार, मग आपल्याला थंड पाण्याने आंघोळ करावी लागेल. त्या कल्पनेनं त्याचं अंग जास्त छहारलं. तो कंदील घेऊन विहिरीकडे आला. आता परसात पाऊल बुडण्या इतकं पाणी साचून राहिलं होतं आणि चिंचेच्या पानांवरून पाणी सतत ठिपकत होतं. जाता जाता दादंभट एकदम चमकला आणि मध्येच थांबला. त्याने कंदील किंचित उंचावून निरखून पाहिलं. झाडाच्या बुंध्याला टेकून मळकट फाटक्या चादरीत अंग आवळून कुणीतरी बसलं होतं. तो किंचित पुढे झाला आणि त्याने दरडावून विचारलं, कोण आहे?
1: मीच नव्ह का दादा, मी म्हातारी.
0: चादरीतून तोंड बाहेर काढून कुणीतरी सौम्यपणे उत्तर दिलं. तिच्यावर खेकसावं का हसावं हेच दादंभटाला समजेना. ही म्हातारी उरलं सुरलं अन्न गोळा करायला रोज सकाळी वठारात येत असे. तिचा चेहरा इतका म्हातारा होता की पुष्कळशा सुरकुत्या वेचून विणून तिच्यावर बांधल्याप्रमाणे तो दिसत असे. ती आली की तिच्या भोवती आजूबाजूच्या पोरांचा हटकून घोळका जमत असे, कारण ती अनेक नकला करून दाखवे. रडणारं मूल, भांडणारी कुत्री, चालू होऊन शिट्टी वाजवणारी आगगाडी. म्हातारीचा आवाज फुटका होता आणि आता तिच्या तोंडात एकही दात उरला नव्हता. नकला झाल्या की अॅल्युमिनियमची एक बोट बांगडी असलेला हात पटापट पोटावर मारून ती म्हणे, जा रे पोराबाळांनो, आता म्हातारीला पोळ्या लाडू घेऊन या. तिच्या नकला ऐकताना पोरं एकमेकांना ढकलत खूप खिदळत. ती तिच्या नकलांमुळे हसत की तिलाच हसत, कुणास ठाऊक. कधी काहीच मिळालं नाही तरी न चिडता जाताना ती म्हणे, आता घरी जा रे कोंबड्यांनो, उद्या जिलब्या गोळा करून म्हातारीला आणा, आणि वाकून काठीचा टक टक आवाज करत निघून जात असे. ती रात्र कोपऱ्यावरच्या बसस्टॉपच्या शेडमध्ये काढत असे, त्यामुळे अशा अवेळी तिला तिथे पाहताच दादंभटाला आश्चर्य वाटलं. मग काय करतेस काय अंधारात? त्याने विचारलं. दादा, स्टापावर गुडघाभर पाणी झालंय, जाऊ कुठं मग? मी ती उठून बसत म्हणाली. आणखी म्हणजे आज गिराण हाय नव? गिराण संपलं की कुणी काय कापड चोपड अंगावर फेकतच की? आज भोणी व्हायची ती तुमचीच बघा. ती वडारांची लांडगी पोरं सुटली की मला म्हातारीला काय बी एक सुत्त सुद्धा मिळायचं नाही. म्हणजे ग्रहण सुटायची वाट पाहत ती रात्रभर थंडी पावसात या चिंचेखाली बसून होती. मग जरा आडोशाला तरी बसायचं नाही का की असं म्हशीसारखं पाण्यात पडून राहायचं? दादंभट थोडा चिडून म्हणाला. आणि तुला जुनी लुगडी द्यायला मी चोऱ्या करू की काय? घरी बाई माणूस नाही हे तुला माहिती आहे ना? त्यावर म्हातारी फार हसली. नंतर ती म्हणाली, कसला आडोसा घेऊन बसलाय दादा? आडवी झाली म्हातारी तरच आडोसा बघा. आहो, लुगडं बिगडं कधी मागितलं बाई तुमच्याकडे? धोत्र द्या, पंचासद्रे द्या, मला नाहीतर होतील पोरग्याला. पोरगा? दादंभटाने आश्चर्याने विचारलं. तिला मुलगा तर राहोच, कुणी नातलग पण असल्याचा त्याला कधीही संशय सुद्धा आला नव्हता. तर काय, हाय तुमच्या एवढा, दुर्गा देवीजवळ भीक मागतो. म्हातारी अभिमानाने म्हणाली, येतोय वाराला एकदा म्हातारीकडं, काय बी देतोय काय बी नेतोय, चांगला आहे पोरगा. चंद्राचा दुमडलेला टवका पुन्हा सरळ झाल्याप्रमाणे बिंब आता स्वच्छ पूर्ण रेखीव झालं होतं. दादंभट कंदील तिथेच ठेवून विहिरीवर गेला आणि दोन बादल्या बदाबदा ओतून घेऊन परत खोलीत आला. अंग पुसून घेतल्यावर त्याच्या अंगातील काकडा थोडा कमी झाला आणि त्याला एका आपत्तीतून सुटल्याप्रमाणे मोकळेपणा वाटला. बाहेर आता दे दान असा गलका अस्पष्ट ऐकू येऊ लागला.

0: होता. रात्रभर पावसात वाट पाहत थांबलेल्या त्या म्हातारीला काय द्यावं हे त्याला समजेना. चोरी करताना सापडल्याप्रमाणे त्याला शरमल्यासारखं झालं. त्याला म्हातारीचा थोडा रागही आला. वाठारात माडीची दोन माड्यांची अनेक ऐपतदार घरं होती, पण ती सगळी सोडून तिने आपलीच खोली का निवडावी हे त्याला समजेना. त्याने चरफडत जुना सदरा उचलला. म्हणजे काल 2 तास राबून सदरा शिवला तो आपल्यासाठी नव्हेच तर ह्या म्हातारीसाठी. या गोष्टीची त्याला कडवट गंमत वाटली आणि तो बाहेर गेला. आता दे दानचा आवाज जवळ आला होता. तो एकदम ठिरकल्याप्रमाणे 7-8 पोरं आवारात शिरली. पावसामुळे त्यांचे केस अस्ताव्यस्त चिकटले होते आणि ती सगळी वाद झाल्याप्रमाणे किंचाळत होती. त्यातील दोघा तिघांच्या हातावर फाटके मळके कपडे होते. तोपर्यंत म्हातारी उठून तयार झाली होती. तिने त्या पोरांना काठीने मागे सरण्याचा प्रयत्न केला आणि ती ओरडली, उलता रे रेड्यांनो, सारी रात म्या पाण्यात इथंच कुकरले आणि तुम्ही येतासा डुकरासारखं हिंडच्या हिंड करून. पण त्यावर पोरांनी जास्त चोरडायला सुरुवात केली. एकाने तिची काठी हिसकावून चिखलात टाकली आणि ते तिच्या मळक्या चादरीशी झोंबू लागले. आता काळ करता की घालू एकेकाच्या टाळक्यात. बाहेर येत दादंभट ओरडताच ती पोरं थांबली. त्याने सदऱ्याचा बोळा म्हातारीकडे टाकत म्हटलं, हे घे आणि तूही जा इथून. डोकं उठलं माझं आणि मला देखील जायचंय लगेच. जा, चल चालू लाग. म्हातारीने सदरा अलगद झेलला, पण तिने तो चादरीच्या आत कोंबण्याआधीच 2 पोरं त्याच्यावर तुटून पडली. इतर पोरं तिला इकडून तिकडे ढकलू लागली. म्हातारी खाली पडली आणि आरडाओरडा करत तिने शिव्या द्यायला सुरुवात केली. दादंभट आता मात्र संतापला. त्याने आतून कपडे वाळत घालायची काठी आणली आणि तो पोरांवर धावला. त्याचा अवतार बघून पोरांनी एक अखेरचा हिसका दिला आणि सदऱ्याचा एक लांब तुकडा निशाणाप्रमाणे दाखवत ती पोरं दे दान ओरडत निघून गेली. उठून बसत म्हातारीने चाचपडत आपली काठी शोधली आणि ती उठून उभी राहिली. तिच्या अंगावर ठिकठिकाणी चिखल भरला होता, पण हातातील सदरा मात्र तिने बराच स्वच्छ ठेवला होता. तिने तो झटकला आणि सरळ केला. नंतर ती हसली आणि म्हणाली, देव पावला दादा, माझ्या पोरग्याला हा सदरा अगदी आयता बेस होईल. तिने झटकलेला सदरा पाहून दादंभट मात्र फसवल्याप्रमाणे चिडला. सदरा एके ठिकाणी थोडा हिसकला होता आणि पोरांनी दांडगाई करून त्याचा उजवा हातच हिसकावून नेला होता. म्हणजे कालचे श्रम तर व्यर्थ गेले होतेच, पण स्वतःला चिमटा घेऊन म्हातारीने जे दिलं ते देखील तिला लाभलं नव्हतं. आता काय करणार असला सदरा घेऊन, तो रागाने म्हणाला. त्या पोरांच्या तंगड्याच मोडायला हव्या होत्या. म्हातारी आणखीनच हसत राहिली. ती म्हणाली, हेच तर बेस झालं ना दादा, म्हातारीची कटकटच राहिली ना व. नाहीतर बघा, डोळे फोडून घेत म्हातारीलाच उसवत बसावं लागलं असतं सगळं किचकट. पोरांनी उपकारच केला की डोंगरा एवढा वो. आता काय सांगायचं नशीब, माझ्या पोरग्याला पुरा उजवा हातच नाही वो दादा. दादंभटाला अंगभर सणक येऊन गेल्यासारखं झालं आणि देसाईंकडे आपल्याला कपडे गोळा करायला जायचं आहे याचाही त्याला विसर पडला. तो क्षणभर खांबाप्रमाणे गप्प उभा राहिला. आपण ऐकत होतात देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. आज आपण ऐकलीत जी ए कुलकर्णी यांच्या कुसुम गुंजा या कथासंग्रहातील गोष्ट ग्रहण.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 39 41 42.
0: आपण ऐकत आहात देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.

ऐकूया जी ए कुलकर्णी यांच्या कुसुम गुंजा या कथासंग्रहातील गोष्ट लग्न. बरेच दिवस घरात गडबड होती. पुष्कळशी नवी माणसं येत. सोफ्यावरच्या मोठ्या जाजमावर चहा फराळ होत असे. दादा, आई, मामा अनेक ठिकाणी जात आणि त्या सगळ्या ठिकाणी सगळ्यांना भरपूर चहा मिळे. घरी मामाच्या लग्नाच्या गोष्टी चालल्या होत्या. मग एक दिवस सगळेच जण सारवट गाडीत बसले आणि जवळच्या खेड्यात जायला निघाले. आनंदाला गाडीत समोरच्या खिडकीपाशी जागा मिळाली आणि मग त्याचं आत चाललेल्या बोलण्यावरचं लक्षच उडालं. गाडी ज्या घरापुढे थांबली ते घर रुंद पण जुनं होतं आणि त्याला माडी नव्हती. गाडीतून माणसं खाली उतरताच रुमाल बांधलेल्या, अंगावर लाल काठाचं उपरणं घेतलेल्या एका पोक्त गृहस्थानी त्यांना किंचित वाकून नमस्कार केला आणि त्यांना आत बोलवलं. इथेही आत सोफ्यावर जाजमच होतं, पण त्यावर मध्यभागी दोऱ्याने पगडीपट काढला होता. सोफ्यालाच एका कोपऱ्यात एक पांढरं शुभ्र वासरू बांधलं होतं आणि ते येणाऱ्या जाणाऱ्यांकडे स्वच्छ काळ्या गारगोटीसारख्या डोळ्यांनी उत्सुकतेने पाहत होत. आनंदाला ते वासरू फार आवडलं. थोड्या वेळाने नव निळं लुगडं नेसलेली एक कोवळी मुलगी बाहेर आली आणि खाली मान घालून समोर बसली. दादांनी, मामाने तिला पुष्कळ प्रश्न विचारले. दादांनी तर तिच्याकडून एक मराठी पुस्तक वाचून घेतलं. ती आत गेल्यावर रुमाल बांधलेल्या गृहस्थानी ताटातून कब्बशा आणून ठेवल्या. कब्बशांचे टवके गेले होते, पण चहा चांगला भरपूर साखरेचा होता. मग त्या मुलीनेच एका लहान ताटातून आंब्याच्या फोडी आणून ठेवल्या. पण सगळ्यांनी आंबा नको म्हणताच आनंदाला फारच आश्चर्य वाटलं आणि थोडा रागही आला. त्यांनी कुणीतरी घेतल्याखेरीज त्याला स्वतःला आंबा मिळणार नव्हता. पण त्या गृहस्थांनी अचानक त्याच्याच पुढे ताट धरताच त्याच्या नकळत त्याचा हात झटकन पुढे झाला आणि त्याने दोन तीन फोडी उचलून आपल्या चहाच्या बशीत ठेवून घेतल्या. आई आतल्या सोप्यावर पण उमऱ्याजवळच बसली होती. मामा हसल्यावर ती देखील हसली होती. हे खरं, पण आता घरी गेल्यावर चांगला शेक मिळणार हे आनंदानं ओळखलं. कारण तिच्या त्या हसण्यात आतलं आणखीन एक चोपछडी हसणं होतं. नंतर त्या गृहस्थानी आणखीन दोन फोडी कौतुकाने त्याच्या बशीत ठेवल्या. आनंदाने आता सगळं लक्ष आंब्याकडेच वळवलं. जर मारच खायचंय तर तो रिकाम्या पोटी खाण्यापेक्षा पोटात आंबे ठेवूनच खाल्लेला बरा, याबद्दल त्याला कसलीही शंका नव्हती. आंबा अतिशय गोड होता आणि त्याचा गर जिभेवर येताच विरघळून जात होता. थोड्या वेळाने त्याने पाच स्वच्छ पातळ साली बशीत ठेवल्या आणि चिकट हातांकडे पाहत वर पाहिलं. तुला हात धुवायचा आहे का? मग न्हाणीतच जाऊन स्वच्छ धुवून ये, ते गृहस्थ प्रेमळपणे म्हणाले. विमल, याला न्हाणीत तांब्याभर पाणी दे. आत आई समोरून जाताना आनंदाने आईकडे पाहिलं नाही, तरी तिच्या डोळ्यांची झळ त्याला जाणवलीच. नवं लुगडं नेसून मघा खाली मान घालून बसलेली मुलगी पुढे आली आणि आणखीन दोन सोपे ओलांडत त्याला घेऊन न्हाणी घरापाशी आली. हे न्हाणी घर होय, त्याने विचारलं. तिने मान हलवली, पण ती हळूच म्हणाली, आपण परसात जाऊ, तिथे डोणीत पाणी आहे आणि परसात आवळे पण आहेत. परसात एका डोणीत स्वच्छ पाणी होतं. ते त्याच्या हातावर घालत ती म्हणाली, तू मामाचा फार लाडका आहेस का? तर काय, आनंद म्हणाला. काल संध्याकाळी मी भोवरा पाहिजे म्हणालो, तर रात्री येताना मामाने भोवरा आणि जाळी आणून दिली. मग माझं एक काम कर ना, ती कळवळलेल्या आवाजात म्हणाली. त्यांना म्हणावं, आता कसंही एकदा होय म्हणून टाका, मला येथून सोडवा म्हणावं. जात्याच्या दगडासारखी झाले आहे मी या घरात. माझ्यामुळे माझ्या खालच्या सगळ्या बहिणींची लग्न अडकली आहेत. आनंदाला फारसं काही समजलं नाही, पण त्याने जाणतेपणाने मान हलवली. तिने नव्या लुगड्यानं त्याचे हात टिपले.

0: तेव्हा त्याचा रेशमी वास त्याला फार आवडला. तिने 2-4 आवळे त्याच्या खिशात घातले आणि आत येताना पुन्हा म्हणाली, विसरू नको हा आणि इतर कुणाला सांगू नको. सारवट गाडी गावी परत आली तेव्हा रात्र बरीच झाली होती. जेवणानंतर आनंदाला एकदम पेंगुळल्यासारखं झालं आणि तो झोपायला माडीवर गेला. मामा गच्चीत उभा होता. आनंदाने गडबडीत त्याला निरोप सांगितला आणि तो अंथरुणाकडे वळला. असं म्हणाली ती, ठीक, पण आईला सांगू नको यातलं काही, मामा म्हणाला. तो पुढे काही म्हणायच्या आतच आनंद अंथरुणात आडवा झाला होता. नंतर मामाचं लग्न दुसऱ्याच एका मुलीशी पुण्याला मोठ्या थाटात झालं. नवी मामी चांगली होती, तिच्या हातात खूप दागिने होते. आता त्या गोष्टीला पण फार वर्ष होऊन गेली. आता खुद्द आनंदाच्या लग्नाच्याच गोष्टी घरात चालू आहेत. कुठेतरी गेलं आणि चहा बरोबर कधीतरी आंबा आला की त्याला हातातील फोड तशीच खाली ठेवावीशी वाटते आणि एकदम हुरहुर लागते. खेड्यातल्या त्या रेशमी लुगडातल्या मुलीचं पुढे काय झालं असेल बरं? श्रोते हो, आपण ऐकत होतात देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. वाचन स्वर विद्यागौरी तामनकर, सादर करते सुमित श्रीबाद.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत
1: पुणा आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
3: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
2: सहकार्यम यशोधनम जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.

0: उना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाय स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मुरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवडगाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: किती आनंदात सेलिब्रेशन चाललंय आज. अहो, पण बरोबर 1 वर्षापूर्वी याच दिवशी काय परिस्थिती होती.

0: त्या रात्री अचानकच मयुरीच्या पोटात दुखायला लागलं. घरात आम्ही दोघीच, बाहेर कोसळणारा पाऊस, काही सुचत नव्हतं. कसा बसा हॉस्पिटलमध्ये फोन केला, अम्ब्युलन्स मधून मयुरीला घेऊन गेले. पण डॉक्टरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं मला तिला आधार दिला, विश्वास दिला की सगळं ठीक होईल. आणि खरंच तसं झालं. पावणे 2 तासांनी तिची अगदी सुखरूप डिलिव्हरी झाली. माझ्या इतक्याच मायेनं त्यांनी तिची काळजी घेतली, कारण त्यांना बरोबर कळलं होतं बायकांच्या गरजा वेगळ्या असतात. मनोमन मी डॉक्टरांचे आभार मानले. खर तर आनंदानं हॉस्पिटलमध्ये जायची एवढी एकच वेळ असते, आणि आमच्यासाठी सुद्धा ती अशीच आनंदीच राहिली. चला, मीही वर्षभरानं तो क्षण पुन्हा सेलिब्रेट करते.
1: सौजन्य न्यू विमेन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे. संपर्क 8888576666.
2: तुम्हाला माहित आहे का, जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे, पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे, आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत.
3: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे, कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
3: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
2: हो,
3: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
2: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
3: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: नाव रमेश डाईन, आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: कन्यादान चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं वसंत प्रभू यांनी.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा.
2: जसं शरीराला हिलिंगची गरज असते तसंच मनालाही हिलिंगची गरज असते.
3: वर्षानुवर्ष मनात दाबून ठेवलेल्या भावना मनामध्ये आणि शरीरामध्येही ताण निर्माण करतात.
2: म्हणूनच मनाचं हिलिंग जरूर करा.
3: आतून हलकं, शांत आणि पॉझिटिव्ह वाटण्यासाठी हे खूप गरजेचं आहे.
2: यासाठीच आर्ट ऑफ हिलिंगच्या शारदा कर्वे मॅडम घेऊन येत आहेत इंट्रोडक्टरी सेमिनार.
3: रविवार दिनांक 21 जून रोजी गांधी भवन कोथरूड येथे 11:30 to 1:30 यावेळेत.
2: सेमिनारच्या अधिक माहितीसाठी आणि रजिस्ट्रेशन साठी संपर्क 75 17 92 34 56
3: 7517923456.
4: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
5: तुम्हाला रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का? सुमारे 14 कोटी. ही खूप मोठी संख्या आहे, नाही का? परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे. भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे. आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे. यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता तर झालीच आहे, त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे.
6: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है. ये विलेज ड्रिवन

0: विमेन ड्रिव्हन मुवमेंट है।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: आता ऐकूयात कैवारी चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत। संगीत नियोजक प्रभाकर जोग।

0: कैवारी चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं प्रभाकर जोग यांनी. आणि श्रोतेहो, या गीताबरोबरच पुना आय केअर सांजधारा हा मिश्र गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: पुना आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6 वाजतायत. प्रसारित करीत आहोत पुणे वृत्तांत.
1: विविध भारती पुणे, मेघना देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. केंद्रीय रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी करण्यात आली. यावेळी पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून तिच्या सेवेला प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डिजिटल माध्यमातून सहभागी झाले. यावेळी बोलताना वैष्णव यांनी पुणे रेल्वे विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आल्याची माहिती दिली. हडपसर स्थानकावरील विद्यमान 3 फलाटांचं आधुनिकीकरण करून 4था फलाट उभारण्यात आला असून त्यामुळं दररोज अतिरिक्त 5 रेल्वेगाड्या चालवणं शक्य होणार आहे. शिवाजीनगर स्थानकावरही नवीन फलाट आणि स्टेबलिंग लाईनची उभारणी करण्यात आली आहे. तसंच पुणे जंक्शनवरील कोच देखभाल कार्य भविष्यात भोलापूर इथल्या स्वतंत्र डेपोमध्ये हलवण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर आळंदी इथं अत्याधुनिक मेगा कोचिंग टर्मिनल उभारण्यात येणार असून त्यामध्ये 9 फलाट, 7 स्पॅट लाईन्स आणि 17 स्टेबलिंग लाईन्स असतील. या प्रकल्पासाठी रेल्वेकडे उपलब्ध असलेल्या जागेचा उपयोग करण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून विद्यमान 6 फलाटांबरोबर आणखी 6 नवीन फलाट उभारले जातील. त्यामुळे स्थानकावरील फलाटांची संख्या 12 होईल. तसंच जुन्या RRI प्रणालीऐवजी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पांमुळे पुढील 3 वर्षात पुणे रेल्वे विभागाची क्षमता दुप्पट होऊन पुण्यातून सुमारे 20 अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरू करता येतील असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला. मुंबई पुणे मार्गावरील क्षमता वाढवण्यासाठी 3री आणि 4थी रेल्वे मार्गिका उभारण्याचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गांमुळे पुणे मुंबई प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं. महाराष्ट्रातील रेल्वे विकासासाठी केंद्र सरकारकडून यंदा सुमारे 23,900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून राज्यात रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला अभूतपूर्व गती मिळाल्याचंही वैष्णव यांनी सांगितलं. तत्पूर्वी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पुण्याजवळ रांजणगाव इथं बोलताना सांगितलं की भारत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचं एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास आला असून आता तो जगातील 6व्या क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश बनला आहे. रांजणगाव

0: MIDC इथं अमेरिकन कंपनी जाबिलच्या नवीन उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. मंत्र्यांनी सांगितलं की सध्या देशात 2 सेमीकंडक्टर प्रकल्प उभारले जात आहेत आणि या वर्षाच्या अखेरीस ही संख्या 4 पोहोचेल. इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर पुरवठा साखळी अधिक बळकट करण्यासाठी पुण्यात अचूक अभियांत्रिकी सुटेभाग उत्पादन सुरू करण्याच्या योजनांचीही त्यांनी घोषणा केली. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की देशातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि भारतातील एकंदर डेटा सेंटर क्षमतेपैकी सुमारे 60% क्षमता याच राज्यात आहे. तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे पसंतीचं ठिकाण असल्याचंही त्यांनी सांगितलं. आकाशवाणी पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नसून तो यापुढेही कार्यरत राहील अशी स्पष्ट माहिती केंद्रीय रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी प्रादेशिक वृत्त विभाग बंद होणार असल्याच्या वृत्तांबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर पुणे दौऱ्यावर असताना वैष्णव यांनी ही भूमिका स्पष्ट केली. स्थानिक बातम्यांचं प्रसारण आणि जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्याला प्राधान्य दिलं जात असल्याचं वैष्णव यांनी नमूद केलं. दरम्यान मोहोळ यांनी या निर्णयाचं स्वागत करत पुणे आकाशवाणीनं अनेक दशकांपासून श्रोत्यांना विश्वासार्ह बातम्या आणि माहिती पुरवण्यात महत्वाचं योगदान दिल्याचं सांगितलं. पुना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे महान गायक हेमंत कुमार यांच्या जन्मदिनानिमित्त पुण्यात ये नयन डरे डरे या विशेष कार्यक्रमात हेमंत कुमार यांची आठवणीतील गाणी आणि गाण्यांच्या आठवणी सादर करण्यात आल्या. बेकरार करके हमे यू न जाईये, ये नयन डरे डरे, गोमु संगतीनं माझ्या तू येशील का, अशा एकाहून एक अजरामर गीतांचा रसिकांनी आस्वाद घेतला. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 ताज्या पुणे वृत्तांत मध्ये. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:05 झाली आहेत.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी 1968 मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्रह्मचारी या चित्रपटातल्या या गाजलेल्या गीताचे बोल होते हसरत जयपुरी यांचे, स्वर मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांचा, तर संगीत शंकर जयकिशन यांचं. सचिन भौमिक यांनी हा चित्रपट लिहिला होता. रमेश सिप्पी यांनी चित्रपटाची निर्मिती केली होती आणि बप्पी सोनी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलेला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारासह अनेक पुरस्कार या चित्रपटाने जिंकले. मंडळी, जे गाणं आत्ता आपण ऐकलं ना, त्या गाण्याची सुद्धा एक गंमत आहे बरं का. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर या गाण्याची जी चाल जयकिशन यांनी लावलेली होती ती एका वेगळ्याच चित्रपटासाठी होती, पण ती नाकारल्यामुळे जयकिशन खूपच निराश झाले. एकदा शम्मी कपूर यांच्या बरोबर बसलेले असताना जयकिशन यांनी ही चाल शम्मी कपूरला ऐकवली आणि त्यांना ती खूप आवडली. मग शम्मी कपूर यांनी दिग्दर्शक बप्पी सोनी यांना ब्रह्मचारी या चित्रपटात हे गाणं समाविष्ट करण्याचा सल्ला दिला आणि बघा, आज हे गाणं चित्रपटातल्या लोकप्रिय गाण्यांपैकी एक गाणं ठरलं. या गाण्याबरोबरच चित्रपटात मोहब्बत के खुदा, दिल के झरोके में तुझको बिठा कर, चक्के में चक्का चक्के पे गाडी, मे गाऊ तुम सो जाओ ही सुद्धा गाजलेली गाणी होती बरं का. मंडळी, याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलतोय 1968 मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्रह्मचारी या चित्रपटाबद्दल. असं म्हणतात की निर्मात्यांनी शम्मी कपूर यांना पहिल्यांदा चित्रपटाची कथा ऐकवली, पण त्यांनी लगेच प्रतिसादच नाही दिला, त्यामुळे शम्मी कपूर यांनी ती कथा नाकारली असं समजून हा चित्रपट राजेंद्र कुमार यांना दिला गेला. मग राजेंद्र कुमार यांनी होकार दिल्याचं जेव्हा शम्मी कपूरला कळलं तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की त्यांना तर पटकथा खूपच आवडली होती आणि ते चित्रपट करण्यासाठी तयार देखील होते. मग काय, शम्मी कपूर चक्क राजेंद्र कुमार यांच्या घरी गेले आणि त्यांना हा चित्रपट सोडण्याची विनंती केली, पण राजेंद्र कुमार काही या गोष्टीला तयार होत नव्हते, शम्मी कपूरही आपला हट्ट सोडायला तयार नव्हते. अखेर अथक प्रयत्नानंतर राजेंद्र कुमार यांनी माघार घेतली आणि शम्मी कपूर यांना ही भूमिका मिळाली. मंडळी, 1987 मध्ये प्रदर्शित झालेला मिस्टर इंडिया हा चित्रपट आठवतो का तुम्हाला? या चित्रपटामधल्या अनिल कपूरच्या पात्राची मूळ संकल्पना ही ब्रह्मचारी मधल्या शम्मी कपूरच्या पात्रापासून प्रेरित होती बरं का. जीवनात स्वतः संघर्ष करणारा माणूस जो अनाथ मुलांना आपल्या घरात आश्रय देतो आणि त्यांना जगवण्याचा वाचवण्याचा प्रयत्न करतो हीच या दोन्ही चित्रपटांची वन लाईन थीम. मंडळी, चित्रपटांबद्दलच्या अशाच विविध गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात गीतकार हसरत जयपुरी यांचं, मोहम्मद रफी यांनी स्वरबद्ध केलेलं आणि शंकर आणि जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हे एक सदाबहार गीत.
4: दिल के झरोके में.

0: हो तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595924259. स्वतःचा घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%,
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
3: नीता अगं, हे ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
4: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम.
5: अलो मम्मा.
4: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
5: सांग मावशी.
3: अरे, 4-4 आकडी आहे.
5: अगं तू सांग मावशी.
3: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
5: 13111.
3: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. हे हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे.
4: मग
3: हे पण कसं आलं तुला?
4: अगं, सक्सेस अबॅकस मुळे.
3: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
6: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस. ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11, 8888 5600011.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: मालती पांडे यांनी गायलेलं राजा बढे यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी. श्रोतेहो आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: मोहम्मद रफी यांनी गायलेली वंदना विटणकर यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती श्रीकांत ठाकरे यांनी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची। संपर्क 9921055775 9921057575। आंबेकर लॉन्स शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: कामापुरता मामा या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते यशवंत देव. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78-23-84-11-20
2: 7823-84-1120.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: चंद्र होता साक्षीला या चित्रपटासाठी संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे होतं जगदीश खेबुडकर यांचं गीत. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: पॅरालिसिससाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: आधार चित्रपटातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी. आणि श्रोते हो, याबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूयात
2: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. क्षेत्रज्ञ म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हेच मनुष्य जन्माचं साध्य आहे, पण त्यासाठी तुमचं क्षेत्र म्हणजेच शरीर स्वस्थ व्याधीरहित असणं आवश्यक आहे.
3: आणि आयुर्वेदाचं मूळ उद्दिष्टच मनुष्याचं स्वास्थ्य टिकवून ठेवणं आणि रोगी मनुष्याला व्याधीमुक्त करणं हे आहे.
2: तेव्हा सर्व प्रकारच्या आजारांवर शास्त्रोक्त उपचारांसाठी आजच संपर्क करा
3: डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: संपर्क 98221 99851.

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 9वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी. श्लोक गायन केलं आहे सुवर्णा देवधर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेतल्या तिसऱ्या अध्यायातला हा 9वा श्लोक. याचा अर्थ असा, स्वधर्माला सोडून केलेलं दुसरं कर्म बंधनकारक होत, त्यामुळे हे अर्जुना तू कर्मफलाविषयी अनासक्त होऊन कर्म कर. कर्मफलाविषयी आसक्ती न धरता कर्म करताना भगवंतांनी कर्माला प्राधान्य दिलंय, तेही फलाशा टाकून. ते कर्म हा स्वधर्म आहे.

तो स्वधर्म म्हणजेच यज्ञ, तो स्वधर्म आचर म्हणजेच त्या यज्ञाचं हेतूनी अर्थात कर्तव्य कर्माच्या हेतूनी कर्म कर, त्याशिवाय केलेली कर्म ही बंधनकारक होतात. विनोबाजी आपल्या गीताई मधून सांगतात, यज्ञार्थ कर्म सोडूनी लोक हा बांधिला असे, यज्ञार्थ आचरी कर्म अर्जुना मुक्त संगतू. आपली भारतीय संस्कृती ही यज्ञ प्रधान आहे. पूर्वीच्या काळी यज्ञ कर्म अनेकदा व्हायचे, त्यातले बहुतेक सकाम असायचे. राजे रजवाड्यांच्या काळात अश्वमेध, राजसूय, पुत्र कामेष्टी असे यज्ञ होत असत. त्या काळी ऋषीमुनीच काय, अगदी असुर सुद्धा यज्ञ करायचे. राम लक्ष्मणांना मारण्यासाठी रावणपुत्र मेघनाद यांनी केलेला यज्ञ हनुमंतांनी कसा उधळला याची गोष्ट आपल्याला माहीत आहेच. अनेक दैत्यांचे यज्ञ तामस प्रकारातले असायचे. उग्र तप करून भोळ्या बाबल्या शंकराला प्रसन्न करून घ्यायचं आणि जगाला त्रास होईल असे वर मागायचे. आपली उपासना कशी करावी याबाबत भगवंतांनी प्रत्येक युगासाठी एक एक मंत्र दिलेला आहे. कृतये ध्यायते विष्णुः, त्रेतायाम यजतो मखैः, द्वापारे परिचर्यायाम कलौतत हरिकीर्तनात. सत्ययुगात विष्णूला भजावं, त्रेतायुगात मुख्यतः यज्ञ असावेत, द्वापारी भगवंताची सेवा, कलियुगात नामस्मरण आणि कीर्तन. यज्ञातही नित्य नैमित्तिक काम्य असे प्रकार आहेत. नित्य यज्ञात अग्निहोत्र, वैश्वदेव असे यज्ञ येतात. नैमित्तिक घरात मंगलकारी असले की ग्रहमग केला जातो. काम्य यज्ञ हल्लीच्या युगात पर्जन्य याग, पुत्र कामेष्टी, एखाद्या सामन्यात जय विजयासाठी कोणीतरी निवडणुकीत निवडून येण्यासाठी केले जातात असे सकाम यज्ञ होतात. गीतेत यज्ञ हा शब्द केवळ होम हवन त्याचं कर्मकांड या अर्थाने योजलेला नाही, त्याचा व्यापक अर्थ आहे. त्यामुळे या श्लोकामध्ये यज्ञ हा शब्द व्यापक अर्थाने आहे. स्वधर्म हाच कसा नित्य यज्ञ आहे हे माऊली सांगतात. स्वधर्मू जो बापा तोची नित्य यज्ञू जाणपा, म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन, जो करी तया बंधन कहीच नाही. हा लोकू कर्मे बांधिला जो परतंत्रा भूतला, तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून. जेव्हा ब्रह्मानी सारी सृष्टी नित्य यज्ञ कर्मासहित सर्व प्राणी मात्र उत्पन्न केले, तेव्हा ते सगळे प्राणी मात्र कर्तव्य कर्मांना मुळीच जाणत नव्हते. त्यांनी ब्रह्मदेवाला विनंती केली, देवा या लोकी या योगी आम्हाला आधार काय? तेव्हा सगळ्या प्राणी मात्रांना त्यांनी सांगितलं, वर्णाश्रम धर्मानुसार जी कर्तव्य कर्म सांगितलेली आहेत ती स्वधर्म म्हणून पाळा, त्याचं आचरण करा. बाकी तुम्हाला काही करायची जरूरच नाही, ते आचरण म्हणजे स्वधर्म पालन होय. बाकी सर्व व्रत वैकल्य नियम वगैरे पाळायची काही आवश्यकता नाही. देहाला पीडा द्यायची, कुठे तीर्थाला जाण्याचीही जरुरी नाही. माऊलींनी ते ज्ञानेश्वरीत आपल्या रसाळ भाषेत सांगितलेलं आहे. तुम्ही व्रते नियमू न करावे, शरीराते न पीडावे, दुरी केही न वचावे, तीर्थासिगा योगाधिक साधने, साकांक्ष आराधने, मंत्रयंत्र विधाने झणी करा, देवतांतरान भजावे, हे सर्वथा न करावे, तुम्ही स्वधर्मी यजावे अनायसे. योग वगैरे साधना, सकाम आराधना किंवा कोणतेही मांत्रिक तांत्रिक उपाय कराल तर तेही करू नका. स्वधर्म सोडून इतर देवाधिकांना भजावं हेही जरुरी नाही. कर्तव्य कर्माचं आचरण कर्मयोगासारखं करणं हे एखादा यज्ञकर्म करण्यासारखंच आहे. ब्रह्मदेवांनी पुढेही असं सांगितलं की सहजगत्या स्वधर्मरूपी यज्ञ आचरण केले तर तुम्ही सकाम कर्म न करताही हा स्वधर्म तुम्हाला कामधेनूसारखा होईल. या यज्ञाच्या योगाने देव संतुष्ट होतील, ते त्या आचरण करणाऱ्या साधकाला समृद्ध करतील. अशा तऱ्हेने परस्परांची अभिवृद्धी होऊन तुमचं कल्याणच होईल, तुमचा योगक्षेम खात्रीनी चालवतील. पण तो स्वधर्म पाळला नाही, तो लुप्त झाला तर साऱ्या सुखाचं आश्रयस्थानच नष्ट होईल. जसा पाण्याचा वियोग झाला की मासा जिवंत राहू शकत नाही, तसंच स्वधर्म सुटला की माणसाचा नाश होतो. प्रत्येकाने आपला स्वधर्म आचरण हाच खरा यज्ञ आहे. स्वधर्म म्हणजे कोणता? हिंदू, मुस्लिम, ईसाई हा धर्म नाही. स्वधर्म पालन म्हणजे आपल्या वाट्याला जी कर्तव्य कर्म आली आहेत ती कर्मयोगाचं आचरण करून पाळणं. त्या यज्ञ कल्पनेत भगवंतांनी क्रांतिकारक बदल केला आहे.

आपल्या विभूती अर्जुनाला सांगताना ते त्याबद्दल म्हणतात, यज्ञानाम जपयज्ञोस्मी, यज्ञात मी जपयज्ञ आहे. भगवंताचं नामस्मरण करणं हाच मूळ यज्ञ आहे. कलियुगात नामस्मरण हा यज्ञ आहे, त्यांनी माणूस उद्धरून जातो. जसं नामस्मरणाने यज्ञ केल्याचं कर्म साधलं जातं, यज्ञ स्वधर्म या गोष्टींना गीतेत भगवंतांनी वेगळा आयाम दिला आहे. पण होतं अगदी उलट, आपल्या कर्तव्य कर्माचा स्वधर्म सोडून नाही ते कर्मकांड केलं जातं. तुकोबारायांनी परखडपणे म्हटलंय, तीर्थी धोंडा आणि पाणी, किंवा तीर्था जाऊन तुवा काय केले, वरी वरी चर्म प्राक्षाळिले. माऊली म्हणतात, तीर्थे ब्राह्म मळूक शाळे, कर्मे अभ्यंतर उजळे, एव तीर्थे जाण निर्मळे सत्कर्मेची. तीर्थाच्या योगाने शरीराचा वरवरचा मळ धुतला जातो, पण कर्मानी चित्तशुद्धी होते. सत्कर्म म्हणजे पवित्र तीर्थक्षेत्रच असतात. कर्तव्य कर्म म्हणजे स्वधर्म म्हणजेच यज्ञ. त्या स्वधर्माला सोडून केलेलं दुसरं कर्म बंधनकारक होतं, म्हणून स्वधर्म पालन करणं हे कर्मबंधनातून सोडवतं. स्वधर्माचरणाने जे मिळेल ते स्वधर्म करण्यातच खर्च करावं, उरलेला शेष भाग त्याचा उपभोग घ्यावा. स्वधर्मरूपी यज्ञाने परमेश्वराचं अर्चन करावं. आजच्या युगात हा संदेश महत्वाचा आहे. स्वधर्म पाळणं म्हणजेच जी कर्तव्य कर्म आहेत ती कर्मयोगाचा आदर्श ठेवून करावी. आजच्या संदर्भात हा श्लोक हल्लीच्या CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी याचं मूळ सूत्र सांगतो. दिवसभर आपण धावपळ करतो, कष्ट करतो, आणि रात्री झोपताना मनात एकच विचार येऊन जातो, मी हे सगळं कुणासाठी करतोय, माझ्या या धावपळीतून कष्टातून मला खरंच आनंद समाधान मिळतंय का. जेव्हा अशा कामात समाजासाठी राष्ट्रासाठी काहीतरी कार्य अर्थात चांगल्या ध्येयासाठी आपण कार्यरत राहतो, तेव्हा ते काम आपल्याला थकवा निराशा येऊ देत नाही. आपण आपल्यापुरतंच पण समाजहिताचं काम करूया. दुष्काळजन्य परिस्थितीत पाण्याचा कमीत कमी वापर, रक्तदानासारखं पवित्र दान करणं, प्लॅस्टिकचा वापर टाळणं, अशी वैयक्तिक पातळीवर सुरू केलेली कामं एक वेगळं समाधान देतील. असं एखादं स्वधर्म म्हणून यज्ञकर्म हाती घ्यायला काय हरकत आहे.

श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 9वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी. श्लोक गायन केलं होतं सुवर्णा देवधर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल अॅड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आता काही क्षणातच म्हणजे 7 वाजता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम जय माला.

0: देवकी पंडित यांनी गायलेला संत नामदेव महाराजांचा हा अभंग संगीतबद्ध केला होता विलास पाटील यांनी.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
2: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक मल्टी स्टेट बँक विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा हा अभंग संगीतबद्ध केला होता सुधीर फडके यांनी.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
2: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: रमेश डाईन सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट छत्री जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: वाणी जयराम आणि सहकाऱ्यांनी गायलेला संत नामदेव महाराजांचा अभंग संगीतबद्ध केला होता वसंत देसाई यांनी. आणि याबरोबरच पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: यानंतर काही क्षणातच आपण ऐकणार आहोत हवा महल.
2: इस कार्यक्रम में जाने माने अभिनेता सदाशिव अमरापुरकर की बेटी रीमा अमरापुरकर की यादों के उजाले.
3: हम लोग बम्बई आए और जैसे ही टैक्सी वालों ने पापा को देखा, रामा शेट्टी रामा शेट्टी रामा शेट्टी, और इतनी हड़बड़ी और झुंड वहां पर आ गई कि हमें पता ही नहीं चला कि क्या हो रहा है.
2: 21 जून से 12 जुलाई हर रविवार शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर.

0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल। आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ।

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गरिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: पहला प्यार जो
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
2: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.

0: मधुमती चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं सलील चौधरी यांनी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना वसंत देसाई यांच्या संगीत नियोजनात अर्धांगिनी चित्रपटासाठी गायली होती लता मंगेशकर यांनी. श्रोतेहो आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्री गजांत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: बरसात चित्रपटासाठी शंकर जयकिशन यांच्या संगीत नियोजनात हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुना, गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: लाजवंती चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी. गीतकार संगीतकार जोडी होती मजरूह सुलतानपुरी एस डी बर्मन. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ विझीलँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

कन्यादान चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन। पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासाने खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ
3: आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

असली नकली या चित्रपटासाठी हसरत जयपुरी यांची गीतरचना शंकर जयकिशन यांच्या संगीत नियोजनात गायली होती लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी.

0: बहुराणी चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं सी रामचंद्र यांनी. आणि श्रोतेहो, या गीतरचनेबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:30 झाली आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी सीमा सहस्रबुद्धे आता आपली अनुमती घेते. शुभरात्री. 101 मेगाहर्ट्सवर पुन्हा आपली भेट उद्या 5:50. जय हिंद.